सुप्रभात श्रोते हो, 101.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात मी महेश्वरी मिसाळ स्वागत करते. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 28 वैशाख, शके 1948, 18 मे 2026. आजच्या प्रसारणाला आम्ही आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरवबहार आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश अणावकर यांचं गीत, स्वर होता आशा भोसले यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांचा स्वर आहे शाहीर राम जोशी यांच्या गीतासाठी, संगीत आहे बाळ बर्वे यांचं.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. कार्यक्रमात यानंतर मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम.

0: श्रोते हो, समूह स्वरातली साने गुरुजी यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. आणि या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 18 मे. आज जागतिक संग्रहालय दिन आहे. आजचा दिवस विशेष बनवणाऱ्या घटनांविषयी जाणून घेऊया. 1804 नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा सम्राट झाला. 1972 साली दापोली इथं कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. 18 मे 1974 या दिवशी भारतानं पोखरण इथं आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. 1800 स्माइलिंग बुद्धा हे या मोहिमेचं सांकेतिक नाव होतं. या चाचणीमुळं स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच भारतानं आण्विक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.
1: वी डोंट हॅव टू प्रूव्ह आवर गुड फेथ. आय थिंक इट्स ऑब्व्हियस दॅट एट एव्हरी मोमेंट वेन वी कुड हॅव डन समथिंग वी हॅव नॉट. वी ऑलवेज बिहेव विथ ग्रेट रिस्ट्रेंट.
0: 1991 रशियाच्या सोयूज अंतराळयानातून भ्रमण करणारी हेलन शेरमन ही पहिली महिला ब्रिटिश अंतराळयात्री बनली. 1998 साली या दिवशी पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणनं जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलं. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक होता. 1848 पर्शियन तत्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम. एडवर्ड फिट्झगेराल्डनं खय्यामच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद केल्यामुळं हा कवी उर्वरित जगाला माहिती झाला. 1872 ब्रिटिश गणितज्ञ, तत्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल. 1950 साली बर्ट्रांड रसेल यांना साहित्यासाठीचं नोबेल पारितोषिक दिलं गेलं. आपल्या युद्धविरोधी भूमिकेमुळं त्यांना खूप टीकाही सहन करावी लागली.
2: I should say, love is wise, hatred is foolish. In this world, which is getting more and more closely interconnected, we have to learn to tolerate each other. We have to learn to put up with the fact that some people say things that we don't like. We can only live together in that way. But if we are to live together and not die together, we must learn a kind of charity and a kind of tolerance, which is absolutely vital to the continuation of human life on this planet.
0: 18 मे 1885 या दिवशी कथाकार V.C. गुर्जर यांचा जन्म झाला. भारताचे 11वे पंतप्रधान H.D. देवेगौडा यांचा 1933 साली या दिवशी जन्म झाला. जून 96 ते एप्रिल 97 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. आज ज्यांचे स्मृतिदिन आहेत ती व्यक्तिमत्व ही आहेत. 18 मे 1846 या दिवशी मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचं मुंबई इथं निधन झालं. 1832 साली दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. 1966 सपुष्प वनस्पतीतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी. 1997 भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले. राजा हरिश्चंद्र या पहिल्या मुकपट

0: त्यांनी भूमिका केली होती. 1999 पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे. श्रोतेहो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो, आता सकाळचे 6:30 प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा.
2: लेखन ही चिरंतनाची ज्ञानज्योत असते. त्या ज्ञानज्योतीच्या प्रकाशात समाज दिशा शोधत असतो. नुसतं बोलणं हे वाऱ्यावरचं क्षणिक रूप असतं, तर लेखन ही मानवी जीवनाची अमृतकूपी असते. म्हणूनच लेखक, कवी, अभ्यासक हे संस्कृतीचे दिशादर्शक ठरतात. त्याचं शब्दगण काळाच्या पटलावर नवीन ऊर्जा देतं. महान ऋषितुल्य पुरुषांनी पुराण ग्रंथ लिहून ठेवले. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, रामायण, महाभारतादी महाकाव्यांबरोबरच प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन काळातल्या विद्वान, विचारवंत आणि प्रज्ञावंत विभूतींनी, साहित्यिकांनी बहुमोल लेखन करून ठेवलं आहे. त्याचा अजूनही पुरेसा शोध आपल्याला लागलेला नाही. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठातील शब्दधन हे जगाच्या पाठीवर आगळं वेगळं आहे. परकीय आक्रमकांनी एकतर हे धन धर्मांध वृत्तीनं जाळलं किंवा पळवलं. भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आणि सर्वोत्कृष्ट विचारधारा आहे, पण सामान्य जनांना ज्ञानाची कवाडं बंद झाली आणि हे अमूल्य अमृतधन दुर्लक्षित झालं. मधल्या काळात अज्ञानाच्या अंधारात बरीच नांगरल्याविणं भुई पडलेली आहे. त्यासाठी जाणकारांची शोधक वृत्ती महत्त्वाची आहे. आजच्या काळातही अनेक अंगानं लेखन होत आहे. तांत्रिक युगाच्या प्रभावी काळातही लेखन निर्मिती होत आहे ही अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. वाचकांचं लक्ष त्याकडे गेलं की लेखकाचं हे शब्दधन प्रकाशाचं गीत गातं, मनामनाच्या नव्या उर्मी जागृत करतं. लेखन म्हणजे लेखकानं आपल्या मानसिक, बौद्धिक, अनुभवशील, चिंतनशील, शोधकवृत्तीनं आणि सामाजिक प्रेमभूत जाणीवेनं निर्माण केलेलं शब्दधन असतं. संत तुकारामांनी या शब्दधनाचं अतिशय कौतुक केलं आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. शब्द हे जीवाचे जीवन आहे, त्यांना जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, जनांना दिलं पाहिजे. हे शब्दधन जेवढं वाटलं तेवढं वाढतं. हे धन चोरीला जात नाही. भौतिक धनासारखं ते वाटल्यानं कमीही होत नाही. जे आपल्याजवळ आहे ते कितीही लोकांनी नेलं तरी वाढतच राहतं. त्यासाठीच लेखन ही एक भक्ती झाली पाहिजे. लेखन ही मनाची आणि संस्कृतीची शक्ती आहे. अक्षरधन हे उच्चस्तर धन आहे. लाओत्से ज्यावेळी चीनमधून बाहेर जाण्यासाठी निघाला, त्यावेळी वेशीवरच्या द्वाररक्षकानं त्याला नम्रपणे थांबवलं. चीनमधून बाहेर जाणाऱ्यानं आपल्या संस्कृतीमधला काही हिस्सा हा देशाला द्यावा लागतो. या प्रथेची त्यानं लाओत्सेला आठवण करून दिली. त्यावर लाओत्से म्हणाला, तू पाहतो आहेस मी साधा संन्यासी आहे, माझ्याजवळ काय असणार? त्यावर द्वाररक्षक म्हणाला, असं कसं? चीनमधलं सगळ्यात मौलिक धन आपल्याजवळच आहे, आपले विचार, आपली जीवनसूत्र. आपण मला त्यातलं जे सांगता येईल ते सांगा, मी लिहून घेईल. द्वाररक्षकाच्या विनंतीला मान देऊन लाओत्से मेघवृष्टीसारखं अनावर होऊन बोलत राहिला आणि द्वाररक्षक लिहित राहिला. अखेर जाताना लाओत्से

0: म्हणाला, माझं बोलणं पाण्यावरच्या चंचल तरंगासारखं क्षणभंगूर होतं. तू त्याला अक्षरांमध्ये गुंफून अक्षय केलं आहेस. माणूस हा बोलणारा प्राणी आहे. त्याचं बोलणं हे अनुभव, प्रसंग, काळ, संस्कृती, स्वभावगुण आणि नीतिमूल्यांचं लेणं घेऊन आकाराला येतं. जे अक्षरबद्ध झालं की त्याला त्या त्या काळाचं आणि त्या त्या व्यक्तीचं वलय लाभतं. त्यामुळे लेखन ही चिरंतन संपत्ती ठरते.
1: श्रोतेहो, चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे महेश्वरी मिसाळ. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जमिनीची धूप याविषयीची माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य याविषयी योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती. सादर करते नरेंद्रकुमार ठाकूर. त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात 6:50 पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती. सादर करते विजय भुयार. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलन बाळकुणाल अहिरे यांचं. आजचा सुविचार 7:07. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:45 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो 7:50. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सुगम संगीत 8:20. 8:40 प्रासंगिक कार्यक्रमात उष्माघात कारणं, लक्षणं आणि उपाय याविषयी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय वारे यांची सुदाम बटोळे यांनी घेतलेली मुलाखत. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू आज रात्री 7:15. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 सकाळी 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आज थोर संत परंपरा या कार्यक्रम मालिकेअंतर्गत संत उपासनी महाराज. सादर करते प्रदीप हरसगीकर. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. आपली गाणी 11:15. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 संध्याकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारणात 5:02 मिक्स मसाला. 5:30 युवावाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. सादर करते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: 6:40 लोकसंगीत. वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 7:15. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला हुमणी किडीचं नियंत्रण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार भूते यांची मुलाखत आणि त्यानंतर जनावरांमधील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत. 9:00 ज्ञानदेव महाराज दुतरे यांनी सादर केलेलं कीर्तन. आज आहे सोमवार, तेव्हा आज रात्री 9:30 एक फिल्म. आजचा चित्रपट आरजू. संकलन आणि निवेदन आहे शीतल ठोंबरे यांनी.

0: आणि रजनीगंधा रात्री 10 वाजता. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत आम्ही सहक्षेपित करू. आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या.
4: KG सोमय्या सिनियर आणि KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला वाणिज्य विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स AI & ML आणि डेटा सायन्स BCA सायन्स BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतो आता कृषीवाणी कार्यक्रमात प्रसारित करत आहोत जमिनीची धूप याविषयी माहिती. वाचक स्वर आहे सोमनाथ कांडके यांचा.
5: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची खुदाई होऊन मातीचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या क्रियेला जमिनीची धूप म्हणतात. मातीच्या निर्मितीच्या ठिकाणापासून उताराच्या बाजूस मातीचे कण वाहतात, त्याला धूप असं म्हणतात. गतिमान वारा, पावसाचे आदळणारे थेंब यामुळे मातीचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात, त्याला धूप म्हणतात. म्हणजेच मातीचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित होणं यालाच जमिनीची धूप असं म्हणता येईल. जमिनीच्या धुपीचे नैसर्गिक आणि गतिरुद्धीय धूप असे दोन प्रकार पडतात. नैसर्गिक पद्धतीत ऊन, वारा, पाऊस यांच्यामुळं दगडापासून कण अलग अलग होतात आणि ते साचतात. विदारण आणि धूप या दोन्ही प्रक्रियांचा संबंध साधला जाऊन नैसर्गिक धूप होते. अशी ही नैसर्गिक धूप उपकारकच असते. गतिरुद्धीय धूप पद्धतीत मनुष्य, प्राणी यांचा जमिनीवरचा वावर तसंच जमिनीच्या मशागती, काही चुकीच्या मशागतींमुळं मातीचे कण सैल होतात आणि पाऊस पडल्यानंतर पावसाच्या पाण्यानं ते वाहून जातात. अशा या धुपीला गतिरुद्धीय धूप असं म्हणतात. अशा धुपीचा प्रतिबंध हा करावा लागतो. गतिरुद्धीय धूप ही अनेक प्रकारे होत असते. यामध्ये पाण्यापासून मोठ्या प्रमाणात धूप होते. त्यामध्ये पावसाच्या थेंबापासून होणारी धूप याला धुसळी धूप म्हणतात. ओघळ निर्माण होऊन होणारी ओघळी धूप आणि त्याच्यापेक्षा जास्त हानिकारक धूप म्हणजे गळपाडी धूप. नदी नाल्यांच्या प्रवाहाच्या कडेचे प्रवाह म्हणजे काटकापी धूप. रस्ताकडेची धूप आणि सागरजन्य धूप असे पाण्यामुळे होणाऱ्या धुपीचे प्रकार आहेत. यामुळे जमिनीचं मोठं नुकसान होतं. उष्णतामान, वारा आणि पाऊस हा धूप होण्याला कारणीभूत असतो. उष्णतामानामुळं जमिनीचं आकुंचन प्रसारण होऊन मातीचे कण विलग होतात. गतिमान वाऱ्याच्या घर्षणानं जमिनीचे कण विलग होतात. पावसाच्या जोरदार थेंबांमुळं मातीचे कण विलग होतात आणि असे हे विलग झालेले मातीचे कण पावसाच्या पाण्यानं वाहून जमिनीची धूप होत असते. याशिवाय मनुष्य, प्राणी, शेतीच्या निरनिराळ्या मशागती आणि वृक्षतोड या गोष्टींमुळं मोठ्या प्रमाणात अलीकडच्या कालावधीत जमिनीची धूप होत आहे. अशा या वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या धुपीचे दुष्परिणाम जाणवत आहेत. धुपीनं पृष्ठभागावरचा सुपीक थर वाहून जाऊन जमीन नापीक होते. दुसऱ्या ठिकाणची रेती, दगडगोटे चांगल्या मातीवर वाहून येऊन ती जमीन खराब होते. धरणात, जलाशयात आजूबाजूची माती वाहून येऊन पाणी साठा कमी होत जातो. धुपीमुळे नदीपात्र गाळानं साचतं आणि मग अतिपावसाने पुराचं पाणी दोन्ही बाजूंनी पसरून नुकसान होतं. त्यामुळे शेतकरी बंधू भगिनींनो, अशा या नुकसानकारक धुपीला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना कराव्या लागतात. त्यामध्ये धूप प्रतिबंधक कृषी मशागतीची पद्धत म्हणजे उताराला आडवी समपातळीत मशागत, पिकांची फेरपालट करावी, जैविक बांध, रुंद वरंबासरी या पद्धतीनं धुपीला आळा घालता येतो. यांत्रिक पद्धतीमध्ये समपातळीला बांध बंदिस्ती,

0: डाळीची बांध बंदिस्ती करता येते. जैविक उपचारानं मातीची धूप थांबवता येते. यासाठी वनीकरण, वृक्ष लागवड आणि वनशेती, कुरण विकास, गवताची शिस्तबद्ध लागवड याबरोबरच भुईमूग, मटकीसारखी धूप होण्याला प्रतिबंध करणारी पिकं आपण शेतामध्ये पेरावीत. अशा प्रकारे जमिनीच्या धुपीमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे.
1: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होतात जमिनीची धूप याविषयी माहिती. वाचक स्वर होता सोमनाथ कांडके यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 74008440088.
5: 74008440088.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 6:46 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
8: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
7: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
8: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
7: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूया योग आणि आपलं आरोग्य याविषयी योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत नरेंद्र कुमार ठाकूर.
9: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योगशिक्षिका वर्षा लोखंडे.
10: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडवून होण्यास मदत होते. पवनमुक्त आसन. पवन म्हणजे वायू, वात, शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत, छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने उजव्या हाताचे, उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे, मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळूवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये.
9: तसं पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर.

0: निर्मिती आकाशवाणी जळगाव.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
3: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: कार्यक्रमात आज ऐकूया पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत विजय भुयार.
4: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा, ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते होते विजय भुयार. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती आणि कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक

0: लेझर सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
3: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक.

0: झाली आहे. प्रसारित करत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
1: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: संकलन बाळकुणाल अहिरे यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. पाणी टंचाई निवारणास सर्वोच्च प्राधान्य द्या, पालकमंत्री विखे पाटील. सत्यमेव जयते फार्मर कप अंतर्गत राहता तालुका जिल्ह्यात अव्वल. कृषी विद्यापीठाच्या भित्तीपत्रकांचं पालकमंत्री विखे यांच्या हस्ते विमोचन. मोबाईलमुळे मेंदू वाचनातून डोक्यात नेऊन ठेवण्याचं आव्हान शरद तांदळे. आणि नवउद्योजकांसाठी 60 कोटींच्या कर्जास मंजुरी, क्षेत्रीय प्रबंधक नरेश कुमार दुबे. आता घडामोडी सविस्तर. संगमनेर तालुक्यातील पाणी टंचाई निवारणाच्या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावं. प्रशासकीय कार्यवाही वेळेत पूर्ण करून गावं आणि वाड्यांना विनाविलंब पाणी उपलब्ध करून द्यावं. पिण्याच्या पाण्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावं, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. संगमनेर इथं तालुकास्तरीय पाणी टंचाई आणि चारा टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषी क्षेत्रात सामूहिक प्रयत्नांमधून शाश्वत शेती, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेला राहता तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक 96 शेतकरी गटांची बांधणी करून राहता तालुक्यानं जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून विद्यापीठानं केंद्र शासनाच्या धोरणाला अनुरूप संतुलित खत वापर या विषयावर तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचं विमोचन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या भित्तीपत्रकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं महत्व, माती परीक्षण, सेंद्रिय, जैविक, हिरवळीच्या खतांचा वापर यांची माहिती दिलेली आहे. यावेळी आमदार अमोल खताळ, विठ्ठल लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आदी यावेळी उपस्थित होते. मानवी संवेदना कुंठित होत असताना मोबाईलवर 1.5 मिनिटांच्या रील फिरणाऱ्या अंगठ्यात मेंदू आला आहे. वाचन, संवाद, पुस्तकं यांच्या माध्यमातून मेंदूला पुन्हा डोक्यात नेऊन ठेवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, त्यामुळे प्रत्येकानं वाचन करा, असं आवाहन लेखक शरद तांदळे यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या आयोजित वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर विभागातर्फे MIDC परिसरात आयोजित MSME क्रेडिट आउटरीचा कार्यक्रम आणि उद्यमिता मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात नवउद्योजकांसाठी तब्बल 60 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक नरेश कुमार दुबे यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. पाणी टंचाई निवारणाला सर्वोच्च प्राधान्य द्या, पालकमंत्री विखे पाटील. सत्यमेव जयते फार्मर कप अंतर्गत राहता तालुक्यात जिल्ह्यात अव्वल. कृषी विद्यापीठाच्या भित्तीपत्रकाचं पालकमंत्री विखे यांच्या हस्ते विमोचन. मोबाईलमुळे मेंदू वाचनातून डोक्यात नेऊन ठेवण्याचं आव्हान शरद तांदळे. आणि नवउद्योजकांसाठी 60 कोटींच्या कर्जाला मंजुरी, क्षेत्रीय प्रबंधक नरेश कुमार दुबे. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर. 100 अंश

0: अर्जवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया आजचा सुविचार. सर्व गमावलं तरी भविष्यकाळ आपल्या हाती असतो, हा होता आजचा सुविचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात आंबट गोड

0: उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोतेहो जरूर ऐका एक फिल्म हा कार्यक्रम आज रात्री 9:30. संकलन आणि निवेदन आहे शीतल ठोंबरे यांचं. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 21 मे 2026 विषय माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्कामपोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-241-2-43-37-71 किंवा 2-42-36-72. निवेदन संपलं.
2: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
2: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
2: तेव्हा ऐकत रहा 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
1: जगभरात कुठेही. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाली आहेत. आता ऐकणार आहोत काही निवेदनं.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
4: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
6: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
5: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
8: विजिट atmamalikonline.com.
1: काही निवेदन आपण ऐकली आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते, आता यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026 समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहित आहे अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजांनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजांना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि 2-मजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले.

मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटर पर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्रीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसाथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100th पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

0: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांशिक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7:21 झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं.
2: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत. आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90, याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-3471 आणि 242-36-72. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात.
3: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. स्वगणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाचे अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, काही निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत.
0: अच्छा.
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आत्ता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसले असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोनमधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, टेक्स्ट मेसेज येतात, हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत

0: त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 193 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते.
1: हा.
0: लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये.
1: आणि
0: समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. हा, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहे तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी XYZ व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकत. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये. काही गरज नाही,
1: गरज नाही, आपण तसेच ठेवले तरी
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळेला कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा.
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंटच फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
1: अच्छा.
0: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 जी सिस्टीम आहे cybercrime.gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या

0: वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झाले आहे.
1: अच्छा.
0: इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लाईक पट्टी देऊन टाकता कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात,
1: हे
0: तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

0: सरकारी निमसरकारी कार्यालय बँका सहकारी बँका पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
1: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता
0: त्यासाठी काय करायचं
1: संपर्क साधायचा
0: कुठे
1: जाहिरात विभाग आकाशवाणी केंद्र फोन 242-7620
2: 100° मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आता सकाळचे 7:40 होत आहेत प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल

0: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
2: नमस्कार.
1: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.
3: नमस्कार.
1: डॉक्टर सुरेश सर, आपण नेहमी असं म्हणतो की किडनी स्टोन असेल, छोटा असेल, मोठा असेल, एका किडनीत असेल, दोन्ही किडनीत असेल, तरी लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली पाहिजे.
2: फार महत्वाचं आहे की जर ट्रीटमेंट वेळेवरती झाली नाही तर काही वेळेला मूत्रपिंड गमावण्याचा पण धोका असतो. इथपर्यंत आजार गंभीर ठरू शकतो. मला असं वाटतं सचिन, या संदर्भात आपल्या श्रोत्यांना की मूतखडाची जर ट्रीटमेंट उपचार वेळेवर झाले नाहीत तर काय होऊ शकतं ह्याची माहिती देणं खूप महत्वाचं आहे.
3: नक्कीच. जे मूतखडा आहे किंवा किडनीमधला किंवा किडनीच्या ट्यूबमधला जो खडा आहे त्याची ट्रीटमेंट पूर्ण करणे हे खूप महत्वाचं असतं. मग ती औषधांनी असो किंवा कुठल्या शस्त्रक्रियेने असो, जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जसं की किडनीमध्ये इन्फेक्शन होणे, ज्याला आपण पायलोनेफ्रायटिस असं म्हणतो, ते इन्फेक्शन पूर्ण शरीरभर पसरणे, ज्याला आपण सेप्सिस असं म्हणतो, आणि त्याच्यामुळे बाकीच्या अवयवांवर पण परिणाम होऊ शकतो. तसेच किडनीमधल्या स्टोनमुळे किंवा किडनीच्या ट्यूबमधल्या स्टोनमुळे जो अडथळा निर्माण होतो आणि जे इन्फेक्शन निर्माण होतं त्यामुळे किडनीचं काम करणं खराब होऊ शकतं, आणि ज्याला आपण अक्यूट किडनी इंजुरी म्हणतो ते होऊ शकतं, आणि रेअरली कधी कधी डायलिसिसची पण गरज लागते जर आपण दुर्लक्ष केलं तर. क्वचित प्रसंगी एखादा खडा आहे जो पेशंट खूप वेळ दुर्लक्ष करतो, जास्त दुखत नाहीये, त्रास होत नाहीये, आणि नंतर मग काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर असं दिसून येतं की ती किडनी पूर्णपणे निकामी झालेली आहे, आणि त्या स्टोन बरोबर किडनी काढणं पण गरजेचं कधी कधी होऊन बसतं. सो त्यामुळे वेळेतच ट्रीटमेंट घेणं आणि ते ट्रीटमेंट पूर्ण करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की किडनी स्टोन जर का वेळेत काढला गेला नाही तर होणाऱ्या कॉम्प्लिकेशन बद्दल अजून काय सांगाल?
3: किडनी स्टोन वेळेत काढला जाणं हे महत्वाचं आहे, जे कुठल्याही औषधांनी असो किंवा शस्त्रक्रियेद्वारे असो. बऱ्याच वेळेस काय होतं की स्टोन आहे कळतं पेशंटला, परंतु नंतर दुखायचं कमी होतं, औषधं घेतल्यावर दुखायचं कमी होतं, मग पेशंट दुर्लक्ष करतो. सो ज्यावेळेस आपण औषधांचा कोर्स पूर्ण करतो, स्टोन पडला आहे की नाही किंवा स्टोन विरघळला आहे की नाही आणि तो क्लिअर झाला आहे की नाही हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. मग ते सोनोग्राफीने असो किंवा इतर काही तपासण्यांद्वारे असो, हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. अन्यथा दुखत नाही पण स्टोन तसाच असेल तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे पुढे जाऊन होऊ शकतात, आणि नंतर मग पेशंटला सिरियस काही कॉम्प्लिकेशन होऊन नंतर भरती व्हायला लागू शकतात.
1: अच्छा.
2: डॉक्टर सचिनने तर सांगितलंच की जर समजा दुखत नाही या गैरसमजाखाली जर पेशंटने उशीर केला तर काय होऊ शकतं. म्हणजे आताच आम्ही एक रुग्णही पाहिला की त्याला 3 वर्षापूर्वी पोटात दुखलं होतं आणि त्यावेळेला एक मला वाटतं 12-13 mm खडा युरेटर मध्ये अडकला होता. त्याने काही औषधोपचार घेतले, वेदनाशामक औषधं घेतली, त्याला खूप बरं वाटलं आणि त्यानंतर तो असं म्हटलं की मला कधी दुखलंच नाही. आणि आता आमच्याकडे जेव्हा तो आला तेव्हा त्याला भरपूर ताप येत होता, इन्फेक्शन त्याला झालं होतं, आणि आम्ही जेव्हा त्याचे तपास केले तर असं लक्षात की तोच खडा तिथेच राहून पूर्णपणे त्या किडनीमध्ये पू भरलेला होता. म्हणजे इथपर्यंत हे आजाराचं स्वरूप गंभीर होऊ शकतं. त्याच्यामुळे मूतखडा, जसं सचिनने सांगितलं की मूतखडा झाला म्हणजे तो पडला की नाही याचा पूर्णपणे पाठपुरावा करणं खूपच महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही कुठलाही उपचार घ्या.
1: अगदी. म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:45 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 42 वर्षाच्या महिलेची ही केस आपण बघणार आहोत ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास होत होता आणि या कंडिशन मध्ये त्या ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आलेल्या होत्या. तर व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय आणि कशामुळे या व्हेरिकोज वेन्स होतात, कारण काय, याबद्दल आज बोलूयात.
3: कसं आता वेन्स म्हणलं की रक्तवाहिन्या, हृदयाकडे येणारे रक्तवाहिन्या आपण ज्याला म्हणू. तर होतं कसं की म्हणजे जेव्हा पायाला रक्तपुरवठा होत असतो तेव्हा ते ग्रॅव्हिटीनुसार खाली जातं, पण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जेव्हा ब्लड वर येत असतं तर त्यावेळेला ते तिथल्या रक्तवाहिन्यांची जी इलॅसिसिटी असते त्याच्यामुळे ते वर चढत असतं. पण जर का समजा म्हणजे काय म्हणतो त्या रक्तवाहिन्या जर का काही कारणांनी कडक झाल्या, मग त्यामध्ये त्याचं कॅल्सिफिकेशन झालं किंवा म्हणजे त्या ठिकाणी जर का हीट वाढलेली असेल किंवा त्यातल्या म्हणजे इलॅसिसिटी कमी होण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना की तुमचं जर का तेवढं वर्किंग नसेल किंवा उभं राहण्याचा जॉब खूप असेल, तर अशी अनेक कारणं आहेत त्याला. तर तिथल्या जर का रक्तवाहिन्यांची किंवा व्हेन्सची म्हणून प्रॉपरली आपण म्हणजे जे रक्तवाहिनी म्हणजे काय म्हणतो की खालून रक्त वर आणतात त्या, तर त्यांची इलॅसिसिटी जर का कमी झाली तर मग काय होतं, रक्त उलट्या दिशेने जायला सुरुवात होते. म्हणजे जे वर चढायला पाहिजे ते खाली जातं. पण आता कसं आहे आपल्या म्हणजे रक्तवाहिन्यांची रचना अशी आहे, तिथे फ्लॅप्स आहेत.
2: अच्छा.
3: म्हणजे वर रक्त जाऊ शकतं पण उलट्या दिशेला मात्र येता येत नाही. मग त्यावेळी उलट जायला लागले की तो फ्लॅप काय होतो, पटकन बंद होतो. आणि मग तो बंद झाला की तिथे ते रक्त साठून राहतं, खालून वर जाणारं रक्त सुद्धा काय होतं तिथे थांबून जातं आणि मग त्याच्यामुळे त्या रक्तवाहिन्या अशा फुगून जातात. आणि व्हेन्स असतात त्या नेहमी सुपरफिशियल लेवलला असतात, आर्टरी थोड्या डीप लेवलला असतात आणि त्या सुपरफिशियल लेवलला असल्यामुळे वरच्या लेवलला असल्यामुळे त्या अशा फुगलेल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आपल्याला दिसतात. असं असतं की एखादी मोठी नस जर का ब्लॉक झाली मग तिथे जर का रक्त वगैरे साठलं तर मग तिथे ते निळसर वगैरे दिसायला लागतं आणि त्याला ज्या काही कनेक्टेड ज्या काही मग छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यातून मग रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे मग त्या हिरव्या व्हायला लागतात. आणि अशा अनेक मग जर का म्हणजे रक्तवाहिन्या जर का ब्लॉक झाल्या तर मग काय होतं की पाय दुखणं असेल किंवा टाच दुखणं असेल अशा सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते. आणि मग ज्या काही फुगलेल्या रक्तवाहिन्या असतात याला व्हेरिकोज वेन्स असं म्हणलं जातं.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: आयुर्वेद मात्र काय म्हणतं की व्हेरिकोज वेन्स झालेले आहेत, बरोबर की नाही, तुम्ही जरी त्या ओपन करून दिल्या तरी परत होण्याची शक्यता असते. आणि आमच्याकडे अशा बरेच केसेस आलेले आहेत की ज्यांनी बाबा लेझर ट्रीटमेंट घेतली, व्हेरिकोज वेन्स तेवढ्या पुरत्या बऱ्या झाल्या, परत क्रिएट झाल्या, मग किती वेळा घ्यायची हाही प्रश्न येतो. आणि तुम्ही अति वेळा घेऊ पण शकत नाही ते, बरोबर ना, शरीराला पण सहन झालं पाहिजे. तर त्यामुळे आयुर्वेदाचा पहिल्यापासून स्टँड असाच आहे की व्हेरिकोज वेन्स झाल्या असतील तर पहिल्यांदा तिथे हार्डनेस आलेलं आहे, वेन्स खराब झाल्या, तर त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये लोकल स्नेहन स्वेदन, बरोबर ना, त्यानंतर तिथे लेपन लेप वेगळ्या प्रकारचे, म्हणजे तिथल्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य पहिल्यांदा काय करा, चांगलं करा. आणि सायमल्टेनियसली जो ब्लॉक झालेला आहे, बरोबर ना, म्हणजे आता मॉडर्न मध्ये इतके दिवस ट्रीटमेंट का नव्हती कारण तो ब्लॉक पुढे जाऊन अडकेल. मग आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून तेच तर केलं जातं, त्यासाठी तिथे जळू लावल्या जातात, बरोबर की नाही. आयुर्वेदामध्ये आम्ही जिथे बघतो ब्लॉकेजेस कुठे आहेत आणि त्या ठिकाणी जर का जळू लावली तर ती काय करते, ते पूर्ण तिथलं सगळं जे काही ब्लॉकेजेस आहे तो काय करते, सक करून घेते. आणि जळूचा म्हणजे मेनली म्हणजे म्हणतो ना की गुणधर्मच असा आहे की ती फक्त खराब रक्त पिते, कारण रक्तवाहिनीतून काय म्हणत रक्त जाणार आहे, ती जर का पितच राहिली तर मुश्किल काम होईल, बरोबर ना. पण तिचा गुणधर्मच असा आहे की ती फक्त खराब रक्त पिते, त्यामुळे जोपर्यंत तिथे ब्लॉकेजेस आहेत, खराब रक्त आहे, ती तेवढं शोषून घेते आणि ते जर का निघून गेलं की मग ती व्हेन्स काय होते, परत वर्किंग मध्ये येत. म्हणजे आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करताना दोन्ही पद्धतीने केली जाते की बाबा रक्तवाहिनींचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, म्हणजे फ्युचर परत व्हेरिकोज वेन्स होऊ नयेत आणि आहेत त्या पण काय केल्या पाहिजेत, काढल्या पाहिजेत, बरोबर की नाही. तर त्यामुळे जर का व्हेरिकोज वेन्सवर जर का परमनंटली जर का सोल्युशन पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06

0: 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: नमस्कार श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कैंसर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। गरुड कैंसर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगरचे डॉक्टर प्रकाश गरुड कैंसर विषयी आपल्याशी बोलतात। डॉक्टर, या भागात आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कॅन्सरचे किती प्रकार आहेत एकूण, म्हणजे कोणकोणते कॅन्सर असतात?
1: तसं आता कॅन्सरचे प्रमुख दोन प्रकार आपण लक्षात घेऊयात। एक तर रक्ताचे कॅन्सर, जे रक्तामध्येच कॅन्सर असतात, त्याच्यामध्ये कुठली गाठ आपल्याला दिसत नाही पण रक्तामध्ये ते कॅन्सरचे आपल्याला पेशी दिसतात। दुसरा म्हणजे गाठ निर्माण करणारे कॅन्सर। मग रक्तातले सोडून बाकीचे जे कॅन्सर असतात सगळे गाठ निर्माण, त्याला आपण सॉलिड कॅन्सर असं म्हणतो। तर हे प्रकार असे प्रकार अवयवानुसार बदलतात, म्हणजे अगदी डोक्यापासून पायापर्यंत वेगवेगळे आपले जे अवयव आहेत, या प्रत्येक अवयवाला कॅन्सर होऊ शकतो। म्हणजे आपल्या शरीरात जितक्या वेगवेगळ्या पेशी आहेत त्या प्रत्येक पेशीला, ज्या जिवंत पेशी आहेत त्यांना कॅन्सर होऊ शकतो। आपली केस किंवा आपले नख याला कॅन्सर होत नाही, कारण त्या पेशी जिवंत नसतात, म्हणून आपल्याला केस कापताना दुखत नाहीत, नख आपण कापतो दुखत नाही, कारण त्या जिवंत नसतात। परंतु प्रत्येक जिवंत पेशीमध्ये कॅन्सर निर्माण करण्याची क्षमता असते, आणि म्हणून कॅन्सरचे प्रकार हे जितक्या पेशी शरीरामध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तितके प्रकारचे कॅन्सर निर्माण होतात।
0: कोणते कोणते नाव आहेत?
1: आता याच्यामध्ये मेंदूचा कॅन्सर आहे, मग त्वचेचे कॅन्सर आहेत, डोळ्याचे कॅन्सर आहेत, नंतर तोंडाचे कॅन्सर आहेत, म्हणजे त्यात ओठाचा आला, हिरडीचा आला, गालाचा आला, जिभेचं कॅन्सर आला, घशाचे कॅन्सर आहेत, स्वरयंत्राचे आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, जठराचा कॅन्सर आहे, लिव्हरचे कॅन्सर आहेत, त्याचबरोबर स्वादुपिंड आहे, मूत्रपिंडाचे कॅन्सर असतात, मूत्राशयाचे कॅन्सर असतात, मूत्रनलिकेचे कॅन्सर आहेत, त्याचबरोबर मग पुरुषांमध्ये बीजांडकोशाचे कॅन्सर असतात, शिश्नाचे कॅन्सर असतात, स्त्रियांच्यामध्ये गर्भाशयाचे तोंडाचे कॅन्सर, बीजांडकोशाचे कॅन्सर, अंगाचे कॅन्सर, तसंच आतड्याचे कॅन्सर, आतड्यात गुदद्वाराचे कॅन्सर, अशा प्रकार, परत हाडाचे कॅन्सर, जेवढे हाड आहेत त्या हाडामध्ये सुद्धा कॅन्सर निर्माण होऊ शकतात, ते हाडांचे कॅन्सर, अशा प्रकारे अनेक आपल्या ज्या नसा असतात शरीरामध्ये, म्हणजे ज्या नर्व्स असतात, त्याच्यासुद्धा कॅन्सर होऊ शकतात। अशा म्हणजे ज्या ज्या जिवंत पेशी शरीरात आहेत तितक्या प्रकारचे कॅन्सर शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात, आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। अवयवाच्या ठिकाणी निर्माण होतातच आता, परंतु जितक्या पेशी, ज्या ज्या ठिकाणी पेशी आपल्या शरीरात असतील त्या त्या ठिकाणी ते निर्माण होत असतात। आता ब्लडचे कॅन्सर म्हटलं त्यातही खूप प्रकार, त्यातले 10 प्रकार आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये मग ल्युकेमिया आहे, लिम्फोमास आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। मग काही ब्लडचे कॅन्सर हे गाठीमध्ये पण आपल्याला दिसून येतात, काही ब्लडचे कॅन्सर आपल्याला फक्त रक्ताच्या तपासणीतून दिसून येतात, आणि इतर अवयवांचे कॅन्सर असतात हे त्या त्या गाठीमधून, त्या त्या व्रणामधून आपल्याला दिसून येत असतात। तर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे कॅन्सर आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात।
0: आणि हे असे अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ नयेत म्हणून प्रतिबंध हा उपाय आपण तर सांगितलेलाच आहे, पण तरीही श्रोत्यांना आपण हे सांगू की वर्षातून एकदा प्रत्येकानं आपली स्वतःची एक तपासणी केलीच पाहिजे, ज्याला आपण एक स्वजागृती म्हणूयात, की मग आपल्याला हा जीवघेणा आजार आपल्यापर्यंत येऊ दिला जाणार नाही असं होऊ शकतं। आणि मी तर श्रोत्यांना हे पण सांगेल की श्रोते, या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला जर कधी काही शंका असल्यास आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर प्रकाश गरुड तसंच डॉक्टर पद्मजा गरुड यांना दाखवू शकता, आणि आपल्या कॅन्सरचे, म्हणजे आपल्या घरात कोणी रुग्ण असेल, मित्र किंवा कोणी, तर त्याबद्दलचे उपचारही आपण तिथे घेऊ शकता। कुठल्याही प्रकारच्या खर्चिक उपचार यामध्ये नाही आहेत, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत संपूर्णपणे मोफत उपचार या योजनेअंतर्गत डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये करतात, तेव्हा नक्की संपर्क साधा। त्यांचा नंबर घ्या 0241 232 67 75, 0241 232 67 75। भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात। धन्यवाद।

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:55 झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेस विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.

0: तू आहेस विसरभोळी.
1: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
2: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
1: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन. आत्मा मालिक
4: ये. जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98-34-22-52-65.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
6: फोन नंबर 02 41 235 35 15.
5: मोबाईल 960 44 988 36.
7: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
8: आत्मा मालिक ऑनलाइन डॉट कॉम.

शंभरांशेक मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. कॅन्सर संदर्भातले समज गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा आपला मानस आहे. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. 98-220-40-375. डॉक्टर, या भागात मला तुम्हाला हे विचारायचं की जेव्हा एखाद्याला कॅन्सर होतो किंवा एखादीला कॅन्सर होतो तेव्हा मुळात तो रुग्ण खूप घाबरतो, पण तुम्ही काय सांगाल की या घाबरण्यापेक्षा त्यानं काय केलं पाहिजे पुढे त्याच्या आयुष्यात कॅन्सर मुक्त होण्यासाठी?
1: तर मी सर्वात पहिले हे सांगेल की कॅन्सरला घाबरू नका. म्हणजेच कॅन्सर हा आता पूर्णपणे बरा होण्यासारखा आजार आहे.
0: बरोबर.
1: सो पेशंट आणि नातेवाईकांनी पहिले तर स्टेबल व्हायचं की नाही, कॅन्सर आहे ठीक आहे पण तो बाकीच्या आजारासारखाच बरा होऊ शकतो. हा पहिले मनाला स्टेबिलिटी द्यायची आणि सगळ्यात पहिले कॅन्सर तज्ञांकडे जाऊन दाखवायचं. कारण कॅन्सर तज्ञ म्हणजे काय की जे सुपर स्पेशलिस्ट आहेत, जे की MBBS नंतर MS केलं आहे, MS नंतर MCH इन कॅन्सर सर्जरी केलं आहे, MCH इन सर्जिकल ऑन्कॉलॉजी, प्रॉपर डिग्री असलेले कॅन्सर तज्ञ. कारण आपल्याला काय होतं की आपल्याला मनात खूप गोंधळ होतो, घाबरून जातो, मग कुठे जाऊ कळत नाही. त्यामुळे हे क्लिअरली मी सांगत आहे की जे प्रॉपर MCH इन कॅन्सर सर्जरी आहेत आणि टाटाला वगैरे ट्रेनिंग झालेलं आहे, जसे डॉक्टर प्रकाश गरुड आहेत आणि माझं एम्स दिल्लीला आणि एम्स भुवनेश्वरला ट्रेनिंग झालं आहे, जे की केंद्र सरकारचे इन्स्टिट्यूट आहेत, तर इंडियातले टॉप इन्स्टिट्यूट आहेत हे.
0: बरोबर.
1: तर तुम्ही अशा ठिकाणी जावा ज्यांचं ट्रेनिंग प्रॉपर चांगल्या ठिकाणी झालं आहे आणि प्रॉपर डिग्री आहे कॅन्सर स्पेशालिटीमध्ये. डिग्री म्हणजे काय? तर MCH इन सर्जिकल ऑन्कॉलॉजी म्हणजे MCH इन कॅन्सर सर्जरी. जसं हार्ट सर्जन असतो MCH कार्डियक सर्जन, जसं न्यूरो सर्जन असतो मेंदूसाठी MCH न्यूरो सर्जन, आणि तसं कॅन्सरसाठी असतो MCH कॅन्सर सर्जन, आणि किमोथेरपीसाठी DM इन मेडिकल ऑन्कॉलॉजी. सो अशा या डिग्री आहेत. तर तुम्ही थोडस ऑनलाइन रिसर्च करून जाऊ शकता, आजकाल सगळं इंटरनेटवर अवेलेबल आहे. तर हे सगळे बघून तुम्ही त्यानंतर मग तुमची ट्रीटमेंट साठी जावं. सो बेसिकली तुम्ही कुठेही मिसगाईड होणार नाही किंवा तुम्हाला शंका राहणार नाही की मी बरोबर ठिकाणी दाखवत आहे का. सो योग्य ठिकाणी तुम्ही दाखवताल.
0: पण मग डॉक्टर, या रुग्णांनी हॉस्पिटल निवडताना, विशेषतः कॅन्सर झाल्यावर हॉस्पिटल निवडताना काय काळजी घेतली पाहिजे, कसं हॉस्पिटल निवडलं पाहिजे उपचारासाठी?
1: फॉर एक्झाम्पल, जर कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायची आहे तर कॅन्सरमध्ये सर्जरी असते, किमोथेरपी असते, रेडिएशन असतं. सो ह्या सगळ्या सुविधा एकाच छताखाली जिथे आहेत, फॉर एक्झाम्पल गरुड हॉस्पिटलमध्ये, नगरमध्ये गरुड हॉस्पिटल फार जुनं नाव आहे आणि चांगलं नाव आहे, तर तिथे तिन्ही सुविधा, कॅन्सरचे ऑपरेशन, रेडिएशन, किमोथेरपी सगळ्या एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. सो स्टार्टपासून ते एंडपर्यंत तुम्हाला या तिन्ही ट्रीटमेंटची लागणार, तर ते डॉक्टर सेम राहतील. म्हणजे तुम्हाला ऑपरेशन एका ठिकाणी, रेडिएशन दुसऱ्या ठिकाणी, ह्याची गरज नाही पडणार. सगळे एका ठिकाणी होईल, एकाच छताखाली होईल. त्यामुळे तुमचे जे डॉक्टर आहेत ते नाही बदलणार. तो स्टार्ट टू एंड तुमचे डॉक्टर सेम राहतील, त्यांना माहिती राहील की काय ट्रीटमेंट दिली आहे, पुढे काय द्यायची, आणि तुमची ट्रीटमेंट पूर्ण होईल. ट्रीटमेंट पूर्ण झाली की मग त्यांचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला मिळतो आणि कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, क्युअर होऊ शकतो.
0: म्हणजे कॅन्सर हा दुर्धर किंवा जीवघेणा आजार आता नाहीये, कारण आधी असं समजायचे लोक, पण आता पूर्णपणे कॅन्सरमुक्त तुम्ही होऊ शकता. हाच सल्ला आपण या एपिसोडमध्ये देऊया आणि आज पुरतं आपण इथे थांबूया. श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 8:20 आणि 16 सेकंद झाली आहेत. प्रसारित करणार आहोत सुगम संगीत थोड्याच वेळात.

0: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा?
1: आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर।
0: इसके लिए क्या करना पड़ेगा?
1: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
0: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर।
0: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
3: विजिट आत्मा मलिक online.com।
4: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो।
5: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध।
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर।
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
7: हो मग।
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852। वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात।
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया।
6: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर।
8: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं मिलिंद जोशी यांचं गीत। संगीत आहे अशोक पत्की यांचं।

0: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं मिलिंद जोशी यांचं गीत. स्वर होता स्वप्तील बांदोडकर यांचा.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची

0: प्लास्टिवस डेंटिंग,
1: थायरॉइडच्या गाठी,
0: गर्भाशयातील फायब्रॉइड,
1: वाढलेली प्रोस्टेट,
0: विविध बायोप्सीज,
1: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
0: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
0: फोन 74008440088.
1: 74008440088.
2: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या. के जे सोमय्या सिनियर अँड के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला वाणिज्य विज्ञान तसंच बी एस सी कॉम्प्युटर सायन्स ए आय अँड एम एल आणि डेटा सायन्स बी सी ए सायन्स बी कॉम सी ए प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
4: आत्मा मालिक ये.

सुरेश वाडकर अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शांक नील यांचं. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3रा टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित UDF सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण UDF मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी, उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं

0: मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शहा रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शहा आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शहा भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्तच घोषित झाल्यानंतर शहा यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027 जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल V.A. वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून X या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माथी प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026 आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला 1ही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते V.D. सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धोंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांशिक मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:40 होत आहेत. प्रासंगिक या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत उष्माघात, कारणं, लक्षणं आणि उपाय याविषयी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय वारे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सध्या सगळीकडं तीव्र उष्णता आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण घराच्या बाहेर पडताना विशेष काळजी घेणं खरं तर आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल यांच्या वतीनंसुद्धा ॲडवायझरी किंवा सूचना ज्या आहेत त्या जारी करण्यात आलेल्या आहेत. आणि या तीव्र उष्णतेमध्ये

0: अनेकदा उष्माघातासारखे प्रकार होतात आणि यामधून जीवसुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या उष्णतेच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे किंवा काय करायला नको या सर्व गोष्टी आज जाणून घेणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या अहिल्यानगर इथले सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय वारे सर आलेले आहेत. तर डॉक्टर साहेब, आपलं मुलाखतीत मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर सुरुवातीला आपण आपल्या अहिल्यानगरचा विचार केला तर ज्या पद्धतीनं तापमान वाढलेलं आहे ते पाहता प्रत्येक नागरिकानं, विशेषतः प्रौढ नागरिक असतील, लहान मुलं असतील, महिला वर्ग असतील, यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तर उष्माघात ही जी काही संकल्पना आहे त्याला वैद्यकीय भाषेमध्ये आपण कशा पद्धतीने सांगू शकता?
1: आपण फिजिक्समध्ये शिकलेलो आहोत की कुठलीही प्रक्रिया घडण्यासाठी एक पर्टिक्युलर तापमान असणं आवश्यक आहे. म्हणजे समजा तुम्हाला बर्फाचं पाणी करायचं असेल किंवा पाण्याची वाफ करायचं असेल तर त्याला विवेक्षित टेम्परेचर किंवा तापमान आवश्यक आहे. शरीराचंही तसंच आहे. साधारण 37 डिग्री सेंटीग्रेड किंवा 98 to 99 degree Fahrenheit हे जे टेम्परेचर आहे हे शरीराच्या सगळ्या प्रक्रिया घडण्यासाठी आवश्यक असतं.
0: बरोबर.
1: हे टेम्परेचर समजा 37.2 degree centigrade किंवा 98.9 degree Fahrenheit यापेक्षा जास्त गेलं तर आपण त्याला ताप आहे असं म्हणतो. त्याचे विविध कारणं असतात. पण हे एक ऍबनॉर्मल लिमिटच्या पलीकडे गेलं ज्यावेळेस शरीराच्या सगळ्या प्रक्रिया बाधित होतात त्यावेळेस आपण त्याला हीट स्ट्रोक किंवा उष्माघात म्हणतो. साधारणतः 104 degree Fahrenheit पेक्षा जास्त जर शरीराचं टेम्परेचर गेलं तर त्याचा शरीरावर फार विपरीत परिणाम होतो, त्याला आपण हीट स्ट्रोक किंवा उष्माघात म्हणतो.
0: बरोबर. आता सामान्यपणे आपण जेव्हा घरामध्ये किंवा शेतामध्ये काम करत असतो त्यावेळेसचा येणाऱ्या काही थकव्याच्या गोष्टी किंवा उष्णतेचा होणारा त्रास आणि हा उष्माघात, ह्याच्यात जर आपल्याला फरक सांगायचा ठरला तर उष्माघाताची लक्षणं काय विशेषता सांगू शकतो आपण?
1: यात आपण दोन पार्ट करूया. आपल्याला ताप येतो त्यावेळेस पेशंटला गळून गेल्यासारखं होतं, घाम आल्यासारखं होतं.
0: बरोबर.
1: काही करायची इच्छा राहत नाही, पडून राहावंसं वाटतं. उष्माघाताची ही सौम्य लक्षणं असं म्हणता येईल की जिथे पेशंटचं बॉडी टेम्परेचर वाढायला सुरुवात झालेली असते परंतु ते संपूर्ण बॉडीला अफेक्ट करेल इतक्या लेवलला वाढलेलं नसतं. परंतु टेम्परेचर जर खूप हाय झालं, मी जसं मगाशी म्हणालो 104 degree Fahrenheit पेक्षा वाढलं असेल तर त्याचे फार वाईट दुष्परिणाम शरीरावर दिसायला लागतात. पहिली गोष्ट, पेशंटचा मानसिकतेवर परिणाम होतो. गळून जाणं, बेशुद्ध होणं, कधी कधी सीझर किंवा अपस्मार किंवा फिट येणं अशा गोष्टी दिसू शकतात. हृदयाचे स्पंदन जे आहेत किंवा ठोके ते पुढे मागे होऊ शकतात. अशा पद्धतीनं पेशंट कधी कधी पूर्णपणे आपण सामान्य भाषेत कोमामध्ये जातो त्या पद्धतीने होऊ शकतं. आणि या गोष्टीचं मग जेव्हा डॉक्टरांकडे जातो त्यावेळेस बीपी कमी होणं, ठोके वाढणं या गोष्टी आपल्याला दिसू शकतात.
0: याच्यामध्ये मुख्य करून जे जोखीम घटक जर आपण पाहायचे ठरले तर उष्माघाताचा त्रास जास्तीत जास्त कोणत्या घटकांना होऊ शकतो?
1: आपण याचे दोन वर्गीकरण करूया, एक इंटरनल किंवा अंतर्गत आणि एक्सटर्नल आणि बाह्य. इंटरनल म्हणजे पेशंटशी संबंधित. आपल्या याच्यामध्ये लहान मुलं आणि वयोवृद्ध गृहस्थ यांना उष्माघाताचा त्रास जो आहे तो जास्त होण्याची शक्यता असते. कारण जसं टेम्परेचर बाहेरचं कमी जास्त होतं त्या पद्धतीत आपल्या शरीराचंही टेम्परेचर मेंटेन करण्याची प्रणाली आपल्या शरीरात असते. पण ती लहान वयामध्ये आणि वृद्ध लोकांमध्ये तितकी सक्षम नसते. म्हणून या लोकांना उष्माघाताचा धोका जास्त असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे काही वैद्यकीय आजार, समजा हायपरथायरॉइडिझम नावाचा घटक आहे जिथे ऑलरेडी पेशंटचे मेटाबॉलिझम जे आहे ते फास्ट असतं, अशा लोकांना उष्माघाताचा धोका जास्त असू शकतो. आता हे इंटरनल फॅक्टर झाल्यानंतर एक्सटर्नल फॅक्टर बघूया. यामध्ये जनरली जेव्हा पेशंट किंवा रुग्ण हा उन्हामध्ये उभा असतो असे रुग्ण यांना धोका जास्त असतो. सांगायचं झालं तर मजूर म्हणा, शेतकरी म्हणा, ज्या लोकांना पाणी हे लवकर उपलब्ध होत नाही. शेवटी आपल्या शरीरामध्ये तापमान कमी करण्याचं काम जे घटक करतात त्यामध्ये पाणी हे सगळ्यात महत्वाचं असतं. सो पाणी ज्यांना लवकर उपलब्ध होत नाही किंवा आसपासचं टेम्परेचर हे जे कमी नसतं, म्हणजे समजा तुम्ही उघड्यावर काम करताय, एखादा व्यक्ती छताखाली काम करतोय आणि एखादा उघड्यावर काम करतोय, तर उघड्यावर काम करणाऱ्या लोकांना याचा त्रास जास्त असतो. नुसतंच टेम्परेचर नाही तर आर्द्रता किंवा शुष्क हवामान जर असेल तर कमी टेम्परेचर मध्ये सुद्धा त्याचा परिणाम जास्त दिसू शकतो.
0: हीट वेव्ह जे आपण म्हणतो.
1: एक्झॅक्टली. समजा दुपारच्या वेळेस वारं जास्त असेल तर गरम, तुम्हाला टेम्परेचर जास्त असतं पण त्या गरम झळा आपल्या अंगाला जास्त जास्त लागल्यामुळे सुद्धा उष्माघाताचा परिणाम हा जास्त दिसून येतो. तर अशा पद्धतीने इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर उष्माघाताला कारणीभूत असतात.
0: आता आपण खरं तर जोखीम घटक जे तुम्ही सांगितले की वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुलं किंवा गरोदर माता वगैरे आहे, तर याच्यामध्ये जे काही जोखीम घटकांचा आपण विचार केला किंवा सेव्हिरिटी एखाद्या उष्माघातामुळे एखाद्याची डेथ वगैरे होऊ शकते तर असा कोणता घटक आहे की तो त्याला जास्त याची शक्यता असू शकते याच्यामुळे?
1: मी कॉमनली घटक म्हणेल की वृद्धांना याचा धोका जास्त असतो. याचं कारण असतं की वयानुसार आपल्या शरीरातले सगळे कॉन्ट्रॅक्टिंग मेकॅनिझम हे दुर्बल व्हायला लागतात. जसं बाहेरचं टेम्परेचर वाढतं तसंच शरीरामध्ये

0: टेम्परेचर कमी करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी मॅकॅनिझम असतं जे मेंदूवाटे कार्यान्वित होतं. परंतु वय झाल्यानंतर हे मेकॅनिझम तितकं सक्षम नसतं. म्हणून टेम्परेचर जर वाढायला लागलं बॉडीचं ते फार फास्ट वाढतं आणि ते कमी करण्यासाठी ती जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित नसते. त्याच्यामुळे वृद्ध लोकांना पहिला तर हीट स्ट्रोकचा धोका हा खूप लवकर बसण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट जर तो असेल तर त्याच्यामध्ये मृत्यूचा धोकाही इतरांपेक्षा जास्त असतो. कारण शेवटी आपण टेम्परेचर बाहेरून किती जरी कमी करायचा प्रयत्न केला जसं मी सांगितलं ओल्या फडक्याने पुसून घेणं, शेवटी हे टेम्परेचर आपल्या मेंदूतल्या प्रणालीवाटेच कार्यान्वित होतं. म्हणून अशा लोकांना धोका तर जास्त असतोच आणि त्याची सिव्हिअरिटी जास्त असते. म्हणून वृद्धांनी इतरांपेक्षा जास्त काळजी घेणं गरजेचं असतं.
1: नक्कीच. आता या उष्माघाताचे जे काही आपण लक्षणं पाहिली किंवा कशा पद्धतीने होऊ शकतो तेही पाहिलं, तर हा उष्माघात टाळायचा असेल किंवा प्रथमोपचार एखाद्या व्यक्तीला आपल्याला तुम्ही जी लक्षणं सांगितली ती दिसत आहेत अशा वेळेला त्यांनी घरगुती काय करणं अपेक्षित आहे आणि डॉक्टरांकडं कधी जाणं अपेक्षित आहे.
0: मी मगाशी सांगितलं की तुम्हाला जर माइल्ड व्हरायटीचे लक्षणं दिसून येत असतील, म्हणजे तुम्हाला खूप तहान लागत असेल, गळून गेल्यासारखं असेल, खूप घाम येत असेल, चक्कर आल्यासारखं होत असेल, तर यावेळेस तुम्हाला उष्माघाताची लक्षणांची सुरुवात झाली असं म्हणता येईल. हीच योग्य वेळ आहे काळजी घेण्याची जेणेकरून पुढचे दुष्परिणाम आपण टाळू शकतो. पहिली गोष्ट, तुम्ही उन्हातनं छताखाली मग घरात म्हणा किंवा शेडच्या खाली म्हणा अशा ठिकाणी येणं फार आवश्यक आहे जेणेकरून सूर्याची किरणं जी तुम्हाला तुमचं टेम्परेचर वाढवत आहेत ते पण दुपारच्या वेळेस, म्हणजे समजा ती जी आपण परपेंडिक्युलर पडतात ऑब्लिक पडत नाही, परपेंडिक्युलर जेव्हा सूर्याची किरणं पडतात त्याचा त्रास हा खूप जास्त प्रमाणात होतो. सो निदान दुपारच्या वेळेस तरी अंडर शेटल घरामध्ये शेडच्या खाली काम करावं. दुसरी गोष्ट, पाणी हे भरपूर प्रमाणात प्यावं. खूप थंड पाणी पिणं हे मी वैयक्तिक रेकमेंड करणार नाही, कारण जसं टेम्परेचर वाढलेलं असतं
1: बरोबर
0: अचानक खूप फास्ट प्रमाणात ते कमी करणं त्याचाही धोका असतो. सो रूम टेम्परेचरचं पाणी प्या. टेम्परेचर कमी करण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये घाम येत असतो, त्या घामावाटे सोडियम सुद्धा लॉस होतं, त्यामुळे पाण्यासोबत लिंबू सरबत ORS जे आपण इलेक्ट्रॉल सॅशे म्हणतो अशा गोष्टी घ्या. आसपासचं टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करा. फॅन असू द्या, AC असू द्या, फारच त्रास होत असेल तर ओल्या फडक्यांनी अंग पुसून जरी घेतलं तरी टेम्परेचर कंट्रोल होण्यामध्ये मदत होते. मला असं वाटतं की या स्टेजला तुम्ही जर योग्य काळजी घेतली तर तुम्हाला उष्माघाताचे गंभीर परिणाम दिसणार नाही.
1: डॉक्टर साहेब, समजा एखाद्या व्यक्तीला ही सगळी लक्षणं दिसत आहेत उष्माघाताची आणि तो अगदी सिरियस कंडिशनमध्ये आहे, अशा वेळेला त्याला हॉस्पिटलला आपण घेऊन जातो, त्याच्या अगोदर घरच्यांनी काय त्याला प्रथमोपचार म्हणून केले पाहिजेत?
0: मी हा प्रश्न असा घेतो की पेशंट हा हीट स्ट्रोकमध्ये आहे आणि पेशंट जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत आहे, अशा पेशंटला पहिली गोष्ट तुम्ही आरडाओरड करून जमेल तेवढी मदत मिळवा. त्या पेशंटला लवकरात लवकर उन्हातून अंडरशेड अंडर शेल्टर घेऊन जा, जिथे सावली असेल झाडाखाली म्हणा किंवा शेडखाली म्हणा. त्यांच्या अंगावर पाणी किंवा ओल्या कपड्यांनी पुसून घेणं हे करून त्यांचं टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करा. पेशंट जर बेशुद्ध असेल तर बऱ्याच वेळा थुंकी वगैरे श्वसन मार्गामध्ये जाऊन ॲस्पिरेशन होण्याची शक्यता असेल. सो त्यांची मान निदान एका बाजूला वळवा जेणेकरून ॲस्पिरेशन होणार नाही. आणि जेवढं लवकरात लवकर तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाता येईल तेवढं लवकर तुम्ही घेऊन जा. तोपर्यंत पंख्या वाटे म्हणा किंवा ओल्या कपडे वाटे म्हणा, त्याचं टेम्परेचर जेवढं कमी कमी करता येईल तेवढं करा.
1: बऱ्याच ठिकाणी बर्फाचा सुद्धा वापर केला जातो, तो योग्य आहे का?
0: कसं की टेम्परेचर हे सडनली कमी करणं हेही धोकेदायक असतं, त्याच्यामुळे टेम्परेचर ग्रॅज्युअलीच कमी व्हायला पाहिजे. सो बर्फ हे थोडंसं अग्रेसिव्ह स्टेप आहे असं मला वाटतं. सो बर्फाऐवजी थंड पाण्याने ओल्या फडक्याने जर पुसून घेतलं तर ते इनफ होऊन जाईल.
1: नक्कीच नक्कीच. आपल्याकडे जो कामगार वर्ग असतो, शेतकरी असतील, मजूर असतील, त्यांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातनं बाहेर पडताना तुमच्या सोबत पुरेसा पाणी साठा उपलब्ध असणं गरजेचं आहे. तुम्हाला पाणी पिणं हे अतिशय आवश्यक आहे. जसं मी आधीच म्हटलं की पाण्यामुळे उष्माघातापासून दूर राहण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी जे मालक वर्ग आहे त्यांनी सुद्धा नोकर वर्गांना पाणी उपलब्ध करून द्यावं. शक्य झालं तर लिंबू सर्व वगैरे अशा पण गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात. लाईट रंगाचे कपडे हे परिधान करावेत, पांढरा क्रीम कलर वगैरे. याचं कारण असं आहे, डार्क कलरचे कपडे हे सूर्यप्रकाश जास्त शोषून घेतात त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं. सो लाईट कलरचे कपडे घालावेत. आपलं डोकं जे आहे ते नेहमी कव्हर असावं जेणेकरून सूर्याची किरणं सगळ्यात पहिल्यांदा परपेंडिक्युलर किरणं डोक्यावर येतात, त्यामुळे डोक्याचं टेम्परेचर वाढण्याची शक्यता जास्त असते. आसपासचं टेम्परेचर हे कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. मग त्यामध्ये फॅन आला, कूलर आला, AC आला, या गोष्टी ठेवाव्यात. ठराविक वेळेत काम केल्यानंतर एक विश्रांती तीही थंड हवेच्या ठिकाणी घ्यावी जेणेकरून तुमचं टेम्परेचर वाढलं असेल हे परत कमी होण्यास मदत होते आणि पुढे तुम्हाला काम करण्यासाठी ती एनर्जी जी आहे ती उपलब्ध होते.
1: हा जो मे महिना, ह्याच्यामध्ये अनेक सामूहिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात, लग्न सोहळे असतील, मेळावे असतील.

0: किंवा काही क्रीडाचे स्पर्धा वगैरे असतील, तर या काळामध्ये जे काही आयोजक आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी, आणि स्पर्धक असतील किंवा गर्दी ज्यांची होणार आहे एखाद्या कार्यक्रमासाठी आपण त्या ठिकाणी जाणार होतो, आपण स्वतः तिथं कशा पद्धतीने काळजी आपली स्वतःची घेतली पाहिजे की जेणेकरून उष्माघाताचे जे दुष्परिणाम ते आपल्याला होणार नाही.
1: हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि मी नुसता वैद्यकीय सामाजिक प्रश्न सुद्धा म्हणेल. हे एक्सप्लेन करण्याआधी थोडंसं मी फिजिक्समध्ये जातो की गर्दीच्या ठिकाणी हा धोका का आहे. तर आपल्याला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड जिथं जास्त प्रमाणात जमा होतो तिथं त्या वातावरणाचं टेम्परेचर वाढतं आणि आपण उच्छ्वास वाटे एक्सपिरेशन वाटे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो. म्हणून बंद जागेच्या ठिकाणी किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी लोकांचा कार्बन डायऑक्साईड एका ठिकाणी जमा होऊन तिथलं टेम्परेचर वाढण्याची शक्यता असते. म्हणून सामूहिक ठिकाणी हे जे बाकीचे घटक आहेत त्यासोबतच गर्दीमुळे जमा होणारा कार्बन डायऑक्साईड हाही उष्माघातासाठी धोकादायक असतो. याच्यामध्ये पहिली गोष्ट तर मी हेच सांगेल की जेव्हा उन्हाचा पीक पिरियड आहे 12 ते 3 किंवा 4 यामध्ये असे सोहळे टाळले तर फार चांगलं होईल.
0: बरोबर.
1: आवश्यकच असेल तर निदान वरती शेड मंडप असावा, पाणी पिण्याची भरपूर सोय असावी, जागा मुबलक असावी जेणेकरून गर्दी होणार नाही, आणि आसपास समजा कूलर वगैरे अशी फॅसिलिटी जर असेल तर गर्दीचा त्रास होण्याची शक्यताही कमी असते, आणि संध्याकाळच्या वेळेस हे जर कार्यक्रम ठेवले तर हा धोका निश्चितच कमी होईल.
0: नक्की श्रोते, खरं तर डॉक्टर सरांनी खूप छान पद्धतीनं उष्माघाताची वेगवेगळे कशा पद्धतीने लक्षणं असतात किंवा प्रथमोपचार आपण काय करायला हवेत, आणि डॉक्टरांकडे सुद्धा जर आपल्याला या काही लक्षणं अशी आढळली की जी आपली जीवघेणी ठरू शकतात अशा वेळेला जवळच्या कुठल्याही डॉक्टरांकडे जाणं खूप आवश्यक आहे. खरं तर उष्माघात ही वैद्यकीय आणीबाणीसुद्धा असते आणि त्यामुळं एखाद्या व्यक्तीला जी काही वेगळी लक्षणं आहेत ती जर दिसत असतील किंवा ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जात असेल किंवा घाम येत असेल तर आपण ताबडतोब 108 किंवा 102 या जे टोल फ्री क्रमांक आहे शासनाने दिलेले त्याच्यावरती सुद्धा कॉल करू शकता. आणि दुपारच्या वेळेला शक्यतो बाहेर जाणं, जे आपले घरातील वयोवृद्ध व्यक्ती आहेत, लहान मुलं आहेत किंवा माता भगिनी आहेत, त्यांनीसुद्धा टाळावं. आणि खूपच आवश्यकता असेल बाहेर जाण्याची तर डोकं जसं डॉक्टरांनी सांगितलं की कव्हर करून घ्यावं, पाण्याचं पुरेसा उपलब्ध साठा बॉटल्स वगैरे आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. तर डॉक्टर सर, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि उष्माघाताविषयी आमच्या श्रोत्यांना संपूर्ण व्यवस्था विस्तार अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रासंगिक कार्यक्रमात उष्माघात कारणं लक्षणं आणि उपाय याविषयी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय वारे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू आज रात्री 8:15.

श्रोते हो, आताच आपण वसंत आजगावकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं इंदिरा संत यांचं गीत ऐकलं.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. देवता या चित्रपटासाठी संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. श्रोते हो 24 मे 1960 साली कन्यादान हा मराठी चित्रपट आलेला होता आणि या चित्रपटामध्ये उषा किरण, राजा गोसावी, सूर्यकांत, दादा साळवी आणि इंदिरा चिटणीस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एक उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट म्हणून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील त्याकाळी मिळालेला होता. हा चित्रपट पारंपरिक ग्रामीण कुटुंबाभोवती फिरणारा असा होता, म्हणजे त्या काळाच्या सामाजिक चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करणारा एक प्रगतशील चित्रपट असं या चित्रपटाचं वर्णन आपल्याला करता येईल. त्या काळाच्या पुढे जाणारा हा विषय आहे, म्हणजे केवळ मनोरंजनापुरता न राहता स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक बदलांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कन्यादान हा मराठी चित्रपट. श्रोते हो या चित्रपटातलं पी सावळराम यांचं गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे वसंत प्र

त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

श्रोतेहो, आत्ताच आपण आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. चौकट राजा या चित्रपटासाठी संगीत होतं आनंद मोडक यांचं. आपण ऐकत आहात रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाईसाहेब या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा आणि संगीत आहे राम कदम यांचं.

0: अल बाबा कलयुग अल, कलयुग अल बाबा कलयुग अल।
1: श्रोतेहो, आत्ताच आपण राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. स्वर होता सुरेश वाडकर यांचं आणि चित्रपट होता बाई साहेब.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी। 1965 साली मल्हारी मार्तंड हा चित्रपट तयार झालेला होता। या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद तसंच दिग्दर्शन देखील दिनकर द पाटील यांचं होतं। या चित्रपटाची गाणी गदी माडगुळकर यांनी लिहिली होती आणि विशेष म्हणजे या चित्रपटातल्या सर्व गाण्यांना संगीतकार वसंत पवार यांनी 2 तासातच चाली लावल्या होत्या। ढोलकी

जी साथ होती बबन काळे यांची. श्रोतो, या चित्रपटातल्या लावण्या जेव्हा त्याचं ध्वनिमुद्रण सुरू होतं त्यावेळी या स्टुडिओमध्ये त्या लावण्या इतक्या रंगल्या की स्वतः ध्वनिमुद्रक मंगेश देसाई यांनी शांताराम बापूंना तिथे बोलावून आणलं या लावण्या ऐकण्यासाठी. आणि विशेष म्हणजे या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी 1965 साली सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. पण श्रोते हो, मल्हारी मार्तंडच्या या गाण्यांचं ध्वनिमुद्रण संगीतकार वसंत पवार यांच्या आयुष्यातलं शेवटचं ध्वनिमुद्रण ठरलं, कारण या ध्वनिमुद्रणानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर श्रोते हो, आपण ऐकूया मल्हारी मार्तंड चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत.

0: मल्हारी मार्तण या चित्रपटातलं ग दे माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात. संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: श्रोते हो, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
2: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा
1: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
2: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात
1: दर महिन्याच्या

0: सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता बाजीरावाचा बेटा. आपण ऐकत होतात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 9:25 झाली आहेत.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन डॉट कॉम.
5: श्रोते हो, सोमवार दिनांक 18 रोजीच्या एक फिल्म या कार्यक्रमात घेऊन येत आहोत आरजू हा चित्रपट.

0: कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 शंभरंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे atmamalikonline.com.
2: आकाशवाणी अहिल्या नगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

0: श्रोतेहो, काही व्यक्तिमत्व उत्साहाने भारलेली असतात, त्यामुळे वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाहीत.
1: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
0: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
1: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट, शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊया त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. आता सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत घरकुल चित्रपटातल्या शांता शेळके यांच्या गीतानं. स्वर आहे मन्नाडे प्रमिला दत्तार आणि सहकाऱ्यांचा, संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत, मन्नाडे प्रमिला दत्तार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. चित्रपट होता घरकुल.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोतेहो, हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 21 मे 2026 विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य। या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्कंपोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे। प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 0241 242 3471 किंवा 242 3672। निवेदन संपलं।

0: आताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. तांबडी माती या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं आनंद घन यांनी.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
2: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
3: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
2: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुवन कल्याणपूर यांनी गायलेलं जयंत वालावलकर यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि चित्रपट खंडोबाची आण.

0: श्रोतेहो आत्ताचा पण खंडोबाची आन या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जयंत वालावलकर यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपट.

श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत. आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90, याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत

श्रोते हो, आत्ताचं आपण जैत रे जैत या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं गीत ऐकलं, आशा भोसले आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. चित्रपट आहे मामाभाचे आणि संगीत आहे एन दत्ता यांचं.

आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया बन्याबापू चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीत आहे ऋषिराज यांचं.

0: अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेल्या बन्याबापू चित्रपटातल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमच्या संग्रहातून.
1: थोर संत परंपरा या मालिकेतील संत उपासनी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित कार्यक्रम आता ऐकूयात. लेखन श्रीपाद मिरीकर आणि सादरकर्ते आहेत प्रदीप हलसगीकर.

सुमारे 150 वर्षांपूर्वी देशात सुरू झालेल्या इंग्रजी शिक्षण पद्धतीनं विविध क्षेत्रात जागृतीचं वातावरण सुरू झालं. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जागृती होऊन नवं तरुण नेतृत्व, विचार आणि मार्गदर्शक पुढं येत गेले. त्यात दादाभाई नवरोजी, महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय, लोकमान्य टिळक,

0: गोपाळराव आगरकर, महर्षी कर्वे अशी अनेक थोर पुरुषांची नावं घेता येतील. याच काळामध्ये रूढी परंपरांच्या ओझ्याखाली दबलेल्या समाजाला मुक्तीचा दिलासा देणारे धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातले उदारमतवादी असे अनेक थोर पुरुष साधूसंतही उदयाला आले. त्यात शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, अवतार मेहरबाबा, योगीराज शंकर महाराज आदींचा उल्लेख करावा लागेल. यांनी समाजामध्ये शतकानुशतकं चालत आलेली विषमता, कर्मठपणा, जातीभेद, उच्च नीचता, अमानवी वर्तन या दुर्गुणांवर सतत प्रहार करून शाश्वत जीवनमूल्यांचं महत्त्व भक्तगणांच्या मनामध्ये खोलवर रुजवलं. आणि याच प्रभावळीत साकुरीचे संत उपासनी महाराज यांचाही समावेश होतो.
1: श्री उपासनी बाबा महाराज यांचं नाव काशीनाथ गोविंद शास्त्री उपासनी. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या सटाणे इथं वैशाख वद्य द्वितीया शके 1792 म्हणजेच 15 मे 1870 झाला. वडील गोविंद शास्त्री आणि आई रुक्मिणीबाई उपासनी यांना 5 मुलगे आणि 1 कन्या अशी 6 अपत्य होती. त्यातले काशीनाथ उर्फ बाबा हे दुसरं अपत्य. गोविंद शास्त्री यांचं उपासनी घराणं विद्वत्ता, शालीनता आणि धार्मिकता याबद्दल सर्वत्र प्रसिद्ध होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या घराण्यातले पट्टीचे विद्वान आणि सात्विक वृत्तीचे गृहस्थ गोपाळ शास्त्री उपासनी यांनी संन्यासाश्रम स्वीकारला. त्यांच्या अपत्यातले गोविंद शास्त्री पुढं विद्वान म्हणून प्रसिद्ध पावले. त्यांचे चिरंजीव काशीनाथ उर्फ बाबा यांना घोर तपश्चर्येअंती संतपद लाभलं.
0: वयाच्या 5व्या वर्षी घरीच काशीनाथचं अध्ययन सुरू झालं. 8व्या वर्षी मौंजीबंधन झालं. त्यावेळी नाशिकचे सुप्रसिद्ध सत्पुरुष यशवंतराव देव मामलेदार यांनी काशीनाथला मंत्रोपदेश दिला. बाबाचं लक्ष देवपूजा, धार्मिक कृत्य आणि आत्मचिंतनामध्ये लागलं. एकांत पाहून तिथं अंधारामध्ये तासनतास बसायचं आणि आत्मचिंतनामध्ये मी कोण, हा देह कशासाठी, त्याचा उपयोग काय, अशा गहन प्रश्नांचा वेध घेण्यामध्ये बाबाची बालबुद्धी विचारांच्या भराऱ्या मारीत राहिली.
1: बाबाला मधूनच वाटायचं, नामस्मरण करत करत प्रायोपवेशन करून आपण

0: शाळा सोडून तो सतत पूजा आणि आत्मचिंतनाला बसू लागला. त्या काळच्या रिवाजाप्रमाणे वडिलांनी त्याचं 12व्या वर्षी लग्न लावून दिलं. घरची गरिबी आणि कमाईतील आपला कुचकामीपणा यांचा विचार त्याला बेचैन करू लागला. तो घरी न सांगताच पायी नाशिकला गेला आणि तिथं एकनाथ शास्त्रींकडं अध्ययन करू लागला. त्यातच सटाण्यामध्ये पत्नीचं निधन झालं. वडिलांनी बाबाचं दुसरं लग्न करून दिलं. बाबानं वैद्यकीचा अभ्यास सुरू केला. 5 वर्ष ठीक गेली. पुन्हा मनाचा कोंडमारा सुरू झाला. 1890 त्यानं घर सोडलं आणि पायी पुण्याला जाऊन ओंकारेश्वर मंदिरामध्ये मुक्काम ठेवला. भिक्षा मागून राहू लागला. पुढं मुंबई, कल्याण, नाशिक अशी भटकंती चालली. वाटेतील एका अवघड गुहेत जाऊन त्यानं आसरा घेतला. तिथं पावसात अडकून बसला. तिथंच नामस्मरण करत करत प्राण सोडावा असा प्रयत्न सुरू केला. पण झालं उलटच. प्रायोपवेशनानं मरण तर आलं नाही, उलट देहभान हरपून समाधी अवस्थेचा पहिला अनुभव आला.
1: या भटकंतीत त्यांनी केडगाव स्टेशन गाठलं आणि ते नारायण महाराजांकडे गेले. केडगावहून बाबा नगरला गेले. तिथं कोठला भागातल्या फकीर बापूशा वली यांनी बाबाचं दुखणं ऐकून घेतलं. ते म्हणाले,
2: काय रे, तुला काय झालं आहे? आता काय व्हायचं राहिलं आहे? जा, कुठेही जा.
0: या उत्तरानं नाराज झालेले बाबा राहुरीला एका ब्रह्मचारी बुवांकडे गेले आणि नंतर त्यांच्या सांगण्यावरून शिर्डीला साईबाबांच्या भेटीला गेले. तो 1911 जुलै महिना होता. साईबाबांनी त्यांना शिर्डीला राहायला सांगितलं, पण उपासनी बाबांचं मन तिथं लागेना. ते सारखं घरी जाण्याबद्दल विचारायचे. एकदा भक्तमंडळी जमली असता उपासनी बाबांना उद्देशून साईबाबा म्हणाले,
2: याला इथं 4 वर्ष राहायचं आहे. याला मी माझं सर्वस्व देऊन टाकलंय. तो कसाही असला तरी माझा आहे. त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही.
0: साईबाबांनी त्यांना जवळच्या खंडोबा मंदिरामध्ये स्वस्त बसून राहायला सांगितलं. शिर्डीतले लोक आणि काही भक्त उपासनी बाबांचा रागराग करू लागले. त्यांना भिक्षा, बाबांचं दर्शन अथवा प्रसाद घ्यायला जाणंही नको वाटू लागलं. याचवेळी त्यांच्या 3ऱ्या पत्नीचं निधन झाल्याचं त्यांना समजलं. शिर्डीमध्ये पुढं सुमारे 1.25 वर्ष खंडोबा मंदिरातल्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसून राहिले. अन्नपाणी पोटात नसल्यानं त्यांची शुद्ध हरपली. मंदिरात साचलेल्या कचऱ्यात साप, विंचू आणि वाळवीनं तिथं घर केलं. या कीटकांच्या दंशाची त्यांना शुद्धही नव्हती.
1: मात्र या अवस्थेतला आंतरिक अनुभव फारच वेगळा होता. नंतर ते उन्माद अवस्थेत जाऊन बाहेर फिरू लागले. शेतात मोट ओढणे, नांगर ओढणे, खडी फोडणे, उसाचा चरक फिरवणे अशी कामं ते करत राहिले. कोणी बोलायला आलं तर ते त्याला शिव्या द्यायचे, मारहाण करायचे.
0: साईबाबांचं उपासनी बाबांवर बारकाईनं लक्ष होतं. 1913 गुरुपौर्णिमेला साईबाबांनी काही भक्तांना खंडोबा मंदिरात पाठवून बळच उपासनी महाराजांची पूजा करवली आणि त्यांना गुरुपदी आरूढ केलं. उपासनी बाबा आता त्रिकाल ज्ञानी होऊन आपल्याला येणारा हा आगळा वेगळा अद्वैतानुभव पचवत होते. 3 वर्षांनी उपासनी बाबा कुणाला न सांगताच नागपूर भागातल्या शिंदी गावाला गेले. तिथून ते बंगालमध्ये खरगपूरला 4-5 महिने राहिले आणि तिथंही उन्माद अवस्थेत त्यांना देहाचं आणि वागण्याचं भान उरलं नव्हतं.
1: त्यांच्याबद्दल साईबाबांनी भक्तांना सांगितलं,
2: त्यानं लई तप केलं. 12 वर्षापेक्षाही जास्त काळ खडतर तप केलं. बाकी राहिलेलं तप मी त्याच्याकडून करून घेतलं. मी त्याची सत्वपरीक्षा घेतली. त्याच्यासारखं आहे कुणाचं? माळसापतीचं काय, त्याला सर्व पावलं.
0: 1915 उपासनी बाबा पुन्हा शिर्डीला येऊन खंडोबा मंदिरामध्ये राहू लागले. साईबाबांनी दुर्गाबाई या भक्त स्त्रीला उपासनी महाराजांच्या सेवेसाठी पाठवलं. आता त्यांचा भक्तवर्ग वाढत होता. 1917 ते शिर्डीजवळच्या साकोरीत आले आणि तिथं आश्रम स्थापून ते कायमच तिथं राहिले.
1: साईबाबांच्या सान्निध्यात आलेल्या अनेक सामान्य भक्तांमधून लोककल्याणाचं महान कार्य करणारे संत सत्पुरुष घडले. 1903 साईबाबांनी एका छंदीफंदी पोलिसाला विठ्ठल मंदिरात राहायला लावून त्याच्यातून

0: दासगणू महाराजांसारखा महान संत कवी आणि चरित्र लेखक तयार केला. मेहरबाबा, गंगागिरीबाबा, गवळीबुवा, आनंदनाथ, जानकीदास असे अनेक साधुसंत साईबाबांच्या कृपाप्रसादानं भक्तप्रिय झाले. उपासनी महाराज हे त्याच प्रभावळीतले संतरत्न होते.
1: उपासनी महाराज हे साकोरीत गावाबाहेर निवडुंगाच्या झुडपांनी वेढलेल्या स्मशानात झोपडी बांधून राहू लागले. नंतर भक्तांनी तिथला परिसर साफ करून तिथं झोपड्या बांधल्या. या नव्या जागेत एक दोन अखंड हरिनाम सप्ताह आणि भंडारे झाले. नंतर भक्त वाढू लागले. वर्षभरातच 1918 गुरु साईबाबा शिर्डीमध्ये समाधीस्त झाले. तेव्हा त्यांची धार्मिक उत्तरक्रिया करण्यासाठी उपासनीबाबा हजारो भक्तांना बरोबर घेऊन काशी इथं गेले. भक्तांनी ती पर्वणी साधून दानधर्म आणि अन्नदान अशी सत्कर्म केली. हजारो रुपयांचा खर्च झाला आणि हा सोहळा अपूर्वच झाला. नंतर उपासनीबाबा साकोरीला परत आले. तिथं एका नव्या संतस्थानाची मुहूर्तमेळ रोवली गेली.
0: उपासनी महाराजांनी साकोरीत एक भव्य लाकडी पिंजरा तयार करून घेतला आणि ते त्यामध्ये स्वतःला बंद करून 2 राहिले. त्यांचे सगळे दैनंदिन व्यवहार पिंजऱ्यातच व्हायचे. भक्तमंडळी बाहेरून दर्शन घ्यायचे आणि पूजा करायचे. पुढं पिंजऱ्याला दार केलं. महाराज मधून मधून बाहेर यायचे. दिवसेंदिवस त्यांच्या भक्तगणांचा ओघ वाढतच होता. तिथं शिर्डीच्या धर्तीवर सण उत्सव साजरे होऊ लागले. लाकडी पिंजरा आणि झोपडीच्या परिसरात देवस्थानाची नवी बांधकामं वाढत गेली. दूरवरून भक्तगण येऊन सेवेसाठी साकोरीला राहू लागले.
1: साईबाबांच्या अनुग्रहानं आणि खडतर तपश्चरेमुळं उपासनीबाबांना काही दिव्यशक्ती प्राप्त झाल्या आहेत. त्यांची भक्ती केल्यास आपल्याला ऐहिक अथवा पारमार्थिक लाभ होईल अशी धारणा भक्तवर्गामध्ये निर्माण व्हायची. शिर्डीला साई समाधीच्या दर्शनाला येणारी मंडळी जवळच असलेल्या साकोरीला देखील आवर्जून जायची आणि उपासनी महाराजांचं दर्शन घ्यायची. ते त्यांच्याशी बोलायचे, आपले प्रश्न विचारायचे आणि बाबांच्या बोलण्यानं त्यांचं समाधान व्हायचं.
0: साकोरीच्या आश्रमात भक्तांसाठी राहण्याची, भोजनाची आणि ध्यानधारणेची चांगली सुविधा निर्माण झाल्यानं अनेक भक्त कुटुंब तिथं सेवेसाठी येऊ लागली. तिथल्या प्रसन्न वातावरणात आणि महाराजांच्या सान्निध्यात भक्तगणांना समाधान वाटायचं. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची दारं सर्रास खुली झालेली नव्हती. तेव्हापासून उपासनी महाराजांनी स्त्री भक्तांना वेद, संस्कृती, संस्कृत, यज्ञ, याग, पूजा, श्लोक, पाठांतर असं शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यामुळं काही भक्तमंडळी आपल्या मुलींना साकोरीला आश्रमात आवर्जून घेऊन येऊ लागली आणि मोठ्या भक्तिभावानं आणि विश्वासानं कन्या आश्रमाला अर्पण करू लागली.
1: संस्कृत, वेद आणि उपनिषदांच्या अभ्यासात पारंगत असलेले उपासनी महाराज स्वतःच या गोष्टी भक्तांना आणि लहान मुलींना शिकवायचे. पुढं या शिक्षणाचं रूपांतर गुरुकुल पद्धतीत झालं. अन्यत्र कुठंही अशी व्यवस्था नसल्यानं जिज्ञासू पालक पुढं या मुलींना धार्मिक शिक्षणासाठी महाराजांकडं समारंभपूर्वक अर्पण करू लागले. आश्रमातील प्रसन्न आणि धार्मिक वातावरणामध्ये आणि कडक शिस्तीत या मुली वेद आणि याज्ञिकी विद्या अस्खलितपणे शिकू लागल्या.
0: शेगाव इथले रेल्वे कर्मचारी वासुदेवराव हातवळीकर हे 1924 पत्नी रमाबाई आणि कन्येसह साकोरी आश्रमात धार्मिक सेवेसाठी आले. त्यांची 10 चुणचुणीत कन्या गोदावरी बरोबर होती. उपासनी महाराजांनी तिची आपली एकमेव शिष्या म्हणून निवड केली. तिला 1928 आपल्या गादीवर बसवलं. पुढं महाराजांच्या पश्चात 1941-1990 अशा 50 प्रदीर्घ कालखंडात साकोरीच्या देवस्थान प्रमुख विश्वस्त पदावर कार्यरत राहून त्यांनी महाराजांचं कार्य चौफेर प्रगती करून पुढं नेलं. सती गोदावरी माताजी या नावानं त्या सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या पश्चात सती देवीजी उपासनी महाराज यांनी आणि आता माधवीताई या देवस्थानची व्यवस्था पाहत आहेत.
1: उपासनी महाराजांच्या पश्चात तिथल्या कन्यांनी ज्ञानतपस्विनी बनून संस्कृत भाषा, धर्म आणि भारतीय संस्कृतीची अतिशय निष्ठेनं सेवा केली. देवस्थानचा लौकिक जगभर पसरवला. आज जागतिकीकरणाच्या वेगवान काळात स्त्री शक्तीचं सबलीकरण हा सर्वच क्षेत्रामध्ये कळी

0: थोर संत परंपरा या मालिकेतील संत उपासनी महाराज यांच्या कार्याविषयीचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन श्रीपाद मिरीकर. शीर्षक गीताचं लेखन बाबासाहेब सौदागर. शीर्षक गीत गायन पवन नाईक. निवेदन किरण डहाळे आणि महेश्वरी मिसाळ. निर्मिती सहयोग अतुल सातपुते आणि सादरकर्ते प्रदीप हलसगीकर. ही आकाशवाणी अहमदनगर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम आमच्या संग्रहातून आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: श्रोते हो, आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोक जी परांजपे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
3: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
2: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
3: मोबाईलवर दाखवलेल्या मॅप ऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
2: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं आणि चित्रपट आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे.

श्रोते हो, आत्ताच आपण दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं उदित नारायण यांच्या स्वरात. संगीत होतं जतीन ललित यांचं.

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहिती पूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
0: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242 76 20 आणि 242 32।

जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आव्हान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.

कुछ कुछ होता है या चित्रपटातलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, उदित नारायण आणि चित्रा यांच्या स्वरात. संगीतकार होते जतीन ललित. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 11:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी.

0: श्रोतेहो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला आपण रवींद्र साठे यांनी गायलेलं विजया जहागीरदार यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं चैतन्य कुंटे यांनी.
1: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com.
0: आपली गाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेलं सुहास तपस्वी यांचं गीत. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुहास तपस्वी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आशिष मुजुमदार आणि या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
2: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.

0: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
1: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे।
0: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी ॲट 90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात.

0: And Richards has gone for 33.
1: अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातंय, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत. आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90, याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-3471 आणि 02-42-36-72. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या या प्रसारणातून मी महेश्वरी मिसाळ आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांझे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्त्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: श्रोतेहो, आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोतेहो, आत्ता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच

0: आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात MA पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी BEd पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती KC गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे संभाषण करण्यात नेमकी अडचण कुठे येते?
1: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडेंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ॲक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
0: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून कशी करावी?
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ आय एम गेटिंग रेडी, आय एम गोईंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
0: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
1: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये एक छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचं आहे. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे. घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
0: अनेक वेळा शब्द माहिती असतात, पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन, तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
1: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्म क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल, यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
0: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की

0: रचना कशी करावी ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो. आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
1: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचा तुम्ही संकोच बाळगायचा नाही आहे. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
0: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला कीच विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
1: कोणत्याही भाषेसाठी, कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, ह्या गोष्टींचं प्राथमिक ज्ञानसुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
0: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द, योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह, वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
1: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचं आहे वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निकसुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचेत. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
0: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं, बोलता येतं पण उच्चार योग्य नसतात किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी शंका असते मनात. मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
1: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाऊन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की तुम्ही ॲक्टिव्ह लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एकावेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. ॲन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं

0: दिवस तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चारसुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात.
1: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही. तर या लिसनिंग आणि स्पीकिंग याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ व्हॉट डीड यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तरं तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाही. तर या लिसनिंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
0: लिसनिंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिसनिंगमुळेच म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिसनिंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ॲक्टिव्ह लिसनिंगमुळे समजतात.
1: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय, त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
0: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो, अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता, स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं, प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता, ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
1: आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते, कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याचीही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
0: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं, तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो, मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात आणि रीडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
1: अगदी योग्य. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी ही महत्त्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही, फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
0: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्स.

0: प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास, आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन, किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनटं बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
0: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचं आहे आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा आहे, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
1: आता तुम्ही म्हणालात तसं रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
0: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत, या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंटमधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा. अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
1: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो. तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
0: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाही आहेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या, त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं

0: तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
1: अगदी बरोबर, पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
0: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्त्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रीडिंग वाचन ही किती महत्त्वाचं आहे याबद्दल रीडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रीडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचनाबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये. मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचंय?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशावेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीममध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशावेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव पार्टिसिपेशन ते भाषाशी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो, तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग चार दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज, दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं, अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे. पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं हवीत, उद्या मला 30 मिनिटं जमत नाही, पण मी उद्या 15 मिनिटं मॅनेज करू शकतो, 15 मिनिटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर, 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून

0: आलेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल?
1: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचे, पण नक्की करायचे. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका. अगदी कीप इट सिंपल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
0: श्रोते हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: श्रोते आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाही आहेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग, रूप, गंध, स्पर्श, नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो. त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहमध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहजच पूर्ण म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख याच्यात आहेत.

रमा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवा भिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलोय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलनशक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नरपोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोहमधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक, हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतरं यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक, परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्या पुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगू आजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने, श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग, ढोल, लेझिम ह्याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ, पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर, अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात.

निसर्ग चक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्त्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ज्ञांनी विवेचन केलं आहे. उदाहरणार्थ, आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरंच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत मालवत. ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावेपाठच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेघ आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे ऋणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा हं. वारा वाहे ऋणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पाहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला येई आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळंही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई दादा

0: दादा आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आईबरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पळत. मला स्मरते, नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच केल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कडं तेव्हा वाढता वाढता माझ्याभोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळूवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते रामराजा आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: इस गीत का जवाब हम जरूर बताएंगे, लेकिन एक सवाल पहले पूछ लेते हैं, क्या कभी वो छूटा हुआ प्यार भी याद आता है आपको? उसके बारे में अगर बताइए तो बहुत अच्छा रहेगा। ये जो सवाल था हमारा कि
1: सीबीआयनं अटक केली आहे, काल या प्रकरणाच्या चौकशीत मोठेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली। या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोठेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे। मोठेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे। आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत। देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे। नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे। यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल। याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला। ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला। या वाहनात 10 जण प्रवास करत होते।

अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी CIFS चे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणु कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

ए बिच्चू, ए मुन्नी, तुम भी गाओ। ऐसे नहीं, बोलो मैं गाओ।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 4 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी 1 जण स्थापत्य अभियंता असून 1 जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून 3री भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना

द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आर एस पी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनूप जेकब आणि सी एम पीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथे काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद 3र्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. वारकरी संप्रदायातले टाळवादक ज्ञानेश्वर टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातल्या जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची द्वैवार्षिक निवडणूक 18 जूनला होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे। निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर केलं। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर 4 जूनपर्यंत उमेदवारी

मागे घेता येईल. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. पाच देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या

0: मध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, तसंच संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. 101.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारणात मनपूर्वक स्वागत आहे. आपल्यासोबत मी आहे दीपाली चुत्तर. श्रोते हो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत आणि ही वेळ आहे मिक्स मसाला या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे कोळी गीत आपण ऐकणार आहोत. संगीतबद्ध केलंय देवदत्त साबळे यांनी. ऐकूयात.

0: legal-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपट

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतो, मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पूरब और पश्चिम या चित्रपटातील ही भक्तिरचना. हा स्वर आहे महेंद्र कपूर आणि मनहर उदास यांचा.

0: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभाबद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
5: श्रोते हो, कार्यक्रम मिक्स मसाला आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश भट यांची ही गझल. स्वर आणि संगीत आहे सुरेश भट यांचं.

श्रोतेहो, सुरेश भट यांनी गायलेली ही गझल आपण ऐकलीत. संगीत आणि ही रचना होती सुरेश भट यांची. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पाहुनी या चित्रपटातलं हे गीत जगदीश खेबुडकर यांचं. हा स्वर आहे सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांचा. संगीतकार आहेत राम कदम.

0: श्रोते हो पाहुनी या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. हा स्वर होता सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांचा. तर संगीतकार होते राम कदम.
1: श्रोते हो आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची योजनांची दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम एक फिल्म आज रात्री 9:30. आपण ऐकत आहात कार्यक्रम मिक्स मसाला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया जब वी मेट या चित्रपटातलं हे गीत. गायला आहे उस्ताद रशीद खान यांनी आणि संगीतकार आहेत संदेश शांडिल्य.

श्रोते हो, जब वी मेट या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं उस्ताद रशीद खान यांनी. संगीतकार होते संदेश शांडिल्य. आणि या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. विषय आहे इंटरनॅशनल म्युझियम डे. सूत्रसंचालन केलं आहे तन्वी पारेकर हिनं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

नमस्कार श्रोते हो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मी तन्वी पारेकर, तुमची होस्ट आणि खास दोस्त, स्वागत करते तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे

युववाणी श्रोते हो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो इतिहास, संस्कृती, विज्ञान, कला आणि मानवी सभ्यतेच्या स्मृतींशी अतिशय जवळून जोडलेला आहे. आजचा आपला विषय आहे इंटरनॅशनल म्युझियम डे. दरवर्षी 18 मे रोजी जगभरात इंटरनॅशनल म्युझियम डे साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1977 इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्स म्हणजेच आयकॉम या संस्थेनं केली. या दिवसामागचा उद्देश फक्त संग्रहालयाची ओळख करून देणं नाही, तर समाजात त्यांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा आहे. 2026 इंटरनॅशनल म्युझियम डेची थीम आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड. या थीममधून एक महत्त्वाचा संदेश दिला जातो. संग्रहालय ही फक्त जुन्या वस्तू ठेवण्याची ठिकाणं नसून समाजाला जोडणारी, संवाद निर्माण करणारी आणि संस्कृतीमध्ये पूल उभा करणारी एक जागा आहे. आपण म्युझियम हा शब्द ऐकला की अनेकदा आपल्या डोळ्यांसमोर शांत हॉल, जुन्या वस्तू, मूर्ती किंवा पेंटिंग्स येतात. पण प्रत्यक्षात संग्रहालय म्हणजे एक समाजाची कलेक्टिव मेमरी असते. एखाद्या देशाचा इतिहास, संस्कृती, संघर्ष, विज्ञानातील प्रगती, कला आणि परंपरा या सगळ्या गोष्टी संग्रहालयांमध्ये जपलेल्या असतात. जर इतिहास हा पुस्तकांमधला शब्द असेल तर संग्रहालय म्हणजे त्या इतिहासाचा जिवंत अनुभव. थोडा विचार करा, हजारो वर्षापूर्वी वापरलेलं एखादं शस्त्र, एखाद्या राजाचा पोशाख, जुन्या काळातील नाणी किंवा ॲन्शियंट मॅन्युस्क्रिप्ट्स जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो तेव्हा आपल्याला भूतकाळाशी एक वेगळंच कनेक्शन जाणवतं. मानवी सभ्यतेच्या सुरुवातीपासून लोकांनी महत्त्वाच्या वस्तू जपून ठेवण्याची परंपरा ठेवली होती. प्राचीन ग्रीस आणि इजिप्तमध्ये राजघराणं आणि मंदिरांमध्ये दुर्मिळ वस्तू संग्रहित केल्या जात होत्या. पण आधुनिक संग्रहालयाची संकल्पना 17व्या आणि 18व्या शतकात विकसित झाली. 1753 स्थापन झालेलं ब्रिटिश म्युझियम हे जगातील पहिलं सार्वजनिक संग्रहालयांपैकी एक मानलं जातं. त्यानंतर जगभरात अनेक मोठी संग्रहालयं उभी राहिली. फ्रान्समधील लूव म्युझियम हे जगातील सर्वाधिक प्रसिद्ध संग्रहालयापैकी एक आहे. इथे ठेवलेलं मोनालिसा हे चित्र पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक भेट देतात. भारतामध्येही संग्रहालयांची परंपरा खूप समृद्ध आहे. इंडियन म्युझियम हे भारतातील सर्वात जुनं आणि मोठं संग्रहालय मानलं जातं. 1814 त्याची स्थापना झाली. महाराष्ट्रातही अनेक महत्त्वाची संग्रहालयं आहेत. पुण्यातील राजा दिनकर केळकर म्युझियम हे भारतीय कलावस्तू, पारंपरिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. या संग्रहालयात हजारो वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. नुकत्याच या संग्रहालयानं मल्टीलिंग्वल डिजिटल ऑडिओ गाईड सुरू करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हिजिटर एक्सपिरियन्स सुधारण्यासाठी केला. संग्रहालयं केवळ इतिहास दाखवत नाहीत, तर ती समाजाला विचार करायलाही भाग पाडतात. युद्ध, स्वातंत्र्य लढा, संस्कृती, विज्ञानातील बदल या सगळ्यांची जाणीव संग्रहालयांमधून होते. उदाहरणार्थ सायन्स म्युझियम्स मुलांमध्ये क्युरियोसिटी निर्माण करतात, आर्ट म्युझियम्स क्रिएटिव्हिटी वाढवतात, तर हिस्टॉरिकल म्युझियम्स आपल्याला आपल्या मुळांची ओळख करून देतात. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगातही संग्रहालयांचं महत्त्व कमी झालेलं नाही. उलट टेक्नॉलॉजीमुळे ती अधिक इंटरॅक्टिव्ह झाली आहेत. व्हर्च्युअल टूर्स, ऑडिओ गाईड्स यामुळं संग्रहालयांचा अनुभव अधिक इमर्सिव्ह बनत आहे. आजकाल आपण फोन गॅलरीमध्ये हजारो फोटो ठेवतो, पण म्युझियममध्ये ठेवलेली एकच वस्तू कधी कधी संपूर्ण इतिहास सांगून जाते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संग्रहालय फक्त वस्तू जपून ठेवत नाहीत, तर त्या मागच्या कथा जिवंत ठेवतात. कारण वस्तूंपेक्षा त्यांच्या मागचं मानवी आयुष्य अधिक महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आजच्या काळात संग्रहालयं शिक्षणाचंही मोठं माध्यम बनली आहेत. अनेक विद्यार्थी, संशोधक आणि कलाकार अभ्यासासाठी संग्रहालयांना भेट देतात. काही संग्रहालयं वर्कशॉप्स, एक्झिबिशन्स आणि कल्चरल इव्हेंट्ससुद्धा आयोजित करतात. इंटरनॅशनल म्युझियम डे याचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांना संग्रहालयांकडे फक्त ओल्ड थिंग्स म्हणून पाहू

नये तर ज्ञान, संस्कृती आणि समाजाला जोडणारी जिवंत जागा म्हणून पाहावं. श्रोते हो, शेवटचं कधी तुम्ही एखाद्या संग्रहालयाला भेट दिली होती का? आणि दिली असेल तर तिथे कोणती गोष्ट तुमच्या लक्षात राहिली? कदाचित संग्रहालयात ठेवलेली एखादी छोटी वस्तू ही आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल खूप काही सांगून जाते. आता आपण पाहूया संग्रहालयांचे प्रकार, त्यामागचं विज्ञान, संरक्षण प्रक्रिया आणि जगातील काही आश्चर्यकारक संग्रहालयांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण संग्रहालयात जातात, वस्तू पाहतात, फोटो काढतात आणि बाहेर पडतात. पण त्या एका वस्तूला जपण्यासाठी किती मोठी प्रक्रिया चालते याची कल्पना फार कमी लोकांना असते. संग्रहालय अनेक प्रकारचे असतात. हिस्टॉरिकल म्युझियम्स इतिहासाशी संबंधित वस्तू जपतात. आर्ट म्युझियम्समध्ये चित्रकला, शिल्पकला आणि विविध कलावस्तू असतात. सायन्स म्युझियम्स विज्ञानातील शोध आणि प्रयोग लोकांसमोर मांडतात. नॅचरल हिस्ट्री म्युझियम्स यामध्ये प्राणी, वनस्पती, फॉसिल्स आणि पृथ्वीच्या इतिहासाशी संबंधित गोष्टी जतन केल्या जातात. याशिवाय काही विशेष म्युझियम्स असतात. उदाहरणार्थ मॅरी टाईम म्युझियम्स यामध्ये समुद्री इतिहास दाखवतात. तर रेल्वे म्युझियम्स वाहतुकीच्या इतिहासाशी संबंधित माहिती देतात. काही संग्रहालय एक विशिष्ट व्यक्ती, युद्ध किंवा संस्कृतीला समर्पित असतात. भारतामध्ये विविध प्रकारचे संग्रहालय आहेत. दिल्लीचं नॅशनल म्युझियम, मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आणि हैदराबादचं सालार जंग म्युझियम ही त्यातील काही प्रसिद्ध उदाहरणं आहेत. काही फॉसिल्स लाखो वर्ष जुने असतात, त्यामुळे त्यांचं संरक्षण अत्यंत काळजीपूर्वक करावं लागतं. सायन्स म्युझियम्स मात्र वेगळा अनुभव देतात. तिथे फक्त वस्तू पाहायच्या नसतात, तर अनेक गोष्टी इंटरॅक्ट करून समजून घ्यायच्या असतात. त्यामुळं मुलांमध्ये क्युरिओसिटी आणि लर्निंग वाढतं. आजकाल डिजिटल म्युझियम्स आणि व्हर्च्युअल एक्झिबिशन्सचा ट्रेंड वाढत आहे. कोविड-19 नंतर अनेक संग्रहालयांनी ऑनलाईन टूर्स सुरू केल्या. यामुळं लोक घर बसल्या जगातील प्रसिद्ध संग्रहालये पाहू शकले. उदाहरणार्थ लूफ म्युझियम, व्हॅटिकन म्युझियम्स, स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन यांनी व्हर्च्युअल ॲक्सेस उपलब्ध करून दिलं. त्यामुळं जगभरातील विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना मोठी मदत झाली. श्रोते हो, यानंतर घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक श्रोतेहो. मित्रांनो, म्युझियम हा शब्द ग्रीक भाषेतील मोझेईन या शब्दापासून आला आहे. प्राचीन ग्रीसमध्ये मोझेईन म्हणजे कला, ज्ञान, संगीत आणि विज्ञान यांना समर्पित जागा. त्या काळात ही ठिकाणं केवळ वस्तू ठेवण्यासाठी नव्हती, तर विचार, अभ्यास आणि चर्चेची केंद्र होती. इतिहासात पाहिलं तर प्राचीन इजिप्त, ग्रीस आणि रोममध्ये राजे आणि विज्ञान दुर्मिळ वस्तू, शिल्प, हस्तलिखित आणि युद्धातील वस्तू जतन करून ठेवत असत. सुरुवातीला या वस्तू सर्वसामान्य लोकांसाठी खुल्या नव्हत्या. त्या फक्त राजघराणे किंवा श्रीमंत लोकांच्या संग्रहांचा भाग असायच्या. मात्र काळ जसा जसा बदलत गेला, तसं तसं संग्रहालयांचं स्वरूपही बदललं. 17व्या आणि 18व्या शतकात युरोपमध्ये ज्ञान आणि विज्ञानाला महत्त्व मिळू लागलं. याच काळात सार्वजनिक संग्रहालयांची कल्पना पुढे आली. 1753 साली स्थापन झालेलं ब्रिटिश म्युझियम हे जगातील पहिल्या सार्वजनिक संग्रहालयांपैकी एक मानलं जातं. या संग्रहालयात जगभरातील इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वाशी संबंधित लाखो वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. काही लोक पॅरिसला जाऊन आयफेल टॉवरपेक्षा जास्त वेळ लूव्हमध्ये घालवतात, कारण तिथे प्रत्येक वस्तूमागं एक कथा असते. संग्रहालय केवळ जुन्या वस्तू ठेवण्याची जागा नाही, तर ती इतिहास जिवंत ठेवण्याची कामं करतात. एखादं जुनं नाणं, तलवार, शिल्प किंवा हस्तलिखित पाहताना आपल्याला फक्त वस्तू दिसत नाही, तर त्या काळातील जीवनशैली, संस्कृती आणि विचार समजतात. त्यानंतर फ्रान्समधील लुव्र म्युझियम जगभर प्रसिद्ध झालं. सुरुवातीला हा एक राजवाडा होता, पण फ्रेंच क्रांतीनंतर तो संग्रहालयात रूपांतरित करण्यात आला. आज मोनालिसासारखं जगप्रसिद्ध चित्र तिथे पाहायला मिळतं. मित्रांनो, पण तुम्हाला माहिती आहे का, 1911 सालापर्यंत मोनालिसा हे चित्र इतकं प्रसिद्ध नव्हतं. त्यावर्षी विन्सेंचो पेरुगिया नावाच्या एका कर्मचाऱ्यानं ते चित्र चोरलं. तब्बल 2 वर्षे ते चित्र बेपत्ता होतं. जेव्हा ते परत मिळालं, तेव्हा ते पाहण्यासाठी जगभरातून लोकांनी गर्दी केली आणि आज ते जगातील सर्वात मौल्यवान चित्र मानलं जातं. म्हणजेच संग्रहालयातील एक चोरी कशी इतिहासाचं नशीब बदलू शकते हे यावरून समजतं. अजून एक किस्सा सांगायचा झाला तर तो म्हणजे बाळूची बॅट आणि लॉर्ड्सचे म्युझियम. क्रिकेटचं मक्का मानलं जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर एक संग्रहालय आहे. तिथं भारतीय क्रिकेटपटू पालवनकर बाळू यांची बॅट जतन केलेली आहे. दलित समाजातून येऊन भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवणाऱ्या या खेळाडूचा वारसा परदेशातील संग्रहालयानं जपलेला आहे. क्रीडा आणि सामाजिक समतेचा इतिहास संग्रहालये कशी जपतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. पुढे भारतातील संग्रहालयाचा इतिहास समृद्ध आहे. भारतातील सर्वात जुन्या संग्रहालयापैकी एक म्हणजे कोलकात्यातील इंडियन म्युझियम. 1814 साली स्थापन झालेलं हे संग्रह

संग्रहालय भारताच्या सांस्कृतिक ऐतिहासिक वारशाचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. इथे पुरातत्व, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि कला यासंबंधी हजारो वस्तू जतन केलेल्या आहेत. विशेष म्हणजे इथे इजिप्तमधील मम्मी देखील पाहायला मिळते, जी पर्यटकांसाठी मोठं आकर्षण ठरते. भारतातील आणखी एक महत्त्वाचं संग्रहालय म्हणजे नॅशनल म्युझियम, न्यू दिल्ली. इथे सिंधू संस्कृतीपासून ते आधुनिक भारतापर्यंतचा इतिहास एका ठिकाणी पाहायला मिळतो. पुण्यातील राजा दिनकर केळकर म्युझियम हे देखील खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संग्रहालयात दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या जुन्या वस्तू, वाद्य, दिवे, दरवाजे आणि हस्तकला जतन केलेली आहे, त्यामुळे तिथे गेल्यावर जुन्या काळात प्रवेश केल्यासारखंच वाटतं. मित्रांनो, कल्पना करा, जर संग्रहालय नसती तर कदाचित अनेक संस्कृती, अनेक कथा आणि अनेक शोध कायमचे हरवले असते. त्यामुळं संग्रहालय म्हणजे मानवजातीच्या स्मृती जपणारी ठिकाणं आहेत. श्रोते हो, आता आपण एका अशा रंजक भागाकडे वळणार आहोत जिथे इतिहास फक्त शब्दांमध्ये नाही तर प्रत्यक्ष वस्तूंमध्ये जिवंत दिसतो. भारतातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक म्हणजे सिंधू संस्कृतीचा शोध. 1920 शतकात हडप्पा आणि मोहेंजोदारो या शहरांचा शोध लागला आणि जगाला कळलं की हजारो वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात अत्यंत प्रगत नागरी संस्कृती अस्तित्वात होती. या संस्कृतीतील मातीची भांडी, शिक्के, दागिने आणि मूर्ती आज विविध संग्रहालयांमध्ये जतन केलेल्या आहेत. त्या वस्तूंमधून त्या काळातील व्यापार, कला आणि दैनंदिन जीवनाबद्दल माहिती मिळते. एक छोटासा शिक्का देखील इतिहास बदलू शकतो ही गोष्ट आर्किओलॉजीने सिद्ध केली आहे. जगभरात अशा अनेक शोधांनी मानवजातीच्या इतिहासाला नवी दिशा दिली. उदाहरणार्थ इजिप्तमधील फेरो तुएंकामून यांची समाधी 1922 हॉवर्ड कार्टर यांनी शोधली. त्या समाधीमध्ये सोन्याचे मुखवटे, दागिने आणि शेकडो मौल्यवान वस्तू सापडल्या. आज त्या वस्तू संग्रहालयांमध्ये पाहताना लोक थक्क होतात. जीवाश्म आणि प्राचीन अवशेषांचा मोठा संग्रह म्युझियममध्ये असतो. काही संग्रहालयांमध्ये प्राचीन राजांच्या तलवारी, युद्धात वापरलेली शस्त्र आणि जुन्या काळातील नाणी जतन केलेली आहेत. चित्रकलेलाही संग्रहालयांमध्ये विशेष स्थान आहे. जगातील प्रसिद्ध चित्रांपैकी लिओनार्दो दाविन्सी यांनी काढलेले मोनालिसा हे चित्र लुव्र म्युझियममध्ये जतन केलेलं आहे. या चित्राच्या गूढ हास्याबद्दल आजही चर्चा केली जाते. भारतामध्ये मिनिएचर पेंटिंग्स, मुघल आर्ट आणि लोककलेचे अनेक प्रकार संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात. कल्पना करा, प्रिंटिंग प्रेस नसलेल्या काळात लोक हाताने संपूर्ण पुस्तक लिहायचे. त्या काळातील मेहनत आणि ज्ञानाची किंमत किती मोठी असेल, नाही का? मित्रांनो, संग्रहालय फक्त भूतकाळातील यश दाखवत नाहीत तर काही वेदनादायक आठवणीही जतन करतात. युद्ध संग्रहालयांमध्ये युद्धातील वस्तू, सैनिकांचे गणवेश आणि पत्र पाहताना इतिहासातील संघर्ष आणि त्यांच्या त्यागाची जाणीव होते. काही संग्रहालय मानवाधिकार, गुलामगिरी आणि सामाजिक बदलांशी संबंधित या गोष्टीही जतन करतात, जेणेकरून पुढील पिढ्या भूतकाळातील चुका विसरू नयेत. आजच्या काळात कन्झर्वेशन सायन्स या क्षेत्रामुळं जुन्या वस्तू सुरक्षित ठेवणं अधिक प्रभावी झालं आहे. विशेषतः तापमान, प्रकाश नियंत्रण आणि रासायनिक प्रक्रियांच्या मदतीनं अनेक शेकडो वर्ष जुन्या वस्तू जतन केल्या जातात.

वेलकम बॅक मंडळी. आत्तापर्यंत आपण संग्रहालयांचा इतिहास, त्यांचं सांस्कृतिक महत्त्व आणि त्यामध्ये जतन केल्या जाणाऱ्या अद्भुत वस्तूंबद्दल जाणून घेतलं. नासा आणि इतर संशोधन संस्थांनी सॅटेलाइट इमेजिंगच्या मदतीनं अनेक प्राचीन स्थळांचा शोध लावला आहे. म्हणजेच तंत्रज्ञान आता फक्त इतिहास दाखवत नाही, तर नवीन इतिहास शोधायलाही मदत करत आहे. आता आपण आपल्या भारतातील काही विशेष संग्रहालयांच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो, दिल्लीतील नॅशनल म्युझियम हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचं आणखी एक मोठं केंद्र. सिंधू संस्कृतीतील वस्तूपासून मुघल काळातील कला आणि स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित गोष्टीपर्यंत अनेक महत्वाच्या वस्तू इथे पाहायला मिळतात. तिथे ठेवलेली डान्सिंग गर्ल नावाची ब्रॉन्झ मूर्ती विशेष प्रसिद्ध आहे. ही मूर्ती जवळपास 4000 वर्ष जुनी असून ती सिंधू संस्कृतीतील कलात्मक कौशल्यांचं सुंदर उदाहरण आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय हे संग्रहालय वास्तुकलेच्या दृष्टीनेही अत्यंत सुंदर आहे. इंडो सॅरॅसिनिक शैलीत बांधलेली ही इमारत स्वतःमध्ये एक कलाकृती वाटते. हैदराबादमधील सालार जंग म्युझियम या संग्रहालयात एका व्यक्तीनं गोळा केलेल्या लाखो वस्तू आहेत. इथे भारतीय, युरोपियन आणि आशियाई कला पाहायला मिळतात. तिथे ठेवलेलं वेल्ड रेबेका हे शिल्प विशेष प्रसिद्ध आहे. संगमरवरातून बनवलेलं हे शिल्प इतकं वास्तववादी आहे की त्यावरचा पातळ पडदा खरा वाटतो. मित्रांनो, शिका

मेक्सिकोच्या फील्ड म्युझियममध्ये स्यू नावाचा एक प्रचंड डायनासोर सांगडा आहे. तो शोधण्याची गोष्ट थरारक आहे. स्यू हेनरिकसन नावाच्या महिलेला हा सांगडा दक्षिण डकोटाच्या कड्यांमध्ये सापडला. हा जगातील सर्वात पूर्ण अवस्थेत असलेला टी रॅक्स सांगडा आहे. निसर्ग आणि विज्ञानाचा इतिहास सांगताना अशा शोधांच्या गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. मित्रांनो, आता पाहूया काही आश्चर्यकारक तथ्ये. जगातील सर्वात मोठे संग्रहालय म्हणजेच रशियाचे स्टेट हर्मिटेज म्युझियम. असं म्हटलं जातं की जर तुम्ही तिथल्या प्रत्येक वस्तूसमोर फक्त एक मिनिट थांबलात तर तुम्हाला संपूर्ण संग्रहालय फिरायला 11 वर्षे लागतील. जगातील सर्वात जुनं संग्रहालय इटलीतील कॅपिटलिन म्युझियम मानलं जातं, जे 1471 मध्ये लोकांसाठी खुलं झालं होतं. मित्रांनो, इंग्लंडमध्ये चक्क डॉग कॉलर म्युझियम आहे. तिथं मध्यमयुगापासूनचे 1500 हून अधिक कुत्र्यांचे गळपट्टे संग्रहित आहेत. कोलकात्याचे इंडियन म्युझियम, यालाच जदूघर असेही म्हटलं जातं. मेक्सिकोमध्ये म्युसा नावाचे पाण्याखालचे संग्रहालय आहे. तिथे पाहण्यासाठी तुम्हाला समुद्रात सुरुवातीला डायव्हिंग करावी लागते. मित्रांनो, काही काही इतिहास लुप्त झालेला आहे. जी वारसा स्थळे आता नष्ट झाली आहेत पण संग्रहालयांमुळे जिवंत आहेत. उदाहरणार्थ अफगाणिस्तानातील बुद्ध मूर्तींचे अवशेष. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमातून जाताना एक छोटी विनंती आहे. आयुष्यात किमान एकदा तरी एका संग्रहालयात वेळ घालवा. घाईघाईत फोटो काढून बाहेर पडू नका. प्रत्येक वस्तूकडे थोडं शांतपणे पहा. कदाचित एखादी वस्तू तुम्हाला एखादी कथा सांगेल. कदाचित एखादं चित्र तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. कदाचित एखादं जुनं हस्तलिखित तुम्हाला ज्ञानाची खरी किंमत समजावेल. इंटरनॅशनल म्युझियम डे आपल्याला एकच संदेश देतो, इतिहास जपा, संस्कृती समजा आणि ज्ञान पुढे पोचवा. श्रोते हो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या संग्रहालयात जाल तेव्हा फक्त व्हिजिटर म्हणून जाऊ नका, तर एका अशा प्रवाशासारखे जा जो भूतकाळातून भविष्य समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आजचा हा विशेष कार्यक्रम इथेच संपवते. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे newtyroomahilyanagar@gmail.com. आम्ही आहोत ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यावर AIR अहिल्यानगर या नावानं. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन ज्ञानासह आणि नवीन विचारांसह. धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी. सूत्रसंचालन केलं होतं तन्वी पारेकर हिनं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजतायत. आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे तुम बिन या चित्रपटातलं. हा स्वर आहे उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांचा. गीतकार आहेत फैज अनवर आणि संगीतकार निखिल विनय.

0: तुम बिन या चित्रपटासाठी हा स्वर होता उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांचा. गीतकार होते फैज अनवर आणि संगीतकार निखिल विनय.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर हा स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि या गीतासाठी संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे रोटी.

0: श्रोते हो, रोटी या चित्रपटासाठी हा स्वर होता किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध

0: केलेल्या सोगंना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: श्रोतो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात यानंतर चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातलं हे गीत गायलं आहे अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी. गीतकार आहेत समीर, संगीतकार अनु मलिक.

उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही. तेव्हा श्रोते हो जरूर ऐका कार्यक्रम एक फिल्म आज रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर जिस देश में गंगा रहता है या चित्रपटासाठी हा स्वर आहे उदित नारायण आणि सपना अवस्थी यांचा. गीतकार आहेत देव कोहली आणि संगीत दिलंय आनंद राज आनंद यांनी.

हे होतं गीतकार देव कोहली यांचं गीत. स्वरबद्ध केलं होतं उदित नारायण आणि सपना अवस्थी यांनी. संगीतकार होते आनंद राज आनंद आणि हा चित्रपट होता जिस देश में गंगा रहता है. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत दिल से या चित्रपटातलं हे गीत. गायला आहे उदित नारायण आणि महालक्ष्मी यांनी. गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार आहेत ए आर रहमान.

0: श्रोतो हा होता उदित नारायण आणि महालक्ष्मी यांचा स्वर दिल से या चित्रपटासाठी. गीतकार होते गुलजार आणि संगीतकार ए आर रहमान. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
2: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
3: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
2: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट आत्मा मलिक online.com.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
8: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या. KG सोमय्या सिनियर अँड KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य,

0: विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स AI & ML आणि डेटा सायन्स BCA सायन्स BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 20 मे 2026 विषय आहे लहान मुलांचे सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02142434371 आणि 02426372. निवेदन संपलं.
4: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी @90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02142434371 आणि 02426372. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी दीपाली चुत्तर. जाणून घेणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 लोकसंगीत, वृत्तविशेष 7:15, संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. यामध्ये सुरुवातीला हुमणी किडीचे नियंत्रण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कापूस सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार भुते यांची मुलाखत, आणि यानंतर जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 7:15 प्रासंगिक कार्यक्रमात उष्माघात कारणं लक्षणं आणि उपचार याविषयी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय वारे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत. सुगम संगीत 8:35. रात्री 9:00 कीर्तनकार गोरक्ष महाराज दुत्रे यांचं कीर्तन. रात्री 9:30

वाजता एक फिल्म या कार्यक्रमात आरजू या चित्रपटाविषयी संकलन आणि निवेदन आहे शीतल ठोंबरे यांचं. रात्री 10 वाजता कार्यक्रम रजनीगंधा. श्रोते हो, असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊयात उद्या मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. प्रसारण सभेला सुरुवात होईल नेहमीप्रमाणे सकाळी 5:51, 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. दिनविशेष 6:25, 6:30 चिंतन, यामध्ये साधू संतांचे विचार, लेखन आहे डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हरितगृह याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक बाळ कुणाल अहिरे. 7:00 ऐकूया आजचा सुविचार दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीत. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. मिश्र संगीत 8:20. 8:40 कार्यक्रम झरोका, संकलन आणि निवेदन आहे वंदना साबळे यांचं. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष रूपक आकाशवाणीचं संचित मुंबई केंद्रावरून. नाट्यसंगीत 10:30 मराठी चित्रपट संगीत 11:00, 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1 ते 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीत 6:00. 6:40 लोकसंगीत. वृत्तविशेष 7:15. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमात क्षारपड जमिनींचे गुणधर्म आणि सुधारणी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र विभागाचे डॉक्टर अनिल दुर्गुडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुधाम बटुळे. रात्री 8:15 झरोका कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, संकलन आणि निवेदन आहे वंदना साबळे यांचं. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. श्रोते हो, असे आहेत आजचे उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.

0: www.radioonline.com.
1: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत अंकुश डोंगरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली काही लोकगीतं.

0: श्रोतो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत अंकुश डोंगरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली काही लोकगीतं. श्रोतो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.
1: काय चाललंय? बिल बनतंय. चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ

संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे असं प्रतिपादन

0: तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली, असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत, असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहली कुट्टी, आर एस पी नेते शिबू बेबी जॉन,

0: केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3°C नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
5: सगळं काय चाललंय?
6: बिल बनतंय.
5: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
7: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया श्रोते हो पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे उन्हाळा आला की पाणी टंचाई हवामान बदल पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी उद्योगासाठी शेतीसाठी पाणी वापरत असतो हा पाणी साठा म्हणजे धरणं तलाव जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात हे देशाची अन्न ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6628 मोठी धरणं आहेत त्यातली अंदाजे 6545 कार्यरत आहेत यातली जुनी धरणं 26% आहेत म्हणजे 1681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% TMC पाणी साठा होता राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत थोडक्यात उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे उन्हाळ्यातली

0: पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंबहुना नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि या उलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे, खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितलं शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे काँक्रीटचे अतिक्रमण झालेत. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत काँक्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं, तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे हे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे, नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे.

0: शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे, अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचं वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत, जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रूपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मे ला महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे, एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन, त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल. म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून आपल्या कुटुंबापासून आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणे खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करते. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलैपर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
2: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 वर काही ठिकाणी 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय, जे आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात. नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते, शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमानशी पाणी देतं, त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रूपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमानशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50-55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा असते की गात पा म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपल्या वाटतं आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200-220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही, तिथं 65 लिटर पर

0: डे पर पर्सन पाणी ऑथराइज असतं, आपल्याला 135 असतं. याच कारणामुळं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठी भाग म्हणजे शाळा, कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहे की हे पाणी साठवून ठेवता येतं. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामध्ये जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या, वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे तेवढीच आहे. आपल्याकडं 750 मिलीमीटर पाऊस, ह्याचा अर्थ काय आहे? जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं. म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी. मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. मग छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं, आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे. त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: तो विशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी सोमनाथ कांटके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 28 वैशाख शके 1948 अर्थात 18 मे 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अहिल्यानगर जिल्हा शेतमालनिहाय घाऊक बाजारातील आवक आणि त्यांचे आजचे बाजारभाव. आवक क्विंटलमध्ये आहे तर दर प्रति क्विंटलचे आहेत. आंबा 70 4000 ते 6000 रुपये, लिंबू 8 8000 ते 10000, खरबूज 10 800 ते 1500, आले 29 2500 ते 3500, बटाटा 80 800 ते 1200, भेंडी 10 1500 ते 2500, दुधी भोपळा 12 800 ते 1000 आणि फ्लॉवर 31 1000 ते 1200. शेतकरी बंधू भगिनींनो, हे होते अहिल्यानगर जिल्हा शेतमालनिहाय घाऊक बाजारातील आवक आणि त्यांचे आजचे बाजारभाव. आवक क्विंटलमध्ये होती तर दर प्रति क्विंटलचे होते.

0: आता कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत हुमणी किडीचे नियंत्रण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार भुते यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण हुमणी किडीचं नियंत्रण या विषयावरचं मार्गदर्शन फोनवरून जाणून घेणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या कापूस सुधार प्रकल्पातले सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार भुते सर यांच्याकडून. डॉक्टर नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या सगळ्यात मोठी समस्या शेतकरी बांधवांना भेडसावते ती आहे त्यांच्या ऊसामध्ये जे काय हुमणी किडीचा प्रादुर्भाव झालाय तो सगळ्यात मोठी समस्या ती शेतकरी बांधवांची सध्या आहे. कारण आपण बघतो आहोत की बरेच जे प्लॉटची प्लॉट आहेत ते प्लॉट आहेत ते असे वाळायला लागल्यासारखे झालेत ते पीक, आणि हे कशा पद्धतीने आता त्याला कव्हर करणे, त्याचं नियंत्रण करणे याविषयी आपण आज समजून घेणार आहोत भुते सरांकडून. सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर हे विचारायचं आहे तुम्हाला की ही हुमणी जी कीड आहे ही हुमणी कीड म्हणजे काय याविषयी सुरुवातीला शेतकरी बांधवांना समजून सांगा.
2: हुमणी कीड ही म्हणजे भुंगीवर्गीय जे काही कीड असते त्यामधली कीड आहे. अर्थात त्याच्या अंडी अळी कोश आणि प्रौढ असे चार अवस्था असतात. आणि ही बहुभक्षी कीड आहे म्हणजे एकापेक्षा जास्त पिकांवर उपजीविका करणारी कीड आहे. आणि याची नुकसान करणारी जी काही अवस्था आहे ती म्हणजे अळी अवस्था. अळी अवस्था ही जी काही आहे ती मुख्यतः म्हणजे नुकसान करणारी आहे. तर अशा प्रकारची ही हुमणी बऱ्याच ठिकाणी हिला उल्ली म्हणतात, कुठं उकरी म्हणतात तर माती उकरते, कुठं गाढर म्हणतात, खतातील आळी सुद्धा म्हणतात, मे जून मध्ये येणारे भोंगेरे असे वेगवेगळ्या नावानं ती प्रसिद्ध आहे. आपल्याकडे जनरली शेतकरी बांधव हुमणी किंवा उन्नी असं
1: उन्नी म्हणतात. बरोबर. ही कुठल्या कुठल्या वनस्पतीवर वाढते सर?
2: आता ही जी काही आहे हुमणी तर इथं अतिशय महत्वाचं जे काही खाद्य आहे तर ते म्हणजे आपलं ऊस. ऊसाच्या नंतर तिचं दुसरं आवडतं खाद्य म्हणजे भुईमूग. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग सूर्यफूल असेल, मूग असेल, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांद्यावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आढळलेली आहे. हळद ज्या ज्या भागामध्ये घेतल्या जाते तिथं सुद्धा अद्रक म्हणजे अशा प्रकारे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जे काही सोयाबीन आहे सोयाबीन मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी यावर्षी प्रादुर्भाव झालेला आहे. तूर आहे, ज्वारी, बाजरी, गहू, मका म्हणजे जवळपास खरीप हंगामातल्या जवळपास सर्व प्रकारच्या पिकांवर म्हणजे उपजीविकासारखे अर्थातच मुळ्यांवर उपजीविका.
1: बरोबर. बहुभक्षी
2: शेतकऱ्यांना लवकर दिसतच नाही. तिचा कार्यक्रम खाण्याचा जमिनीचा आतमध्ये चालू असतो. आणि ज्यावेळेस पीक माना टाकायला सुरुवात करतात, पीक वाळायला सुरु करते त्यावेळेस शेतकऱ्यांना लक्षात येते की काहीतरी इथं प्रॉब्लेम झालेला आहे.
1: बरोबर.
2: परंतु त्यावेळेस वेळ झालेली
1: आहे. शेतकऱ्यांना तो उशीर झालेला असतो. बहुभक्षी कीड आहे, तिला ज्या काय वनस्पतीच्या मुळ्या खायला आवडतात त्या सगळ्याच खरीप हंगामातली सगळीच पिकं तुम्ही सांगितलंय.
2: ऍक्च्युली ही भुंगीवर्गीय कीड आहे. हो. आणि याचा प्रौढ जो काही असतो त्याला आपण भुंगा म्हणतो.
1: बर बर.
2: भुंगा अंडी अवस्था आणि कोश आणि प्रौढ, आणि प्रौढ म्हणजेच भुंगे. या भुंगीवर्गीय कीड असल्यामुळं या प्रौढ कीटकांना आपण भुंगे म्हणतो.
1: बरोबर. म्हणजे ही सुरुवात अशी म्हणता येईल सर की एकदम सुरुवातीला भुंगानंतर भुंगा अंडी टाकतो. अंडी टाकल्यानंतर त्याच्यातून आळ्या बाहेर येतात. आळ्या मोठ्या होतात आणि ज्या आळ्या मोठ्या झाल्यानंतर तो नुकसानीचा प्रादुर्भाव त्यावेळी जास्त मोठ्या प्रमाणात होतो. बरोबर.
2: अगदी बरोबर. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या किडीच्या चारही अवस्था जमिनीच्या आतमध्ये म्हणजे मातीमध्ये होतात. म्हणजे अंडी सुद्धा मातीमध्येच दिले जातात. अळी सुद्धा मातीमध्येच राहून जमिनीच्या म्हणजे पिकांच्या मुळ्या खाते. कोश अवस्था सुद्धा मातीमध्ये होते आणि प्रौढ सुद्धा मातीमध्येच असतात.
1: फक्त
2: म्हणजे मान्सूनचा पहिला पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस हे सर्व नर मादी भोंगे बाहेर येतात सूर्य मावळल्याच्या नंतर. आणि कडुनिंब, मोर, बाभूळ या वनस्पतीवर येतात आणि त्या म्हणजे झाडांचा पाला खातात. तिथं त्यांचं नर आणि मादीचं मिलन होते आणि सकाळी म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर मादी भुंगे जमिनीत जातात आणि जमिनीमध्ये जाऊन अंडी घालायला सुरुवात करतात. आणि एक मादी भुंगा जवळपास 7 अंडी घालतो. तर अशा प्रकारे अंडी जमिनीत टाकल्याच्या नंतर त्यातून आळ्या बाहेर पडतात आणि जवळपास 6 महिन्यापर्यंत ह्या ज्या काही आळ्या आहेत मातीमध्येच राहून

0: न्यूरॉनच्या मुळ्या कृत्रिम खाण्याचं काम करतात.
1: बरोबर. आणि त्यानंतर ते कोशावस्थेत जातात.
0: हा, त्याच्यानंतर कोशावस्था मातीमध्येच होते आणि नंतर प्रौढ अवस्था जी काही आहे ती बाहेर पडते. म्हणजे जवळपास अंडी अवस्थेचा जवळपास 9 ते 24 दिवसापर्यंतचा कार्यकाळ आहे. अंडी अवस्था जवळपास 5 ते 9 महिन्यापर्यंत जमिनीमध्ये राहते. कोश अवस्था फक्त जवळपास 1 महिन्यापर्यंत 14 ते 29 दिवस आणि नंतर ते प्रौढ बाहेर येतात. त्यांचं नर मादीचं मिलन होईपर्यंत हे बाहेर राहतात, नंतर पुन्हा जमिनीत जातात.
1: नक्की.
0: अशा प्रकारे या किडीचा म्हणजे एका वर्षाचा जीवनक्रम आहे.
1: बरोबर. आता याचं एकात्मिक व्यवस्थापन जे करणं आहे सर, तर हे कशा पद्धतीने केलं पाहिजे शेतकरी बांधवांनी?
0: किडीचं जे एकात्मिक व्यवस्थापन आहे, तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्या सर्व शेतकरी बांधवांना लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे या आळीचा जो काही पूर्ण जीवनक्रम आहे होमणीचा, हा जमिनीच्या आतमध्ये म्हणजे पूर्ण होतो. आणि त्यामुळं जमिनीमध्ये जे काही व्यवस्थापन आहे किंवा जमिनीमध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये जी काही खोल नांगरट असते, ती खोल नांगरट अतिशय महत्वाची आहे. उन्हाळ्यामध्ये 2 नांगरटी केल्या, एक आडवी आणि उभी, तर 70% या किडीचं अर्थातच होमणीचं नियंत्रण व्हायला अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मदत. ही झाली मशागतीय पद्धत. आणि त्यामध्ये जे काही खत शेतकरी बांधव शेणखत शेतामध्ये टाकतात, तर ते चांगलं कुजलेलं खत पाहिजे. समजा अर्धवट कुजलेलं असेल तर त्यामध्ये या आळीचा प्रादुर्भाव वाढण्याची जास्त शक्यता असते आणि म्हणून तो एक महत्वाचा मशागतीय पद्धत आहे. यांत्रिक पद्धतीचा समजा आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की जे काही प्रकाश सापळे आहेत, प्रकाश सापळ्याकडे ही होमणींचे जे काही भुंगे आहेत, नर मादी भुंगे, ते आकर्षित होतात आणि त्या प्रकाश सापळ्यामध्ये अडकून मरतात. म्हणून प्रकाश सापळ्यांचा वापर हा म्हणजे मृगाचा पहिला पाऊस ज्यावेळेस होतो, पहिला असेल दुसरा असेल, तर त्यावेळेस शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये प्रकाश सापळे लावणं हा अतिशय महत्वाचा विषय आहे. जवळपास सायंकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान सगळे भुंगे बाहेर येतात आणि मग आपण प्रकाश सापळा लावला तर त्याकडे आकर्षित होतात आणि एका एका रात्रीमध्ये 100-100, 500-500 म्हणजे 1000 पर्यंत भुंगे अनेक क्षेत्रांनी गोळा करून मारलेले आहेत. आणि म्हणून हे भुंग्यांचं, प्रौढ भुंग्यांचं नियंत्रण करणं हे अतिशय गरजेचं आहे. ही झाली यांत्रिक पद्धत.
1: बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काळजी घेणं गरजेचं आहे की जे प्रौढ भुंगेरे आहेत ते जर आपण व्यवस्थित प्रकाश सापळेच्या माध्यमातून ते गोळा केले आणि त्यांचं जर नियंत्रण तिथंच झालं तर नंतर ज्या काही समस्या निर्माण होणार आहेत त्या समस्या निर्माणच होणार नाहीयेत.
0: अगदी बरोबर. आणि यामध्ये काही जैविक पद्धती सुद्धा आहेत.
1: हो.
0: आता या जैविक पद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे की नांगरट करताना उन्हाळ्यातले नांगरटीच्या मागे बरेचसे पक्षी येतात. ते पक्षी काय करतात, या आळ्यांना वेचून खातात. मग बगळे असतील, कावळे असतील, मैना असेल, किंवा हे समजा आळ्या आपण गोळा केल्या आणि कोंबड्यांना खाऊ घातल्या तर कोंबडे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे या म्हणजे होमणीवर उपजीविका करतात. कुत्रे असतील किंवा डुकरं सुद्धा होमणींना खातात. तर ही सुद्धा एक जैविक पद्धत आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यामध्ये अजून एक आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एक मेटारायझिन अनिसुप्तो नावाची बुरशी आहे. ती आपल्याला सर्वीकडे जवळपास उपलब्ध होते. तर ही जी बुरशी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये जवळपास 10 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये समजा वापरली तर आपल्याला जैविक पद्धतीनं ज्या आळीत म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्याला नियंत्रण करता येतं.
1: बरोबर.
0: अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये आता पाऊस अतिशय चांगल्या प्रकारे झालेला मागच्या 2 दिवसापासून आणि ज्यावेळेस पाऊस चांगल्या प्रकारे होतो आणि जमिनीमध्ये पाणी चांगल्या प्रकारे मुरलं जातं, तुंबलं जातं, त्यावेळेस मातीमध्ये असलेल्या सगळ्या ज्या काही होमणीच्या अवस्था आहेत त्या बाहेर येतात. त्या पाण्यामुळे गुदमरतात, आळ्या बाहेर येतात आणि मरून पडतात अक्षरशः. तर त्याच्यामुळं चांगला पाऊस झाला तर होमणीचा प्रादुर्भाव आपल्याकडे कमी होतो. आणि काही शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये समजा होमणीचा प्रादुर्भाव झालेला असेल आणि त्यांच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था असेल तर त्यांनी मोकाच पद्धतीनं पाणी दिलं तर होमणीच्या ज्या काही आळ्या आहेत त्या बाहेर येतात, बाहेर येऊन त्या अतिशय मरून बाहेर पडतात. अशा प्रकारे ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची पद्धत.
1: म्हणजे जर म्हणजे तुंबेपर्यंत जर पाणी त्या क्षेत्रामध्ये दिलं, पाणी तुंबेपर्यंत, तर मग साहजिकच ते पाणी यामुळे त्या वरती येतात आणि मग वरती आल्यानंतर त्यांचा म्हणजे नायनाट होऊ शकतो, ते मरू शकतात. सर, ह्या सगळ्या ज्या परिस्थिती सांगितल्या आहेत तुम्ही, तर हे सगळे

0: सुरुवातीपासून आपण जर काळजी घेतली, म्हणजे सगळ्या सुरुवातीला प्रकाश सापळेच्या माध्यमातून आपण भुंगेरे गोळा करून नष्ट केले, त्यानंतर जैविक बुरशीचा वापर केला, मॅटराजिम आणा सोपली जातं, तिथं आपल्याला नियंत्रण मिळू शकतं. आणि त्यानंतर आता सध्याची जी आळी आहे ती प्रौढावस्थेमध्ये आहे, आणि सध्याच्या स्थितीतलीच आळी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान करते. तर हिचं नियंत्रण आता या स्थितीत कसं केलं पाहिजे?
1: आता सध्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना आता सांगितल्याप्रमाणे मेटाराइजियम आणि सुपरनावाची बुरशी उपलब्ध झाली तर त्यांनी जवळपास 4 किलो प्रति एकरी म्हणजे 10 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये जमिनीतून त्यांनी द्यायची आहे. आता ती समजा मेटाराइजियम बुरशी त्यांना उपलब्ध झाली नाही तर फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोपिड 40% हे मिश्र कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर ते 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकाच्या खोडाभोवती त्याची आळवणी करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ही आळवणी केली तर ही कीड जी आहे ती तिथं आपल्याला बंदोबस्त करता येते. आणि होमणीचं समजा आपल्याला यशस्वीरित्या आणि कायमस्वरूपी समजा आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर सर्व जे काही आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांनी एकात्मिक आणि सामुदायिकरित्या सातत्यानं हे आपल्याला होमणीची जी काही नियंत्रणाची मोहीम आहे ती राबवावी लागेल.
0: बरोबर बरोबर. सामूहिक पद्धतीने हे नियंत्रण करणं गरजेचं आहे, आणि दरवर्षी त्यांनी ते आठवणीनं त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकाच वेळेस प्रकाश सापळे वापरून एकाच वेळेस जैविक औषधांचा वापर करून या पद्धतीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. नक्कीच. आपल्याला शेतकरी बांधवांना तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर तुमचा मोबाईल क्रमांक आहे 75880-82-033. हुमणी किडीचं नियंत्रण या विषयात आपल्याला मार्गदर्शन केलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पातले सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार भुते यांनी. डॉक्टर, आपण हे जे मार्गदर्शन केलं सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.
2: हुमणी किडीचे नियंत्रण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार भुते यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर ऐकणार आहोत जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या पशुधनाचं व्यवस्थापन करताना ते वेगवेगळ्या टप्प्यांवरती करावं लागतं, आणि सगळ्या बाबतीत अतिशय काटेकोरपणे जर आपण व्यवस्थापन केलं तर या पशुपालनातून या जनावरांच्या देखभालीतून आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळत असतं. आज आपण जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
3: नमस्कार.
2: सर, आपले पशुपालक जे आहेत ते वेगवेगळ्या पशूंचं सांभाळ करत असतात, संगोपन करत असतात, मात्र आपण गायी असतील म्हशी असतील या सगळ्या पशूंमध्ये येणारे जे जंता आहेत त्यांच्या पोटामधील जे वाढणारे जंता आहेत त्याविषयी थोडक्यात आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
3: शेतकरी बंधूंनो, एकूणच आपण पशुधन सांभाळताना आपल्याकडे प्रामुख्याने 4 प्रकारच्या पशुधनाचा सांभाळ होतो, त्यामध्ये शेळी असेल, मेंढी असेल, गाई आणि म्हशी. पैकी शेळी मेंढी आणि गाई म्हशी या 2 वर्गामध्ये गाई म्हशींच्या बाबतीत विचार करायचा झाला तर त्यांचं जंतव्यवस्थापन वेगळ्या प्रकारचं असतं आणि शेळी मेंढीचं जंतव्यवस्थापन वेगळ्या प्रकारचं असतं. त्यातली त्यात गाई म्हशींच्या बाबतीत सांगायचं झालं तर गाईंच्या वासरामध्ये वासरू जेव्हा गर्भावस्थेत असतं किंवा पोटामध्येच त्याला जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, तर यामध्ये साधारणपणे जो गोलकृमी आहे तो वासरू पोटामध्ये असताना गर्भावस्थेतच त्याला त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे पण याचं जे जंतनिर्मूलन करायचं आहे ते वासरू जन्माला आल्यानंतर 7व्या दिवशीच पायपर्याझिन या प्रकारचं औषध वापरून आपण त्या वासराचं जंतनिर्मूलन करायचं आहे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये मला विशेष करून सांगावंसं वाटेल की वासरामध्ये मरतुकीचं जे प्रमाण आहे त्याचं मुख्य कारण हे जंत आहेत, आणि त्यातले त्यात सांगायचं झालं म्हशीमध्ये याचे प्रमाण हे 70% जे मूळ कारण आहे हे केवळ जन

0: जी बाधा ही आहे तर आपण याच्यामध्ये जे काही जन्माला आलेल्या वासरामध्ये पहिल्या महिन्यामध्ये जंताची बाधा झाल्यानंतर वासरे वाकून उभा राहण्याची जे लक्षण मूळ आहे त्यामध्ये संडासामध्ये जनावराच्या संडासामध्ये रक्त येणे किंवा आव येणे ही सुद्धा लक्षणे साधारणपणे दिसून येतात, तर आपण साधारणपणे वयाच्या 7व्या दिवशी आणि नंतर 1 महिन्याने पायपरॅझिन या प्रकारचं जंताचं औषध वापरून जंत निर्मूलन करायचं आहे.
1: सर, आता आपण पाहतो की आपल्याकडे पशुधन सांभाळत असताना जी नवजात वासरं आहेत प्रामुख्यानं त्यामध्ये रक्ती हगवनाचा जो आजार आहे तो बळावतो, त्याचा प्रादुर्भाव आपल्या गोठ्यामध्ये असतो, तर त्याविषयी आपण आपल्या शेतकरी बांधवांना सविस्तर सांगूया.
0: शेतकरी बंधूंनो, हा खरोखरच एक चांगला प्रश्न आपल्याला आलेला आहे. तर रक्ती हगवण याची जे कारण आहे ते कॉक्सिडिया आपण त्याला म्हणतो. साधारणपणे कोंबड्यामध्ये सुद्धा हा आजार आढळून येतो आणि आपल्याकडं होणाऱ्या बहुतांश आजारामध्ये रक्ती हगवण वासरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आढळते आणि याच्यामध्ये जनावर वासरू दगावण्याची शक्यता पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर हा साधारणपणे आयमेरिया जातीच्या एक पिशीमुळे होणारा आजार आहे आणि आपल्याकडं असलेल्या एकूण वासरामध्ये 90% वासरांना हा आजार कुठल्या ना कुठल्या अवस्थेत होऊन गेलेला असतो. वासराची थोडीच प्रकृती चांगली असेल तर तो वासराला त्रास देत नाही, परंतु जर जनावराचे रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल, वासराची एकूण ताकदवाच कमी असेल तर वासरू दगावण्याची शक्यता जास्त असते. तर यामध्ये आपण उपचार म्हणून आपल्या गोठ्यामध्ये ॲम्प्रोलियम, जनावरांना ॲम्प्रोलियम किंवा सल्फाचे औषध आपल्या हाताशी ठेवून असं बाधित झालेल्या जनावरांना द्यावायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी आयमेरिया प्रकारची एकपेशीय जाती आहे ही ओल्या असलेल्या गोठ्यामध्ये याचे प्रमाण खूप जास्त असते. असे ओल्या असलेल्या गोठ्यामध्ये जर वासराने माती चाटली तर आयमेरियाचे इन्फेक्शन होते. तर आपण आपला गोठा जर कोरडा ठेवला तर यापासून आपल्या गोठ्यामध्ये आयमेरियापासून किंवा कॉक्सिडियापासून रक्ती हगवणीपासून आपल्या वासराचा बचाव होईल. परंतु उपचारार्थ आपण ॲम्प्रोलियमची पावडर आपल्या हाताशी असावं द्यावी.
1: आता गोठ्यातील जी वासरं आहेत ती चरण्यायोग्य वयामध्ये आली किंवा ती बाहेर मोकळ्या रानामध्ये चरण्यासाठी जाऊ लागली तर अशा वेळी देखील त्यांना जंताचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते, त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम त्यांच्यावरती होत असतात. अशावेळी आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या औषधांचा वापर या जंत निर्मूलनासाठी करणं गरजेचं असतं?
0: शेतकरी बंधूंनो, आपण साधारणपणे वासराच्या जन्मापासून म्हणजे गर्भावस्थेपासून जन्म आणि त्यानंतर पहिल्या 1-2 महिन्यांपर्यंत जेव्हा वासरू माती वगैरे चाटायला लागतं अशा परिस्थितीमध्ये कसे जंत निर्मूलन करायचे याविषयी माहिती घेतली. आता पुढची जी अवस्था आहे, साधारण 3 महिन्यानंतर वासरू थोडा थोडा चारा खाण्यास सुरुवात करते आणि यामध्ये पण 2 प्रकारची आपल्याकडे साधारण पशुपालन होतं. एक तर बंदिस्त पशुपालन किंवा एका जागेवरचं पशुपालन आणि आपले बरेचसे शेतकरी हे डोंगर रानावर जनावरे चारण्यासाठी सुद्धा नेतात. तर जी जनावरे किंवा जी वासरे चारण्यासाठी बाहेर जातात त्यांच्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते, कारण की बाहेर वेगवेगळ्या प्रकारचा चारा, वेगवेगळ्या प्रकारचं जे मलमूत्र साठलेला चाऱ्यावर पडलेला असतं तो चारा वाढल्यानंतर त्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळी आपण जे जनावर जी वासरे बाहेर चारावयात जातील अशांसाठी आपण जंत निर्मूलनाचे प्रत्येक महिन्याला एक असे या मात्रेमध्ये आपण औषध द्यायचं आहे. परंतु जी वासरे गोठ्यामध्येच आहेत यांच्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. तर या ठिकाणी असा सल्ला दिला जाईल की आपल्या गोठ्यामध्ये असलेल्या एकूण जनावरांच्या 10% जनावरांचे आपण शेण तपासायचं आहे आणि त्यानुसार आवश्यकतेनुसारच त्या ठिकाणी आपण जंत निर्मूलन हाती घ्यायचं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की पावसाळ्यामध्ये आता जो काही आपला जूनमध्ये पाऊस सुरू झाला आहे अशा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जंताचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर अशावेळी आपण पावसाळ्याचे 4 महिने प्रत्येक 30 ते 40 दिवसाच्या अंतराने जर आपण डिवॉर्मिंग केलं, जंताचं औषध दिलं तर आपलं पशुधन हे नक्कीच सुदृढ राहील आणि आपल्या पशुधनापासून खूप चांगल्या प्रकारची वाढ होईल.
1: सर, आता आपल्या पशुधनामध्ये जी पट्टकृमीची बाधा होत असते त्याविषयी थोडंसं सविस्तर सांगूयात, त्याची लक्षणं नेमकी काय असतात आणि त्याचा बंदोबस्त करायचा असेल, निर्मूलन करायचं असेल तर कोणकोणत्या उपाययोजनांचा अवलंब आपल्या शेतकरी बांधवांनी पशुपालकांनी करावा?
0: शेतकरी बांधवांनो, गाई म्हशी या दोन्ही मध्ये वासरांच्या किंवा रेडकांच्या बाबतीत जंत पट्टकृमीचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता साधारण त्यांच्या वयाच्या 3-6 महिन्यामध्ये खूप जास्त असते. तर अशा वेळी आपण थोडंसं जनावराच्या सभोवताली लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की जनावराच्या शेणामध्ये साधारणपणे तांदळाच्या आकाराचे

0: पांढरे कण बाहेर पडलेले दिसतात. ते पट्टकृमींचेच अवशेष जनावराच्या शरीरातून बाहेर पडत असतात. अशा वेळी आपण समजून जायचं आहे की आपल्या जनावराला पट्टकृमीची बाधा झालेली आहे. आणि पट्टकृमीच्या बाधा झालेल्या जनावरांमध्ये आपण प्राजिक्वांटल हे प्रकारचं औषध उपलब्ध आहे. हे थोडंसं महागडं औषध आहे, त्यामुळं आता आपण योग्य प्रकारे योग्य वजनानुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जर आपण त्याला प्राजिक्वांटल औषध दिलं तर पट्टकृमींचा बंदोबस्त होईलच. आणि या ठिकाणी विशेष करून सांगायचं की प्राजिक्वांटल हे जे औषध आहे हे मोठ्या जनावरांना देण्याची आवश्यकता नाही, कारण की पट्टकृमींची अवस्था इन्फेक्शन जे आहे किंवा जो प्रादुर्भाव आहे हा वयाच्या 6व्या महिन्यापर्यंतच होतो, त्यानंतर मोठ्या गायी किंवा म्हशींमध्ये याचा प्रादुर्भाव आढळत नाही.
1: सर, आता आपण गायी असतील म्हशी असतील यांच्यामधील जंत निर्मूलनाची जी समस्या आहे त्याबाबत बोललो. आता आपण शेळी मेंढीमधील जे जंत निर्मूलन आहे त्याविषयी सविस्तर बोलूयात. नेमकं हे जंत निर्मूलन कोणत्या टप्प्यावरती करणं गरजेचं असतं आणि ते कशा पद्धतीने आपल्या पशुपालकांनी केलं पाहिजे?
0: हो, नक्कीच. आपल्याकडं लहान रवंथ करणारे प्राणीमध्ये शेळी आणि मेंढी आहे, याचा खूप मोठा वर्ग अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळून येतो. आणि आपल्या सभोवतालच्या जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये संभाजीनगर असेल, पुण्याचा काही भाग असेल, तर या ठिकाणी शेळी मेंढी पालन खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि शेळी मेंढी पालनामध्ये जंत निर्मूलन ही खूप मोठी समस्या आहे. आत्तापर्यंत आपण जी समस्या जे काही बघितलं ते मोठ्या गाय म्हशींच्या बाबतीत बघितलं, तर या शेळी मेंढी आणि गाय म्हशी यांच्यामध्ये प्रामुख्याने फरक सांगायचा म्हटलं तर गाई म्हशींपेक्षा शेळ्या मेंढ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता 30 ते 40 पटीने अधिक असते. कारण त्याची शक्यता जास्त असण्याचे कारण की शेळी मेंढीचं पालन हे बंदिस्त खूप कमी प्रमाणावर होतं. सर्व बऱ्यापैकी शेळी मेंढी पालन हे सराव कुरणावर होतं आणि सराव कुरणामध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे येथे आपण विशेष काळजी घ्यायची आहे शेळी मेंढी पालकांनी. त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे रक्ती हागवण जी आपण वासरामध्ये आढळते तोच प्रकार शेळ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा आढळतो. या ठिकाणी एक विशेष प्रकारशानी गोष्ट नमूद करावीशी वाटते की जे जंताचं औषध आपण वासरांना किंवा रेडकांना वयाच्या 7व्या दिवशी देतो तर 7व्या दिवशी शेळ्या मेंढ्यांमध्ये औषध देण्याची गरज नाही. साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याच्या पुढच्या वयाच्या करडांना किंवा बकरांना आपण ते औषध द्यायचं आहे. याशिवाय एकूणच आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या उपलब्ध असलेल्या जनावरांमध्ये जर जंताचा प्रादुर्भाव दिसला किंवा जनावर बुळकांडताना दिसलं तर आपण यावेळी विशेष करून आपल्या गोठ्यामधल्या 10% जनावरांचे नमुने हे आपण तपासण्यासाठी घ्यायचे आहेत. जनावरांचे नमुने शेणाचे नमुने किंवा लेंड्याचे नमुने जमा करताना आपण प्रत्यक्ष जनावराची नोंद घेऊन त्याच्या गुदद्वारातून 1-2 लेंड्या घेऊन त्या प्रकारची तपासणी केली तर खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला रिझल्ट्स मिळतील. आणि पशुवैद्यकाकडून योग्य प्रकारे त्याची शेणाची तपासणी केल्यानंतरच आपण जंत निर्मूलन करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेळी मेंढीमध्ये रक्ती हागवणीची बाधा ही खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. यामध्ये जे महत्त्वाचं लक्षण आहे त्यामध्ये शेळीचा पार्श्वभाग आहे, करडाचा जो पार्श्वभाग आहे तो पूर्णपणे शेणाने माखलेला असतो किंवा साधारणपणे मागच्या पायाच्या खुरापर्यंत कधी कधी तो भाग भरलेला असतो. तर हे रक्ती हागवणीचं किंवा हायमेरिया कॉक्सिडियाचं खूप मोठं लक्षण आहे. हे आपल्या गोठ्यामध्ये आढळून येतं की काय ते आपण पाहायचं आहे. आणि एकूणच पावसाळ्याचे हे जे दिवस आहेत याच्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला एकदा अशा प्रकारे जर जंताचं निर्मूलन केलं आणि आपल्या शेळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या गोठ्यामध्ये एक सुदृढ जनावरे किंवा शेळ्या मेंढ्या राहतील आणि आपल्या एकूण नफ्यामध्ये किंवा जनावरांचे उत्पादन आणि प्रजोत्पादनामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.
1: सर, आता आपल्या कार्यक्रमात अगदी शेवटीला आपल्या शेतकरी बांधवांना या जनावरातील जंत बाधा समस्या आणि उपाय या संदर्भात काय सांगाल, काय आवाहन कराल?
0: शेतकरी बंधूंनो, पावसाळ्याचे दिवस आहेत, नवीन चारा उगवलेला आहे, अशा वेळी आपण पावसाळ्याच्या सुरुवातीलाच योग्य प्रकारचं जंत निर्मूलन करून घ्यायचं आहे. जंत निर्मूलनानंतर साधारण 10व्या ते 15 दिवशी जनावराचे आरोग्य चांगले असताना आपण आपल्या गोठ्यामध्ये त्यांना लसीकरणाचा जी मात्रा आहे योग आपल्या भागामध्ये आढळणारे जे महत्त्वाचे आजार आहे त्यामध्ये लाळ्या खुरकूत असेल आणि आता लंपी असेल तर या आजाराचे लसीकरण करून घ्यायचे आहे आणि आपला गोठा हा निरोगी ठेवायचा आहे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी आज आपण कार्यक्रमात जाणून घेतलेलं आहे. आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे. सरांनी आपल्याला विविध

0: प्रश्नांची उत्तरं अतिशय सविस्तरपणे दिलेली आहेत, मात्र तरी देखील या विषयासंदर्भात आपल्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील, तर सरांसोबत आपण थेट संपर्क साधू शकता. सरांचा मोबाईल नंबर आहे 9422175925. नंबर पुन्हा एकदा 9422175925. निमसे सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, आता उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी आठवण. उद्या सकाळी 6:40 कृषी वाणी कार्यक्रमात ऐकू शकाल हरितगृह याविषयी माहिती. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात ऐकू शकाल क्षारपड जमिनीचे गुणधर्म आणि सुधारणा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र विभागाचे डॉक्टर अनिल दुर्गुडे यांची मुलाखत. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणारा कृषी वाणी आणि संध्याकाळी 7:30 प्रसारित होणारा किसान वाणी हा कार्यक्रम आपण नक्की ऐका. चला तर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी सोमनाथ कांडके आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोत्यो, आताच आपण ऐकलात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम भटोळे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोत्यो, रात्रीचे 8 वाजलेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 74008448088.
5: 74008448088.
7: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ

0: जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: श्रोत्यो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती। केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीश यांचा शपथविधी। 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक। आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी। उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली। तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं।
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं। पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया। यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है। इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है।
0: भारत आणि नॉर्वे सागरी सुरक्षा, सागरी अर्थव्यवस्था आणि क्षमता बांधणी क्षेत्रातलं सहकार्य दृढ करतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। भारतात पहलगाम हल्ल्याच्या वेळी नॉर्वेनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी नॉर्वेचे

माघार मानले नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांनी भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला पाच देशांच्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीला रवाना होणार आहेत यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला के मुरलीधरन ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे मुस्लिम लीगचे पी के कुणहली कुट्टी आरएसपी नेते सिबू बेबी जॉन केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ केरळ काँग्रेस जेकबचे अनूप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर अहिल्यानगर ठाणे जळगाव सांगली सातारा नांदेड यवतमाळ पुणे भंडारा गोंदिया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी म्हटलं आहे ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचं असल्याचं पेजेशकियान यावेळी म्हणाले सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं ते नागपूर इथे जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे त्याने इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली जयपूर गुरुग्राम नाशिक पुणे लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्र संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले महामार्गावर पालघर इथे

0: धानिवरी जवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 2 बाद 63 झाल्या होत्या. गेल्या 24 कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे VD सतीशन यांचा शपथविधी. 20 घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 मतदान तर 22 मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 मृत्यू, 20 जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजलेत. ऐकणार आहोत कार्यक्रम प्रासंगिक थोड्याच वेळात.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक
3: ये. कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी. 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मालिक online.com.
1: प्रासंगिक कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उष्माघात कारण, लक्षणं आणि उपाय याविषयी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय वारे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत.
7: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, सध्या सगळीकडं तीव्र उष्णता आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण घराच्या बाहेर पडताना विशेष काळजी घेणं खरं तर आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल यांच्या वतीनं सुद्धा ॲडवायझरी किंवा सूचना ज्या आहेत त्या जारी करण्यात आलेल्या आहेत. आणि या तीव्र उष्णतेमध्ये अनेकदा उष्माघातासारखे प्रकार होतात आणि यामधून जीवसुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या उष्णतेच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे किंवा काय करायला नको या सर्व गोष्टी आज जाणून घेणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या अहिल्यानगर इथले सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय वारे सर आलेले आहेत. तर डॉक्टर साहेब, आपलं मुलाखतीत मनपूर्वक स्वागत.
8: धन्यवाद.
7: तर सुरुवातीला आपण आपल्या अहिल्यानगरचा विचार केला तर ज्या पद्धतीनं तापमान वाढलेलं आहे ते पाहता प्रत्येक नागरिकानं, विशेषतः प्रौढ नागरिक असतील, लहान मुलं असतील, महिला वर्ग असतील, यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तर उष्माघात ही जी काही संकल्पना आहे त्याला वैद्यकीय भाषेमध्ये आपण कशा पद्धतीने सांगू शकता?
8: आपण फिजिक्समध्ये शिकलेलो आहोत की कुठलीही प्रक्रिया घडण्या

0: साठी एक पर्टिक्युलर तापमान असणं आवश्यक आहे. म्हणजे समजा तुम्हाला बर्फाचं पाणी करायचं असेल किंवा पाण्याची वाफ करायचं असेल तर त्याला विवक्षित टेम्परेचर किंवा तापमान आवश्यक आहे. शरीराचंही तसंच आहे. साधारण 37 डिग्री सेंटीग्रेड किंवा 98 to 99 degree Fahrenheit हे जे टेम्परेचर आहे हे शरीराच्या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असतं.
1: बरोबर.
0: हे टेम्परेचर समजा 37.2 डिग्री सेंटीग्रेड किंवा 98.9 degree Fahrenheit यापेक्षा जास्त गेलं तर आपण त्याला ताप आहे असं म्हणतो. त्याचे विविध कारणं असतात. पण हे एक ॲबनॉर्मल लिमिटच्या पलीकडे गेलं ज्यावेळेस शरीराच्या सगळ्या प्रक्रिया बाधित होतात त्यावेळेस आपण त्याला हीट स्ट्रोक किंवा उष्माघात म्हणतो. साधारणतः 104 degree Fahrenheit पेक्षा जास्त जर शरीराचं टेम्परेचर गेलं तर त्याचा शरीरावर फार विपरीत परिणाम होतो. त्याला आपण हीट स्ट्रोक किंवा उष्माघात म्हणतो.
1: बरोबर. आता सामान्यपणे आपण जेव्हा घरामध्ये किंवा शेतामध्ये काम करत असतो त्यावेळेसचा येणाऱ्या काही थकव्याच्या गोष्टी किंवा उष्णतेचा होणारा त्रास आणि हा उष्माघात ह्याच्यात जर आपल्याला फरक सांगायचा ठरला तर उष्माघाताची लक्षणं काय विशेषतः सांगू शकतो आपण?
0: यात आपण दोन पार्ट करूया. आपल्याला ताप येतो त्यावेळेस पेशंटला गळून गेल्यासारखं होतं, घाम आल्यासारखं होतं.
1: बरोबर.
0: काही करायची इच्छा राहत नाही, पडून राहावं असं वाटतं. उष्माघाताची ही सौम्य लक्षणं असं म्हणता येईल की जिथे पेशंटचं बॉडी टेम्परेचर वाढायला सुरुवात झालेली असते परंतु ते संपूर्ण बॉडीला अफेक्ट करेल इतक्या लेवलला वाढलेलं नसतं. परंतु टेम्परेचर जर खूप हाय झालं, मी जसं मगाशी म्हणालो 104 degree Fahrenheit पेक्षा वाढलं असेल तर त्याचे फार वाईट दुष्परिणाम शरीरावर दिसायला लागतात. पहिली गोष्ट, पेशंटचा मानसिकतेवर परिणाम होतो. गळून जाणं, बेशुद्ध होणं, कधी कधी सीझर किंवा अपस्मार किंवा फिट येणं अशा गोष्टी दिसू शकतात. हृदयाचे स्पंदन जे आहेत ते ठोके ते पुढे मागे होऊ शकतात. अशा पद्धतीनं पेशंट कधी कधी पूर्णपणे आपण सामान्य भाषेत कोमामध्ये जातो त्या पद्धतीने होऊ शकतं. आणि या गोष्टीचं मग जेव्हा डॉक्टरांकडे जातो त्यावेळेस बीपी कमी होणं, ठोके वाढणं या गोष्टी आपल्याला दिसू शकतात.
1: याच्यामध्ये मुख्य करून जे जोखीम घटक जर आपण पाहायचे ठरले तर उष्माघाताचा त्रास जास्तीत जास्त कोणत्या घटकांना होऊ शकतो?
0: आपण याचे दोन वर्गीकरण करूया, एक इंटरनल किंवा अंतर्गत आणि एक्सटर्नल आणि बाह्य. इंटरनल म्हणजे पेशंटशी संबंधित. आपल्या याच्यामध्ये लहान मुलं आणि वयोवृद्ध गृहस्थ यांना उष्माघाताचा त्रास जो आहे तो जास्त होण्याची शक्यता असते. कारण जसं टेम्परेचर बाहेरचं कमी जास्त होतं त्या पद्धतीत आपल्या शरीराचंही टेम्परेचर मेंटेन करण्याची प्रणाली आपल्या शरीरात असते. पण ती लहान वयामध्ये आणि वृद्ध लोकांमध्ये तितकी सक्षम नसते. म्हणून या लोकांना उष्माघाताचा धोका जास्त असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे काही वैद्यकीय आजार, समजा हायपरथायरॉइडिझम नावाचा घटक आहे जिथे ऑलरेडी पेशंटचे मेटाबॉलिझम जे आहे ते फास्ट असतं, अशा लोकांना उष्माघाताचा धोका जास्त असू शकतो. आता हे इंटरनल फॅक्टर झाल्यानंतर एक्सटर्नल फॅक्टर बघूया. यामध्ये जनरली जेव्हा पेशंट किंवा रुग्ण हा उन्हामध्ये उभा असतो असे रुग्ण यांना धोका जास्त असतो. सांगायचं झालं तर मजूर म्हणा, शेतकरी म्हणा, ज्या लोकांना पाणी हे लवकर उपलब्ध होत नाही. शेवटी आपल्या शरीरामध्ये तापमान कमी करण्याचं काम जे घटक करतात त्यामध्ये पाणी हे सगळ्यात महत्वाचं असतं. सो पाणी ज्यांना लवकर उपलब्ध होत नाही किंवा आसपासचं टेम्परेचर हे जे कमी नसतं, म्हणजे समजा तुम्ही उघड्यावर काम करताय, एखादा व्यक्ती छताखाली काम करतोय आणि एखादा उघड्यावर काम करतोय, तर उघड्यावर काम करणाऱ्या लोकांना याचा त्रास जास्त असतो. नुसतंच टेम्परेचर नाही तर आर्द्रता किंवा शुष्क हवामान जर असेल तर कमी टेम्परेचर मध्ये सुद्धा त्याचा परिणाम जास्त दिसू शकतो.
1: हीट वेव्ह जे आपण म्हणतो.
0: एक्झॅक्टली. समजा दुपारच्या वेळेस वारं जास्त असेल तर गरम, तुम्हाला टेम्परेचर जास्त असतंच पण त्या गरम झळा आपल्या अंगाला जास्त जास्त लागल्यामुळे सुद्धा उष्माघाताचा परिणाम हा जास्त दिसून येतो. तर अशा पद्धतीने इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर उष्माघाताला कारणीभूत असतात.
1: आता आपण खरं तर जोखीम घटक जे तुम्ही सांगितले की वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुलं किंवा गरोदर माता वगैरे आहे, तर याच्यामध्ये जे काही जोखीम घटकांचा आपण विचार केला किंवा सेव्हिरिटी एखाद्या उष्माघातामुळे एखाद्याची डेथ वगैरे होऊ शकते तर असा कोणता घटक आहे की त्याला जास्त याची शक्यता असू शकते याच्यामुळे?
0: मी कॉमनली घटक म्हणेल की वृद्धांना याचा धोका जास्त असतो. याचं कारण असतं की वयानुसार आपल्या शरीरातले सगळे कॉन्ट्रॅक्टिंग मेकॅनिझम हे दुर्बल व्हायला लागतात. जसं बाहेरचं टेम्परेचर वाढतं तसं शरीरामध्ये टेम्परेचर कमी करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी मेकॅनिझम असतं जे मेंदू वाटे कार्यान्वित होतं. परंतु वय झाल्यानंतर हे मेकॅनिझम तितकं सक्षम नसतं. म्हणून टेम्परेचर जर वाढायला लागलं बॉडीचं ते फार फास्ट वाढतं आणि ते कमी करण्यासाठी ती जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित नसते. त्याच्यामुळे वृद्ध लोकांना पहिला तर हीट स्ट्रोकचा धोका हा खूप लवकर बसण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट जर तो असेल तर त्याच्यामध्ये मृत्यूचा धोकाही इतरांपेक्षा जास्त असतो. कारण शेवटी आपण टेम्परेचर बाहेरून किती जरी कमी करायचा प्रयत्न केला, जसं मी सांगितलं ओल्या फडक्याने पुसून घेणं, शेवटी हे टेम्परेचर आपल्या मेंदूतल्या प्रणालीवाटेच कार्यान्वित होतं. म्हणून अशा लोकांना धोका तर जास्त असतोच आणि त्याची सिव्हिअरिटी

0: जास्त असते. म्हणून वृद्धांनी इतरांपेक्षा जास्त काळजी घेणं गरजेचं असतं.
1: नक्कीच. आता या उष्माघाताचे जे काही आपण लक्षणं पाहिली किंवा कशा पद्धतीने होऊ शकतो तेही पाहिलं, तर हा उष्माघात टाळायचा असेल किंवा प्रथमोपचार एखाद्या व्यक्तीला आपल्याला तुम्ही जी लक्षणं सांगितली ती दिसत आहेत, अशा वेळेला त्याने घरगुती काय करणं अपेक्षित आहे आणि डॉक्टरांकडं कधी जाणं अपेक्षित आहे?
0: मी मग सांगितलं की तुम्हाला जर माइल्ड व्हरायटीची लक्षणं दिसून येत असतील, म्हणजे तुम्हाला खूप तहान लागत असेल, गळून गेल्यासारखं असेल, खूप घाम येत असेल, चक्कर आल्यासारखं होत असेल, तर यावेळेस तुम्हाला उष्माघाताची लक्षणांची सुरुवात झाली असं म्हणता येईल. हीच योग्य वेळ आहे काळजी घेण्याची, जेणेकरून पुढचे दुष्परिणाम आपण टाळू शकतो. पहिली गोष्ट, तुम्ही उन्हातनं छताखाली, मग घरात म्हणा किंवा शेडच्या खाली म्हणा, अशा ठिकाणी येणं फार आवश्यक आहे, जेणेकरून सूर्याची किरणं जी तुम्हाला तुमचं टेम्परेचर वाढवत आहेत ते पण दुपारच्या वेळेस, म्हणजे समजा ती जी आपण परपेंडिक्युलर पडतात, ऑब्लिक पडत नाही, परपेंडिक्युलर जेव्हा सूर्याची किरणं पडतात त्याचा त्रास हा खूप जास्त प्रमाणात होतो. सो निदान दुपारच्या वेळेस तरी अंडर शेल्टर घरामध्ये शेडच्या खाली काम करावं. दुसरी गोष्ट, पाणी हे भरपूर प्रमाणात प्यावं. खूप थंड पाणी पिणं हे मी वैयक्तिक रेकमेंड करणार नाही, कारण जसं टेम्परेचर वाढलेलं असतं
1: बरोबर
0: अचानक खूप फास्ट प्रमाणात ते कमी करणं त्याचाही धोका असतो. सो रूम टेम्परेचरचं पाणी प्या. टेम्परेचर कमी करण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये घाम येत असतो, त्या घामावाटे सोडियम सुद्धा लॉस होतं, त्यामुळे पाण्यासोबत लिंबू सरबत, ओआरएस जे आपण इलेक्ट्रॉलाइट्स असे म्हणतो, अशा गोष्टी घ्या. आसपासचं टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करा. फॅन असू द्या, एसी असू द्या, फारच त्रास होत असेल तर ओल्या फडक्यांनी अंग पुसून जरी घेतलं तरी टेम्परेचर कंट्रोल होण्यामध्ये मदत होते. मला असं वाटतं की या स्टेजला तुम्ही जर योग्य काळजी घेतली तर तुम्हाला उष्माघाताचे गंभीर परिणाम दिसणार नाही.
1: डॉक्टर साहेब, समजा एखाद्या व्यक्तीला ही सगळी लक्षणं दिसत आहेत उष्माघाताची आणि तो अगदी सिरियस कंडिशनमध्ये आहे, अशा वेळेला त्याला हॉस्पिटलला आपण घेऊन जातो, त्याच्या अगोदर घरच्यांनी काय त्याला प्रथमोपचार म्हणून केले पाहिजेत?
0: मी हा प्रश्न असा घेतो की पेशंट हा हीट स्ट्रोकमध्ये आहे आणि पेशंट जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत आहे, अशा पेशंटला पहिली गोष्ट तुम्ही आरडाओरड करून जमेल तेवढी मदत मिळवा. त्या पेशंटला लवकरात लवकर उन्हातून अंडरशेड, अंडर शेल्टर घेऊन जा, जिथे सावली असेल झाडाखाली म्हणा किंवा शेडखाली म्हणा. त्यांच्या अंगावर पाणी किंवा ओल्या कपड्यांनी पुसून घेणं हे करून त्यांचं टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करा. पेशंट जर बेशुद्ध असेल तर बऱ्याच वेळा थुंकी वगैरे श्वसन मार्गामध्ये जाऊन ॲस्पिरेशन होणे शक्यता असेल. सो त्यांची मान निदान एका बाजूला वळवा, जेणेकरून ॲस्पिरेशन होणार नाही. आणि जेवढं लवकरात लवकर तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाता येईल तेवढं लवकर तुम्ही घेऊन जा. तोपर्यंत पंख्या वाटे म्हणा किंवा ओल्या कपड्या वाटे म्हणा, त्याचं टेम्परेचर जेवढं कमी कमी करता येईल तेवढं करा.
1: बऱ्याच ठिकाणी बर्फाचा सुद्धा वापर केला जातो, तो योग्य आहे का?
0: कसं की टेम्परेचर हे सडनली कमी करणं हेही धोकेदायक असतं, त्याच्यामुळे टेम्परेचर ग्रॅज्युअलीच कमी व्हायला पाहिजे. सो बर्फ हे थोडंसं अग्रेसिव्ह स्टेप आहे असं मला वाटतं. सो बर्फाऐवजी थंड पाण्याने ओल्या फडक्यांनी जर पुसून घेतलं तर ते इनफ होऊन जाईल.
1: नक्कीच नक्कीच. आपल्याकडे जो कामगार वर्ग असतो, शेतकरी असतील, मजूर असतील, त्यांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातनं बाहेर पडताना तुमच्या सोबत पुरेसा पाणी साठा उपलब्ध असणं गरजेचं आहे. तुम्हाला पाणी पिणं हे अतिशय आवश्यक आहे. जसं मी आधीच म्हटलं की पाण्यामुळे उष्माघातापासून दूर राहण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी जे मालक वर्ग आहे त्यांनी सुद्धा नोकर वर्गांना पाणी उपलब्ध करून द्यावं. शक्य झालं तर लिंबू सरबत वगैरे अशा पण गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात. लाईट रंगाचे कपडे हे परिधान करावेत, पांढरा, क्रीम कलर वगैरे. याचं कारण असं आहे, डार्क कलरचे कपडे हे सूर्यप्रकाश जास्त शोषून घेतात, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं. सो लाईट कलरचे कपडे घालावेत. आपलं डोकं जे आहे ते नेहमी कव्हर असावं, जेणेकरून सूर्याची किरणं सगळ्यात पहिल्यांदा परपेंडिक्युलर किरणं डोक्यावर येतात, त्यामुळे डोक्याचं टेम्परेचर वाढण्याची शक्यता जास्त असते. आसपासचं टेम्परेचर हे कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. मग त्यामध्ये फॅन आला, कूलर आला, एसी आला, या गोष्टी ठेवाव्यात. ठराविक वेळेत काम केल्यानंतर एक विश्रांती तीही थंड हवेच्या ठिकाणी घ्यावी, जेणेकरून तुमचं टेम्परेचर वाढलं असेल हे परत कमी होण्यास मदत होते आणि पुढे तुम्हाला काम करण्यासाठी ती एनर्जी जी आहे ती उपलब्ध होते.
1: बरोबर. हा जो मे महिना, ह्याच्यामध्ये अनेक सामूहिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात, लग्न सोहळे असतील, मेळावे असतील किंवा काही क्रीडाचे स्पर्धा वगैरे असतील, तर या काळामध्ये जे काही आयोजक आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी आणि स्पर्धक असतील किंवा गर्दी ज्यांची होणार आहे एखाद्या कार्यक्रमासाठी आपण त्या ठिकाणी जाणार होतो, आपण स्वतः तिथं कशा पद्धतीने काळजी आपली स्वतःची घेतली पाहिजे की जेणेकरून उष्माघाताचे जे दुष्परिणाम ते आपल्याला होणार नाही?
0: हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि मी नुसता वैद्यकीय सामाजिक प्रश्न सुद्धा म्हणेल. हे एक्सप्लेन करण्याआधी थोडंसं मी फिजिक्समध्ये जातो की गर्दीच्या ठिकाणी हा धोका का आहे. तर आपल्याला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड जिथं जास्त प्रमाणात जमा होतो तिथं त्या वातावरणाचं टेम्परेचर वाढतं
1: आणि
0: आपण उच्छ्वास वाटे एक्सपिरेशन वाटे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो. म्हणून बंद जागेच्या ठिकाणी

0: किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी लोकांचा कार्बन डायऑक्साईड एका ठिकाणी जमा होऊन तिथलं टेम्परेचर वाढण्याची शक्यता असते. म्हणून सामूहिक ठिकाणी हे जे बाकीचे घटक आहेत त्यासोबतच गर्दीमुळे जमा होणारा कार्बन डायऑक्साईड हाही उष्माघातासाठी धोकादायक असतो. याच्यामध्ये पहिली गोष्ट तर मी हेच सांगेल की जेव्हा उन्हाचा पीक पिरियड आहे 12 ते 3 किंवा 4 यामध्ये असे सोहळे टाळले तर फार चांगलं होईल.
1: बरोबर.
0: आवश्यकच असेल तर निदान वरती शेड मंडप असावा, पाणी पिण्याची भरपूर सोय असावी, जागा मुबलक असावी जेणेकरून गर्दी होणार नाही, आणि आसपास समजा कूलर वगैरे अशी फॅसिलिटी जर असेल तर गर्दीचा त्रास होण्याची शक्यताही कमी असते. आणि संध्याकाळच्या वेळेस हे जर कार्यक्रम ठेवले तर हा धोका निश्चितच कमी होईल.
1: नक्की श्रोते, खरं तर डॉक्टर सरांनी खूप छान पद्धतीनं उष्माघाताची वेगवेगळे कशा पद्धतीनं लक्षणं असतात किंवा प्रथमोपचार आपण काय करायला हवेत, आणि डॉक्टरांकडे सुद्धा जर आपल्याला या काही लक्षणं अशी आढळली की जी आपली जीवघेणी ठरू शकतात अशा वेळेला जवळच्या कुठल्याही डॉक्टरांकडे जाणं खूप आवश्यक आहे. खरं तर उष्माघात ही वैद्यकीय आणीबाणीसुद्धा असते, आणि त्यामुळं एखाद्या व्यक्तीला जी काही वेगळी लक्षणं आहेत ती जर दिसत असतील किंवा ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जात असेल किंवा घाम येत असेल तर आपण ताबडतोब 108 किंवा 102 या जे टोल फ्री क्रमांक आहे शासनाने दिलेले त्याच्यावरती सुद्धा कॉल करू शकता. आणि दुपारच्या वेळेला शक्यतो बाहेर जाणं, जे आपले घरातील वयोवृद्ध व्यक्ती आहेत, लहान मुलं आहेत किंवा माता भगिनी आहेत, त्यांनीसुद्धा टाळावं. आणि खूपच आवश्यकता असेल बाहेर जाण्याची तर डोकं जसं डॉक्टरांनी सांगितलं की कव्हर करून घ्यावं, पाण्याचं पुरेसा उपलब्ध साठा, बॉटल्स वगैरे आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. तर डॉक्टर सर, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि उष्माघाताविषयी आमच्या श्रोत्यांना संपूर्ण व्यवस्था विस्तार अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण प्रासंगिक कार्यक्रमात उष्माघात कारणं, लक्षणं आणि उपाय याविषयी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय वारे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 21 मे 2026 विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.
3: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातंय, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी ॲट 90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी 8:15 ते 9:15 या वेळेत आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी 10:50 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. तेव्हा

0: उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला अरुण दाते आणि लता मंगेशकर यांचा स्वर, गीतकार आहेत गंगाधर महांबरे, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोतेहो, अरुण दाते आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात हे गीत होतं. गंगाधर महांबरे यांचं, संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर वंदना विटणकर यांचं गीत, हा स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा आणि संगीतकार आहेत अनिल मोहिले.

श्रोते हो, कृष्णा कल्ले यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं. संगीतकार होते अनिल मोहिले. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

पद झालो हरीचा आलो जागरणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या प्रस्तुत प्रसंगी देहू गावचे रहिवासी संत तुकोबरायांचा हा अभंग सावध झालो सावध झालो हरीचा आलो जागरणा अभंगाचं नीट चिंतन केलं तर एक लक्षात येईल तुकोबरायांनी उपदेश केला नाही. तुकोबरायच म्हणत आहेत सावध झालो आलो हरीच्या जागरणा मी हरीच्या जागरणाला आलो आणि मी सावध झालो. का बरं असं तुकोबरायांना म्हणावं असं वाटलं सावध झालो का सावध झालो हरीच्याच जागरणामध्ये का सावध झालो. माझ्या तुकोबरायांनी संसारामध्ये पाहिलं की संसारामध्ये जर जिकडे पाहू तिकडे भोगाची चर्चा आहे पण इथे सर्व त्यागाची चर्चा आहे. भोगाने माणसं संपली जातात आणि त्यागाने माणसं मोठी होतात. एका लग्न सोहळ्यासाठी तुकोबराय गेले. तिथे प्रत्येक माणूस त्या लग्नातली वऱ्हाडी मंडळी वरबाप मुलाकडचे मुलीकडचे आपण किती मोठे

आपण किती भव्य दिव्य हा सोहळा पार पाडला. प्रत्येक जण आपापली प्रतिष्ठा, आपापली श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक माणूस तिथं भोगामध्ये लिप्त झालेला, त्यागाविषयी कुणाचं चिंतन नाही. लग्न सोहळ्यातही गेले आणि तुकोबराय स्मशानभूमीमध्येही गेले. तिकडे स्मशानभूमीमध्ये प्रेत जळते आणि त्या प्रेताच्या जवळ उभा राहून माणसं भोगाविषयी चर्चा करतात. कसा पैसा कमवायचा, कुठल्या कॉलेजला मुलं घालायची, कुठं मुलांचं शिक्षण करायचं. जिकडे पाहावं तिकडे तुकोबरायांना तोच स्वर, फक्त लोक पैसा पैसा पैसा यावरच, भोगाविषयीच चिंतन. अरे स्मशानभूमीमध्ये गेलं तरी तेच, लग्न सोहळ्यात गेलं तरी ते, चार मित्र भेटले तरी तोच विषय. कुठे भगवंताच्या नामाचं चिंतन नाही, फक्त भोगाविषयी चर्चा, विषयाविषयी चर्चा. आणि मग एक दिवस माझे तुकोबराय शांतपणे बसले होते, रात्रीची वेळ, आणि त्याच वेळेस तुकोबरायांच्या कानावरती शब्द पडले, आली कुठून सिकानी टाळ मृदुंगाची धून. कानावरती टाळाची आणि मृदुंगाची धून आली आणि तुकोबराय त्या दिशेने धावले. पाहतो तर काय की त्या ठिकाणी एक साधू महात्मा सर्व समाजाला प्रबोधन करतोय आणि त्या ठिकाणी सर्व श्रोते मंडळी भजनामध्ये लीन.

श्रोते इतके आनंदामध्ये तिथे जय जयकार चालू, सर्व श्रोते त्या भगवंताच्या नामामध्ये रंग रंग पांडू रंग रंग विठ्ठला। तुकोबारायांनी पाहिलं आणि कानाने ऐकलं, अरे इथे तर कुठच धन नाही संपत्ती नाही, इथे फक्त नामाचा गजर। आणि किती आनंद वक्ता सांगतोय श्रोते तन मन धनान, आणि अतिशय आनंदाने हे ऐकतात, अरे हीच ती जागा। इथे त्यागाविषयी चर्चा चालू आहे, इथे आनंदाविषयी चर्चा चालू आहे। मी संसारात फिरलो आणि तिथं पाहिलं तर मी तिथं भोगाविषयी चर्चा ऐकली, आणि इथं आलो तर मी त्यागाविषयी चर्चा। तेथे वैष्णवांचा भार आणि जय जयकार गर्जत असे, जय जयकार महाराज, आनंदाने ते वैष्णव ते वारकरी नाचतायत आणि त्या भजनामध्ये तल्लीन आहेत। वा, जवळ काहीच नाही, हातामध्ये टाळ चिपळी मृदुंग संवादीने आणि सर्व आनंदामध्ये। मग तुकोबाराय त्या ठिकाणी सावध झाले आणि महात्मा सांगत होते, काय सांगत होते महात्मा, महात्मा सांगत होते, बाबांनो या संसारामध्ये भोगामध्ये जर लिप्त व्हाल, भोगाच्या जर आहारी जाल, तर तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही। अजूनही वेळ गेली नाही, सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा। आज माणसाला पावलो पावली सावध होण्याची गरज आहे। रस्ता जरी आपण ओलांडत जरी असलो तर सावध होऊनच रस्ता ओलांडण्याची गरज आहे। कुणासंग तरी बोलत असताना देखील, बोलताना देखील सावध होऊनच बोलण्याची गरज आहे। बाबांनो हा संसार कसा आहे,

कुछ लेना न देना मगन रहना, नदियां गहरी नाव पुरानी खेवटिया से मिले रहना, त्या नदी सारखा संसार आहे, जसा त्या नदीचा शेवट सापडत नाही तसा संसाराचा शेवट सापडत नाही, हातामध्ये आलं आलं म्हणता म्हणता ती वस्तू आमच्यापासून दूर जात असते, माणसाला वाटतं मिळवलं परत तो पुढचा शोध घेत असतो, हातामध्ये एक वस्तू आली की दुसऱ्या वस्तूचा शोध होतो, दुसरी वस्तू मिळाली की तिसऱ्या वस्तूचा शोध चालू होतो, तिसरी वस्तू मिळाली की चौथ्या वस्तूचा शोध चालू होतो, मायबाप संसार थांबत नाही। आणि मग संत कबीरांनी सांगितलं त्या संसारामध्ये माणसं त्या नावेसारखी गंजली जातात अक्षरशः, जशी ती नाव त्या पाण्यामध्ये गंजून जावं तसंच हा देह त्या संसारामध्ये अक्षरशः गंजून जातो, व्याधीग्रस्त होतो आणि मग जर्जर देह काय करायचं। संत कबीरांनी सांगितलं बाबांनो जो नाव चालवतोय ना त्याला धरून राहा, तुम्ही त्याला जर धरून राहिले जरी ती नाव खराब जरी झाली तरी तो तुम्हाला ती नदी बरोबर पार सुरक्षितपणे पार करेल। आणि मग तो नाव चालवणारा तुमचा आमचा कोण, तो साक्षात परमात्मा आहे महाराज, त्याच्या पायाशी लीन राहा, त्याचं भजन करा, तो तुम्हाला या संसाराच्या भवसागरातून तरुण घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, कारण जगामध्ये नामाशिवाय आणि भगवंताशिवाय तुमच्या आमच्या जवळचं दुसरं कुणीच नाही। संत कबीरांनी सांगितलं

कुछ लेना न देना मगन रहना आणि सावध झाले तो कुंभार आहे. महाराज सावध करण्याचं जर कुठलं ठिकाण असेल तर ते ठिकाण फक्त एकच आहे, ते आगर फक्त एकच आहे आणि ते म्हणजे कीर्तन, ते म्हणजे सतसंग. म्हणून मायबाप संतांची संगत धरा, संतांची संगती मनोमार्ग गती, संतांच्या संगतीमध्ये मनाला मार्ग मिळतो. आणि त्या साधू महात्म्यानं सांगितलं, काय सांगितलं, अरे बाबांनो एक दिवस अकबरानं बिरबलाला प्रश्न केला, बिरबला पापाचं मूळ नेमकं काय आहे रे? तर बिरबलाने सांगितलं, महाराज मी तुम्हाला याचं उत्तर म्हटले मी उद्या देईल. आणि दुसऱ्या दिवशी बिरबलाने काय केलं की राजाच्या दरबारामध्ये एक मेलेलं मांजर आणून टाकलं, शिपायाच्या जवळ एक 5 सोन्याची नाणी दिली आणि शिपायाला सांगितलं जो या ठिकाणी प्रवचनकार येणार आहे, जो पंडित येणार आहे त्याला सांग हे मांजर उचल आणि तो जर नाही म्हटला तर त्याला ही सोन्याची 5 नाणी दे. घडलं नेमकं तसंच. दरबारामध्ये अकबर बादशहा बसलेले आणि त्या ठिकाणी पंडित आला आणि आल्याबरोबर पाहिलं तर समोर दारामध्ये मेलेलं मांजर होतं. त्या मांजराला पाहून पंडित म्हटला शिपायाला, अरे ते मेलेलं मांजर उचल. तो म्हटला तुम्हीच उचला ना. तर पंडित म्हटला मी विद्वान, मी ज्ञानी, मी पंडित आणि तू मला हे मेलेलं मांजर उचलायला सांगतो. तर त्या शिपायानं आपल्या खिशामध्ये हात घातला आणि जी 5 सोन्याची नाणी होती ती 5 सोन्याची नाणी त्या पंडिताच्या खिशामध्ये घातली. पंडिताने ती पाहिली त्यावर तसंच पंडिताने ते मांजर आपल्या जवळ घेतलं, ते कापडामध्ये गुंढळलं आणि आपल्या झोळीमध्ये ठेवलं त्याने आणि तसाच तो दरबारामध्ये गेला. बादशहाने प्रश्न केला, बिरबल मी तुला काल प्रश्न केला होते की पापाचं मूळ काय आहे? म्हटला सांगतो उत्तर महाराज. पंडितजी आपण आलात, आज आपल्या झोळीमध्ये बरेचशा वस्तू दिसतात. म्हटले हो. म्हटले येत असताना काही धार्मिक पुस्तकं होती ती मी खरेदी केलीत. म्हटले जरा म्हटले ती झोळी खोलून दाखवा बरं. पंडितजी खोलत नव्हता, बिरबल जवळ गेला, ती झोळी जशी खोलली तर त्यामधून मेलेलं मांजर ते बाहेर पडलं. बिरबलानं ते बादशहाला दाखवलं आणि सांगितलं, महाराज

पापाचं मूळ. म्हटले हे आहे. म्हटले हे काय? म्हटले दारामध्ये मेलेलं मांजर हा विद्वान पंडित प्रवचनकार 5 सोन्याच्या नाण्यासाठी उचलतो. म्हटले याला जर अजून 5 सोन्याची नाणी दिले तर एखाद्याचा खूनही करेल. पापाचं मूळ जे आहे तो लोभ आहे. पापाचं मूळ हे धनसंपत्ती आहे. मायबापांनो, मग ही धनसंपत्तीच आम्हाला लोभाकडे विषयाकडे घेऊन जाते आणि मग माणूस विषयामध्ये लोभामध्ये अडकला की माणसाच्या जीवनामधलं दुःख नाहीस होत. मायबाप एक करा. जर तुम्हाला भगवंताच्या जवळ जर जायचं असेल, सोनं असावं लागतं, पैसा असावा लागतो, पण तो किती असावा लागतो? जसं जेवणामध्ये जर भाजीमध्ये जर मीठ कमी जर असेल तर ती भाजी चवदार लागणार नाही, आणि भाजीमध्ये जर मीठ जर जास्त झालं तर ती भाजी खारट लागलं. तसा संसारामध्ये पैसा नसेल तर संसार चालणारही नाही, आणि संसारामध्ये अति पैसा जर झाला तर ती भाजी जशी खारट लागते तसा तो संसारही आमच्यासाठी खारट होऊन जाईल. म्हणून मायबाप, धन किती असावं यालाही मर्यादा आहेत. विषयाकडे किती वळावं, भोगाकडे माणसाने किती लुप्त व्हावं. म्हणून मायबाप, भोगावरती विषयावरती नियंत्रण मिळवण्याचं जर कुठलं जर साधन असेल तर ते नामसाधन आहे.

तुकोबरायांनी सांगितलं लागून या अपाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम। हाताने टाळी वाजवा, मुखान भगवंताच्या नामाचं भजन करा आणि मग पहा जीवनामध्ये आनंद येईल। सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही, सावध व्हा बाबांनो, नाही तर ही धन संपत्ती हा भोग हा विषय एक दिवस तुम्हाला नरकाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मायबाप सावध व्हा, सावध व्हा हेच माझ्या तुकोबऱ्यांनी सांगितलं। मी सावध झालो, मी कीर्तनामध्ये सावध झालो, मी सतसंगामध्ये सावध झालो, जी मला अहंकाराची माझ्या पांडित्याची जी मला झोप लागली होती तुकोबऱ्यांनी सांगितलं, पळोनी आ गेली झोप होते पाप आडते, पळोनी आ गेली झोप होते पाप आडते, तुका म्हणे त्या ठाया ओल छाया कृपेची, तुका म्हणे त्या ठाया ओल छाया कृपेची।

सावध झालो सावध झालो हरीच्या जागरण आलो. मी कुठे सावध झालो? हरीच्या जागरणाला आलो. म्हणून माय बाप, सावध होण्याचं जर कुठलं जर आगर असेल, कुठलं जर ठिकाण असेल, तर ते आहे सतसंग, संतांची संगत. संतांच्या संगतीमध्ये नामसाधना शिकवली जाते. संतांच्या संगतीमध्ये त्यागाचं चिंतन असतं. त्यागाने माणसं मोठी होतात. त्यागानं छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले. त्यागानं जी माणसं, जी संत मंडळी मोठी झाली, ही सर्व त्यागानं मोठी झालेली माणसं आहेत. मायबाप, एकच करा, सावध व्हा. मग सावध व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर काय करा? भगवंताच्या नामाचं चिंतन करा, भगवंताच्या नामाचं भजन करा.

0: जागरण
1: मग तुकोबरायांनी सांगितलं सावध झालो हरीच्या जागरण आलो. आम्ही सर्व माणसं बेसावध झालो आहोत. याचं कारण असं की आम्हाला त्या संसारातल्या त्या विषयानं आम्ही इतके बेधुंद झालो आहोत. आमची गाडी इतकी वेगानं सुटली आहे की कधी ते एकदा जाऊन धडकेल आणि आमचा शेवट होईल सांगता येत नाही. आज माणसं वरून किती जरी शांत दिसत असली तरी आतून मात्र प्रचंड स्फोट झालेला आहे महाराज. त्या देहाला शांत जर करायचं असेल तर कुठलं साधन आहे आणि ते फक्त हरिनाम हरिनाम. हरिनामाशिवाय दुसरं साधन नाही. हरिनामाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हरिनामाशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. हरिनामाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये शांतता नाही. आणि हरिनामाशिवाय दुसरं जगामध्ये सुख नाही माय बाप. मग त्या सुखासाठी काय करा तर भगवंताचं भजन करा. सावध व्हा मंडळी. जर आज जर नाही सावध झाले तर मग तुमच्यावरती पश्चाताप करण्याची वेळ येईल. जे संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं त्याचं प्रत्येकाने अनुकरण करा आणि सावध व्हा सावध व्हा. जसे तुकोबराय सावध झाले तसे तुम्हाला आम्हाला सावध होण्याची गरज आहे.

श्रोते हो, कीर्तनकार गोरक्ष महाराज दुत्रे यांचं कीर्तन आपण ऐकलत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ऐकूयात संत तुकाराम महाराज यांची ही रचना. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

0: संत तुकाराम महाराज यांची ही रचना गायली होती लता मंगेशकर यांनी, आणि या रचनेसाठी संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक फिल्म. यामध्ये आज आरजू या चित्रपटाविषयी. संकलन आणि निवेदन आहे शीतल ठोंबरे यांचं.
1: श्रोतेहो, सिनेमाच्या इतिहासात 60 दशक सप्तरंगात नाहून निघालं होतं. या काळातील चित्रपट हे अधिक रोमॅन्टिक आणि संगीतमय होते. काश्मीरच्या नयनरम्य निसर्गामध्ये चित्रपटांचं चित्रीकरण करण्याची जणू चढाओढच लागली होती. आणि याच काळातील एक सुपरहिट सिनेमा होता, तो म्हणजे रामानंद सागर यांचा आरजू. तर श्रोतेहो, आजच्या एक फिल्म या कार्यक्रमात ऐकणार आहोत 15 जानेवारी 1965 रोजी प्रदर्शित झालेला आरजू हा सुपरहिट चित्रपट. या चित्रपटात राजेंद्र कुमार, साधना, फिरोज खान, मेहमूद, नाझीर हुसेन, अचला सहदेव आणि धुमाळ यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटासाठी गीतं लिहिली होती हसरत जयपुरी यांनी, तर संगीत होतं शंकर जयकिशन यांचं, आणि स्वर होता मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुबारक बेगम आणि आशा भोसले यांचा. श्रोते हो, खरं तर या चित्रपटात फिरोज खानच्या जागी धर्मेंद्रला घ्यायचं ठरवलं होतं, पण धर्मेंद्र यांचं म्हणणं होतं की यापुढे सेकंड लीडचे रोल करणार नाहीत, आणि नम्रपणे आभार मानत नकार दिला. याबरोबरच मनोज कुमार यांना देखील विचारणा झाली होती, पण मनोज कुमारने देखील धर्मेंद्रसारखेच कारण देत चित्रपटाला नकार दिला. रामानंद सागर यांची पहिली पसंती फिरोज खान यांना नव्हती, कारण एकतर ते नवीन होते आणि त्या काळी ते बी ग्रेड सिनेमा करत होते. हे सगळं सुरू असताना चित्रपटाची शूटिंग सुरू झाली. श्रोते हो, चित्रपटाच्या सुरुवातीला सायकलवर जात असलेले गोपाळ म्हणजेच राजेंद्र कुमार हे पडद्यावर दिसतात. कॉलेजमध्ये रिझल्टचा दिवस असतो आणि गोपाळ परीक्षेत पहिला आलाय असं समजतं, आणि त्यामुळं आनंदाचं वातावरण घरात पसरतं. गोपाळ घरी येऊन सगळ्यांसोबत आनंदाचा हा क्षण साजरा करत असताना त्याचा मित्र शुभेच्छा देत असताना सांगतो की तुला आणि मला गिफ्ट्स आहेत, 2 तिकीटं काश्मीरचे. गोपाळचा हा मित्र रमेश म्हणजेच फिरोज खान. गोपाळ आणि रमेशचं काश्मीरला जाण्याचं ठरत असतानाच रमेशचे वडील बोलतात की कामानिमित्त रमेशला कानपूरला जावं लागेल. गोपाळ एकटा जाण्यास नकार देत असतो, कारण दोघांनी काश्मीरमध्ये एका स्कीइंगच्या स्पर्धेत भाग घेतलेला असतो. रमेशच्या आग्रहाखातर गोपाळ काश्मीरला जाण्यास तयार होतो. श्रोते हो, चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण काश्मीरमध्ये झाले होते. एकदा या सिनेमाच्या शूटिंगला काश्मीरला भरपूर बर्फवृष्टी होत असल्यामुळं तिथे जाता आले नाही, त्यामुळे तिथल्या विमानतळावरचे चित्रीकरण चक्क मराठवाड्यातील तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताचे छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाण्याच्या विमानतळावर श्रीनगर हा बोर्ड लावून केलं गेलं आणि आर्टिफिशियल बर्फ टाकून तिथं हे चित्रीकरण करण्यात आलं. विमान प्रवासातून काश्मीरला जात असताना गोपाळची भेट उषा म्हणजेच साधनासोबत होते. श्रोते हो, चित्रपटामध्ये रोमॅन्टिक प्रसंग खूप कलात्मक आणि सुंदरतेने चित्रित केला आहे. काही चित्रीकरणांमध्ये तर नायक नायिका एकमेकांशी काहीच बोलत नाही, मात्र ते निसर्गाच्या माध्यमातून संवाद

साधत असतात श्रोते हो गोपाळ हा ममदू म्हणजेच मेहमूद यांच्या जन्नत या हाऊस बोटीवर राहत असतो काश्मीर फिरत असताना उषाला समजतं की गोपाळ गुलमर्गला स्कीइंग कॉम्पिटिशनसाठी जाणार होता आणि उषासुद्धा तिच्या आंटी अंकलसोबत गुलमर्गला जाते गोपाळने कॉम्पिटिशनमध्ये स्वतःचं नाव आणि गाव खोटं सांगितलेलं असतं गोपाळने स्वतःची ओळख सर्जू फ्रॉम ओखला अशी दिलेली असते सगळ्यांना वाटत असतं की हा गावाकडचा सर्जू काय जिंकणार कॉम्पिटिशनमध्ये आणि स्पर्धा सुरू झाली गोपाळ कॉम्पिटिशन जिंकतो आंटी अंकल उषा हे सगळेजण गोपाळचं कौतुक करतात नंतर ते दोघे गुलमर्ग फिरताना गोपाळ उषा यांची बातचीत सुरू असताना गोपाळ तिथल्या सुंदर नजाऱ्यासोबतच तिच्याही सौंदर्याचं कौतुक करतो

श्रोते हो, इथे सांगायचं म्हणजे या चित्रपटामध्ये एका प्रसंगात रामानंद सागर यांना लाल रंगांच्या फुलांचा सडा पडलाय हा प्रसंग चित्रित करायचा होता. मात्र चित्रीकरणा

त्यांच्या वेळी मिरॅक पॉपी या फुलांचा सीझन नव्हता, तेव्हा त्यांनी हुबेहूब अशीच ही फुले बनवली आणि चित्रीकरण पूर्ण केले. त्यावेळचे काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील या आर्टिफिशियल फुलांना खरे समजून घेतले होते.

श्रोते हो, या गीतावेळी गोपाळला उषाच्या अंकल आंटीनं पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं असतं. या गीताबरोबरच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.

चित्रपटामध्ये एक सांगायचं झालं तर एकदा उषा आजारी पडल्यानं गोपाळ तिला भेटायला गेला आणि हे गीत त्याने तिच्यासाठी सादर केलं.

काश्मीरमध्ये सुट्ट्या घालून आणि उषाला तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिल्यानंतर गोपाळ दिल्लीला परत येतो, पण त्याआधी त्यांच्या प्रेमाचा बहर या गाण्यातून व्यक्त होतो.

श्रोते हो, दिल्लीला येताना वाटेत गोपाळच्या कारचा अपघात होतो, त्यात त्याचा पाय निकामी होतो. गोपाळला काळजी वाटू लागली होती. उषाचे शब्द आठवत होते की तिला अपंग लोक आवडत नाही. तिच्या मते अपंग म्हणून जगण्यापेक्षा मरणेच बरे. हे वाक्य त्याला सतत आठवत राहते म्हणून तो तिला आपल्या आयुष्यातून दूर जाऊ देण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यानच गोपाळने रमेशला त्याच्या प्रेमाबद्दल, उषाबद्दल सांगितलेलं असतं. गोपाळ दिल्लीला येतो आणि रमेश काश्मीरला जातो तेव्हा योगायोगानं त्याची उषासोबत भेट होते. रमेश आपल्या मित्राच्या उषासोबतच्या प्रेमकथेबद्दल अनभिज्ञ असल्याने रमेश उषाशी लग्न करू इच्छितो. अनेक वेळा उषा नाही म्हणत असते, पण इकडे गोपाळ अपंग झाल्यामुळं उषा त्याला स्वीकारणार नाही असं त्याला वाटत असते. उषाबद्दल तो कोणालाही काहीच सांगत नाही. दरम्यान उषा गोपाळला शोधण्याचे खूप प्रयत्न करते, पण त्याचा काहीच पत्ता लागत नसल्यानं गोपाळ कोणत्या तरी संकटात सापडला आहे का म्हणूनच तिच्याशी संपर्क साधू शकत नाही असं तिला वाटू लागते. श्रोते हो, या चित्रपटातील गाणी आणि संगीत हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन यांच्या उच्च गुणवत्तेची साक्ष देणारी आहेतच, पण प्रत्यक्ष पडद्यावर सिनेमॅटिग्राफीच्या रूपानं दिग्दर्शक रामानंद सागर यांनी देखील काश्मीरची विविध ऋतूतील रूपे आपणास दाखविली आहेत. जसं की बेदर्दी बालमा या गाण्यातील आर्तता पडद्यावर दाखविण्यासाठी रामानंद सागर यांनी हिवाळ्याची वाट पाहिली. निषाद गार्डनमधील झाडांची पानगळ, निसर्गातील वृक्षता, हसरत जयपुरींचे शब्द, शंकर जयकिशन यांचे संगीत आणि लताजींचा आर्तस्वर यामुळे हे गीत मनाला भावते. श्रोते हो, आपण पाहत होतो की उषा गोपाळला शोधण्याचा प्रयत्न करत असते. या दरम्यान अनेक वेळा नाही म्हटल्यानंतर अखेरीस उषाचे वडील तिच्या वतीनं रमेशला होकार देतात आणि उषा सुद्धा कर्तव्यदक्षपणानं लग्नाला होकार देते. मात्र गोपाळचा विरह तिला गोपाळची आठवण विसरून देत नाही.

0: चित्रपटात या कव्वालीनंतर उषा आणि रमेश यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होताच तिथे काश्मीरमधील बोटचा मालक ममदू येतो आणि त्याच्या रूपानं एक चमत्कार घडतो. त्याच्या सांगण्यातून सुरुवातीला रमेशला, नंतर उषाला कळतं की गोपाळच सर्जू आहे. ही परिस्थिती म्हणजे चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे आणि याच नोटवर प्रेमकथेचा शेवट गोड होतो. तर श्रोते हो, कसा वाटला आजचा चित्रपट हे आम्हाला जरूर कळवा. चला तर मग आजच्या एक फिल्म या कार्यक्रमातून इथंच थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन चित्रपटासह एक फिल्म या कार्यक्रमात. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम एक फिल्म. यामध्ये आज आपण ऐकलात आरजू या चित्रपटाविषयी. संकलन आणि निवेदन होतं शीतल ठोंबरे यांचं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. ऐकणार आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला आनंद या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं हे गीत. गीतकार गुलजार, संगीत आहे सलील चौधरी यांचं.
2: मैंने

श्रोतो रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत आनंद या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं हे गीत. गीतकार होते गुलजार आणि संगीतकार सलील चौधरी.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: कार्यक्रमात यानंतर नीरज यांचं हे गीत, स्वर आहे मन्ना डे यांचा, माफ करा, स्वर आहे मन्ना डे आणि आशा भोसले यांचा, संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि हा चित्रपट आहे लाल पत्थर।

लाल पत्थर या चित्रपटातील हे गीत होतं नीरज यांचं. स्वर होता मन्ना डे आणि आशा भोसले यांचा. संगीतकार होते शंकर जयकिशन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सफर या चित्रपटातलं हे गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, गीतकार आहेत इंदिवर आणि

श्रोते हो, हे होतं इंदिवर यांचं गीत. स्वर होता लता मंगेशकर यांचा, संगीतकार कल्याणजी आनंदजी, आणि हा चित्रपट होता सफर. रजनीगंधा कार्यक्रमात हे आहे तिसरी मंजिल या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. स्वर आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा, संगीतकार आहेत आर डी बर्मन.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राहुल देव बर्मन आणि हा चित्रपट होता तिसरी मंजिल. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार आहेत सी रामचंद्र.

श्रोते हो, हे गीत होतं अनारकली या चित्रपटातलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी, गीतकार होते राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात पुन्हा एकदा राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार आहेत हेमंत कुमार, स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि हा चित्रपट आहे नागिन.

नागिन या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीत होतं राजेंद्र कृष्ण यांचं. संगीतकार होते हेमंत कुमार. श्रोते

हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे रजनीगंधा. कार्यक्रमात आता हा स्वर आहे मोहम्मद रफी यांचा. गीतकार आहेत साहिर लुधियानवी, संगीतकार ओ पी नय्यर आणि चित्रपट आहे नया तौर.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं नया दौर या चित्रपटातलं. गीतकार होते साहिर लुधियानवी, संगीतकार ओ पी नय्यर. कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांचं हे गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा, संगीतकार आर डी बर्मन आणि हा चित्रपट आहे नमकीन.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांच्या स्वरात हे गीत होतं मधुमती या चित्रपटातलं. गीतकार होते शैलेंद्र आणि संगीतकार सलील चौधरी. कार्यक्रमात यानंतर आनंद बक्षी यांचं हे गीत, गायलं आहे किशोर कुमार यांनी आणि संगीतकार आहेत राहुल देव बर्मन आणि हा चित्रपट आहे अमर प्रेम.

कमर जलालाबादी यांची ही शब्दरचना स्वरबद्ध केली होती आशा भोसले यांनी. संगीतकार होते ओ पी नय्यर आणि श्रोते हो हा चित्रपट होता फागुन. कार्यक्रमात आता ऐकूया भिगी रात या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत रोशन.

लता मंगेशकर यांनी गायलेलं भिगी रात या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार होते मजरूह सुलतानपुरी, संगीतकार होते रोशन. श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत कभी कभी या चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार आहेत खय्याम.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी हे होतं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात कभी कभी या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार होते खय्याम. आणि या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदी आणि 11:05 मिनिटांनी